102.7 MHz हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 30 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 20 जून 2026. यावेळी सकाळचे 5:57 होत आहेत. सुप्रभात श्रोते हो, मंगलवाद्यानं आजच्या प्रसारणास प्रारंभ करीत आहोत.

कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातील शांता शेळके यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. श्रोतेहो, मंगल प्रभात कार्यक्रमात भक्तिसंगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यानंतर ऐकवित आहोत अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेली पारंपरिक भक्तिरचना

गिरीश वराडपांडे यांच्या संगीत नियोजनात चंद्रशेखर वराडपांडे यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. स्वर होता सुरेश वाडकर यांचा. श्रोतो, मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकला.

ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. दत्ता पाटील यांची भक्तिरचना आता ऐका. ही रचना गायली आहे अनुराधा पौडवाल यांनी. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

0: समूह स्वरातील देशभक्ती गीत आपण ऐकलं. श्रोते मंगल प्रभात. हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी सकाळचे 6:30 झाली आहेत. चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात ऐकवित आहोत सोनल गादेवार यांचे विचार, भाग 3.
1: नमस्कार, मी सौ सोनल मनोज गादेवार. माझ्या चिंतनाचा आजचा विषय आहे बीज तसे फळ. बीज हे ईश्वर निर्मित आहे. एका बीजापोटी तरु कोटी कोटी. यामध्ये वनस्पती प्राणीमात्रा आणि मनुष्य प्राणीसुद्धा आहेत. मनुष्य प्राण्याला बुद्धिरूपी संपत्ती, मनरूपी साधन, प्रारब्धानुरूप प्राप्ती झाली आहे. मानवामध्ये ज्याप्रमाणे नर आणि नारी, प्राण्यांमध्ये नर आणि मादी पूर्वापार चालत आलेले आहे. माणसात किती बदल होत गेलेला आहे याचा मागोवा घेऊया. प्रामुख्याने मानवी स्वभावामध्ये 3 गट पडतात. 3 गटांमध्ये रजतम सत्व असे 3 गुण मानवी स्वभावात आहेत. त्या अनुरूप सत्कर्म आणि दुष्कर्म प्रामुख्याने येतात. असुरी प्रवृत्ती तामसमध्ये येते. कामक्रोध आणि अहंकार मत्सर हे मानसिक विकार तामसमध्ये येतात आणि मोह आणि लोभ राजस विकारात येतात. या विकारविरहित जो असतो तो संत सज्जन किंवा नीतिवान समजला जातो. पण अशा स्वभावाची लोकं आता दुर्मिळ आहेत. स्वतःचा स्वार्थ साध्य करण्याच्या दृष्टीने इतरांचा विचार न करता आणि त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन फसवणूक करतात. त्यांची प्रवृत्ती हिंसावादी असते. असे लोक अन्याय आणि त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन फसवणूक करतात. विनाशकाली विपरीत बुद्धी अशी त्यांची अवस्था होत जाते. त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतात. सद्गुणी माणूस सर्वांच्या हिताचा विचार करतो, मात्र स्वतःचा कोणताही स्वार्थ न साधता सर्वांचं हित जपतो. असे हे त्रिगुणात्मक गुण मानवी बुद्धीमध्ये आहेत. वर्तमानामध्ये विज्ञान हे प्रगतिशील आहे. आध्यात्मिक नीतिमूल्य न जोपासल्यामुळे विज्ञान अधोगतीकडे जाईल याची भीती

0: वाटते. त्याचे परिणाम आज वर्तमानात या जगात आपल्याला दिसत आहेत. जिकडे तिकडे अशांती वाढत आहे. सत्वगुण हे ऋषीमुनी योगी यांच्या तपोबलातून सिद्ध झालेले आहेत. मानसिक ताण तणाव आध्यात्मिक साधनेशिवाय नष्ट होऊ शकत नाही. ज्याचे आचार आणि विचार चांगले तोच सत्वशील असतो. भगवान महावीर, गौतम बुद्ध, स्वामी विवेकानंद, येशू ख्रिस्त, संपूर्ण संत मालिका यांनी आध्यात्मिक नीतिमूल्ये जपलेत, म्हणूनच ते जीवनात यशस्वी झालेत. बहुजन हिताय बहुजन सुखाय असे त्यांचे ध्येय होते. आजची पिढी त्या अनुरूप सुसंस्कारित नसल्यामुळे भवितव्य अंधकारमय होत आहे. विज्ञान युगात जेवढ्या सुविधा उपलब्ध झाल्यात तेवढाच माणूस आळशी आणि अय्याशी बनत चालला आहे. आधीच्या काळात प्रयत्नांची पराकाष्ठा, परिश्रम आणि परोपकार या सर्व सत्वगुणांची संपन्नता होती. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी होती. आता तितकेच व्याभिचार, व्यसन, विकार वाढलेले आहेत. एकमेकांना समजून घेण्यातच मानवाचे हित आहे. दया, क्षमा, शांती तेथे ईश्वराची वस्ती. योगेश्वर भगवंत सांगतात, जैसा कर्म करेगा वैसा फल पाएगा. विषययुक्त विषारी बीज मानवी बुद्धीमध्ये रुजलेले आहे आणि जे सुसंस्कारी बीज आहेत ते दुर्मिळ होत चालले आहेत. या आभासी जगात संयम, प्रेम, आत्मीयता, जिव्हाळा, आपुलकीचा रास होत चाललेला आहे. इथे शब्दांची उणीव भासत आहे. दिखाव्याचं बांडगुळ आयुष्य नावाच्या वेलीवर जखडत चाललं आहे. जे जीवनाला खरोखर गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत आहे. मनातील दुःख बोलून मोकळं व्हायला कोणीतरी आपलं लागतं, परंतु वाढत्या धावपळीच्या या काळात हा आपलेपणा हरवत चाललेला आहे. पूर्वी एकत्र कुटुंब व्यवस्था असायची, त्यामुळे आपसूक घरातला प्रत्येकजण एकमेकांशी भावनिकतेने जोडलेला असायचा. आज मनुष्य भावनाशून्य होत चाललेला आहे. दिखाव्याचं जीवन जगता जगता त्याची भावनाशून्यता वाढत चाललेली आहे. जिथे दोन शब्दांच्या सांत्वनाची गरज असते, तिथे आज कोणीही कोणासाठी थोडा वेळ काढायला तयार नाहीत. हरवलेला संवाद आक्रमण करतोय. उद्विग्नता खिन्नतेने ग्रासलेली नवीन पिढी भरकटत चालली आहे. कुठेतरी या बदलांविषयी जागरूक होण्याची गरज आहे. अध्यात्माची कास धरण्याची गरज आहे.
1: चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात सोनल गादेवार यांच्या विचारांचा भाग तिसरा आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यावेळी सकाळचे 6:35 झाली आहेत. आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा आता ऐका. रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात सोयाबीन बियाणांवरील बीज प्रक्रिया याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती. वाचक स्वर सुमेध मुंगले यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित केले जातील. दिनविशेष आपण ऐकणार आहात 6:55 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जाईल 7:40 मिश्र संगीताचा आनंद आपण घेणार आहात.

सकाळी 8:15 हिंदी चित्रपट संगीत आणि 8:40 हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातील उर्वरित रचना आपण ऐकणार आहात. सकाळी 9:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. सकाळी 10:00 श्री जनार्दन स्वामी योग अभ्यास मंडळ सदस्य योगाचार्य महेश जोशी यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. सकाळी 10:20 सुगम संगीत, 10:30 मराठी चित्रपट संगीत आणि सकाळी 11:00 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत प्रसारित केला जाईल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आणि 1:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित केले जातील.

दुपारी 3:55 तारकेश्वर हुगळी पश्चिम बंगाल इथे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 23व्या टप्प्याच्या वितरण सोहळ्याचं प्रत्यक्ष वर्णन दिल्ली केंद्रावरून आपण ऐकणार आहात. 5:30 युवावाणी हा युवा श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम, 6:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आणि 7:15 वृत्तविशेष हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. सायंकाळी 7:30 किसनवाणी कार्यक्रम प्रसारित होईल. यात हॅलो कास्तकार हा फोन इन कार्यक्रम सहभाग डॉक्टर दीपक कछवे, वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, डॉक्टर प्रमोद मगर वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, डॉक्टर रुपेश झाडोदे कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, डॉक्टर नरेंद्र देशमुख पशुसंवर्धन विभाग कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. रात्री 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. तर श्रोते हो, असे असतील आमचे आज प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम. या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी एकत्र आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण 102.7 MHz वर.

0: कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: प्रसारित करीत आहोत दैनंदिन कार्यक्रम कृषीवाणी. वाचक स्वर सुमेध मुंगले यांचा.
2: आया खुशियों का पैगाम पीएम किसान, पीएम किसान.
3: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 20 जून को हुगली पश्चिम बंगाल से प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 23वीं किश्त जारी करेंगे. इसके तहत 9 करोड़ 44 लाख से अधिक किसानों के खातों में 18,880 करोड़ रुपए से अधिक की सम्मान राशि सीधे हस्तांतरित की जाएगी. पीएम किसान की इस किश्त के साथ ही किसानों को हस्तांतरित कुल राशि 4,46,000 करोड़ रुपए से अधिक हो जाएगी, जो करोड़ों किसान परिवारों को आर्थिक संबल प्रदान कर रही है.
2: अन्नदाता का बढ़ता मान पीएम किसान.
4: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषीवाणी या आपल्या सकाळच्या दैनंदिन सत्रामध्ये आज आपण ऐकूया सोयाबीन बियाण्यावरील बीज प्रक्रिया याविषयीची माहिती ऐकूया. ही माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पिकामध्ये विविध प्रकारच्या बुरशी, सूक्ष्मजीवाणू तसेच बीज प्रक्रिया न करता पेरणी केल्यास बियाण्याची उगवण बरोबर होत नाही किंवा झाली तर शेतामध्ये रोगट झाडांची संख्या भरपूर आढळते. म्हणून बीज प्रक्रिया ही रोग नियंत्रणाची साधी सोपी आणि कमी खर्चाची आणि परिणामकारक पद्धत आहे आणि यामुळे उत्पादनात 8-15% वाढ होत असल्याचे प्रयोगात आढळून आले आहे. मागील 5-6 वर्षापासून सोयाबीन पिकावर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पिवळा मोजा विषाणू, निक्रोसिस कळीकरपा किंवा इंडियन बडब्लॉट या विषाणूमुळे रोग आणि सोबतच खोडमाशी, मावा, पांढरी माशी, फुलकेडे या किडीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी उद्रेक होताना दिसून येत आहे. या कीड रोगांना अटकाव करण्यासाठी बीज प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे बीज प्रक्रिया शेतकऱ्यांनी आवर्जून करावी ही कळकळीची विनंती. खोडकूज आणि मुळकूज या मुख्य रोगाचा प्रादुर्भाव पेरणीनंतर सुरुवातीला रोप अवस्थेत 1 महिन्याच्या कालावधीत जास्त पाऊस आणि शेतामध्ये पाणी साचल्यामुळे होतो. त्याचप्रमाणे शेंगा अपरिपक्व अवस्थेत असताना ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंतच्या कालावधीमध्ये जास्त पाऊस आणि शेतामध्ये पाणी साचल्यामुळे किंवा 20-30 दिवसाचा प्रदीर्घ पावसाचा खंड आणि प्रखर उष्णतामान झाल्यामुळे या रोगाचा उद्रेक वाढतो आणि खोडकूज मुळकूज या रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बीज प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. कॉलर

रॉड या रोगामुळे रोपे कोलमडून जमिनीवर पडतात. या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या झाडांना झाल्यास झाडाचे मूळ आणि खोड्याचा जवळजवळ बुरशीची पांढरी वाढ झालेली आढळते. बुरशी बीजेही आढळून येतात. पुढे झाडांच्या या भागाची सड होते, झाड सुकते आणि मरून जाते. रोगामुळे उत्पादनात 30 ते 40% घट होते. यासाठी उपाययोजना म्हणून पेरणीपूर्वी प्रतिबंधात्मक बीज प्रक्रियेमुळे पुढीलप्रमाणे फायदा होऊ शकतो. पिकावरील मर मुळकूज अशा जमिनीत वास्तव्यास असणाऱ्या रोगकारक बुरशीमुळे उद्भवणाऱ्या रोगांचे नियंत्रण बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करून करता येते. कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केल्यामुळे रसशोषक किडी, खोडमाशी आणि अन्य किडीपासून पीक किमान 1 महिन्यापर्यंत सुरक्षित

0: पेरणीपूर्वी प्रतिबंधात्मक बीज प्रक्रियेमुळे पुढीलप्रमाणे फायदा होऊ शकतो. पिकावरील मर मुळकूज अशा जमिनीत वास्तव्यास असणाऱ्या रोगकारक बुरशीमुळे उद्भवणाऱ्या रोगांचे नियंत्रण बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करून करता येते. कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केल्यामुळे रसशोषक किडी, खोडमाशी आणि अन्य किडीपासून पीक किमान एक महिन्यापर्यंत सुरक्षित राहते. जीवाणू संवर्धन खताची बीज प्रक्रिया केल्यामुळे उत्पादनात 10 ते 15% वाढ होते. जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढते आणि रासायनिक खताची बचत होते. केवळ बीज प्रक्रियेमुळे खोडमाशीसह मुळकूज, मर, कॉलरॉट, हिरवा आणि पिवळा मोजॅक आणि काळी करपा या रोगापासून सरासरी 60 ते 65% सोयाबीन पिकाचे संरक्षण होते. बीज प्रक्रिया करताना प्रथम रासायनिक बुरशीनाशक पावडर स्वरूपामध्ये असलेले कार्बॅक्झिन अधिक थायरम या संयुक्त बुरशीनाशकाची 3 ग्रॅम अधिक कीटकनाशक थायमेथॉक्झॉम 10 मिली प्रति बियाणे नंतर कीटकनाशकाची प्रक्रिया करून घ्यावी. पेरणीपूर्वी सोयीनुसार 10 ते 15 दिवस अगोदर ही प्रक्रिया करावी, जेणेकरून बीज प्रक्रिया करण्याकरता पुरेसा अवधी मिळेल आणि पाऊस पडल्यानंतर धावपळ होणार नाही. परंतु जैविक बुरशीनाशक टायकोडर्मा आणि संवर्धनाची बीज प्रक्रिया पेरणीची दिवशी करावी. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण सोयाबीन बियाण्यावरील बीज प्रक्रिया याविषयीची माहिती ऐकलीत आणि ही माहिती आपल्याला प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. आपले संपूर्ण शरीर निरोगी असणे ही आरोग्याची गुरुकिल्ली होय. मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा या गरजात आता आरोग्याचाही अंतर्भाव करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. बिघडलेले आरोग्य सुधारण्याकरिता अनेक प्रयत्न अनेक उपचार पद्धतींचा जन्म झाला आहे. परंतु उपचार पद्धतींच्या उपचारात बऱ्याच मर्यादा आहेत. आरोग्य टिकवणे सुधारणे आणि वाढवणे याकरिता त्यावरील रामबाण उपाय योगच आहे. योगाचे अनेक प्रकार आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येकाला प्रश्न पडतो की योग करावा का, कोणी करावा, किती वेळ करावा. तरुण वृद्ध अतिवृद्ध व्याधीग्रस्त वा दुर्बल कोणीही योगाभ्यास करू शकतो. 12व्या वर्षानंतर योगासने प्राणायामांचा अभ्यास करावास हरकत नाही. 12 ते 16 वर्षाची मुले आसन प्राणायाम करतात मात्र त्यांना याकरिता बसवले जाते. जर ते स्वतःहून इच्छुक असतील आणि भविष्यात त्यांना करिअर करायचे असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने जर ते करत असतील तर ते न केलेले बरे. या विद्यार्थी विद्यार्थिनींना स्मरणशक्तीत वाढ एकाग्रतेत वाढ आणि ऐन परीक्षेच्या वेळी त्यांचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य जर चांगले राहावे असे वाटत असेल तर त्यांनी योगाचा अभ्यास करावा. सूर्यनमस्कार आणि प्राणायामात भ्रामरी ओंकारनाद आणि ध्यान किंवा त्राटक याकरिता रोज 15 मिनिटे तरी देणे आवश्यक आहे. महिला आणि पुरुष यांनी आसनांच्या प्रत्येक प्रकारापैकी शरीर संवर्धनात्मक शिथिलीकारक आणि ध्यानात्मक तसेच रोग प्रतिबंधात्मक रोगनिवारक आणि निर्मोक्ष अर्थात व्यसन वाईट सवयी घालवण्याकरता या योगोपचार पद्धतींचा दैनंदिन जीवनात उपयोग करून घेता येतो. आपल्या दैनंदिन शारीरिक क्रिया प्रक्रियांमुळे स्नायूंना थोडासा ताठरपणा आलेला असतो. शरीरातील सांधे आखडलेले असतात. हे सांधे आणि स्नायू मोकळे करून सहज स्थितीला आणण्याकरिता चलनक्रिया पूरक हालचाली करता येते. यात आपण 10 मिनिटे याकरिता आपण वेळ देऊ शकतो. उभे राहून मान खाली वर करणे, मान उजवीकडे डावीकडे वळवणे, मान गोल फिरवणे 2-3 वेळा हळूहळू करावेत. खांद्यांचा व्यायामसुद्धा करावा, कमरेचा व्यायाम करावा, गुडघ्यांचा व्यायाम 2-3 वेळा करावा. योगासनांकरिता 20-25 मिनिटे वेळ दिल्यास

0: उभ्या स्थितीतील ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, अर्धचक्रासन, पादहस्तासन, उत्कटासन, नटराजासन, वीरासन, गरुडासन, संतुलासन यापैकी आपल्याला जमतील अशी 4-5 आसने करावीत. बैठक आसनामध्ये पर्वतासन आहे, भद्रासन आहे, उष्ट्रासन, चंद्रासन, शशकासन, वक्रासन, वज्रासन, पद्मासन, पश्चिमोत्तासन, सुप्त वज्रासन यापैकी आवश्यक जमतील अशी आसने करावीत. पोटावर झोपून जी आहे शल्भासन, मकरासन, भुजंगासन, धनुरासन, तिर्यक भुजंगासन, मार्जरासन यातीलही आपल्या शरीराला मानवेल अशी करून घ्यावी. पाठीवर झोपून उत्तानपादासन आहे, अर्धहलासन, हलासन, सर्वांगासन, सेतुबंधासन, पवनमुक्तासन आहे, मत्स्यासन, नौकासन, शवासन यापैकी काही आसने आपण करावी. प्राणायामात चंद्रभेदन, सूर्यभेदन, भस्रिका, कपालभाती, बंद लावणे, अनुलोम विलोम, भ्रामरी, नाडीशोधक, ध्यानात्मक यात प्राणायामाकरिता 20 मिनिटांचा वेळ द्यावा. आपल्याला जर कमी वेळ असेल तर कमीत कमी 7 सूर्यनमस्कार, काही पूरक हालचाली आणि 2-3 प्राणायाम असे अर्ध्या तासाचे पॅकेजही होते. आपण पूरक हालचाली, अनेक आसने, प्राणायाम या गोष्टींचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग करता येईल हे पाहिले.
1: दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकलीत. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: 6:50 होत आहेत. परिसर.
1: परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आपण एक सामान्य नागरिक म्हणून काय करावे? तर आपण तातडीने ड्रेनेज आणि नाले साफ करायला हवे. नाल्यांना अडथळे तर येत नाहीत ना? कचरा, वाळलेली पाने, प्लास्टिक आणि इतर अडथळे आपण तात्काळ काढायला पाहिजेत, जेणेकरून पाणी मुक्तपणे वाहून जाईल. महत्त्वाच्या रस्त्यावर आणि परिसरात पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. प्रवाही पाण्याच्या मार्गातील अडथळे पंपाच्या सहाय्याने तात्काळ दूर करावे. पिण्याच्या पाणी फिल्ट्रेशन आणि क्लोरिनेशन करायला पाहिजे. पाणी उकळून प्यायला पाहिजे. वैयक्तिक स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाय. आपण बाहेरून आल्यानंतर नेहमी हात धुवायला पाहिजे. पावसाळ्यात जर आपल्याला जखम झाली तर अशा जखमांची विशेष काळजी घ्यायला हवी. प्राण्यांना देखील आपण अशा वेळी सुरक्षित ठिकाणी हलवणे महत्त्वपूर्ण ठरते. पावसाळ्यातला आहार कसा असावा? पावसाळ्यात पचनशक्ती थोडी मंदावते, म्हणून हलका, ताजा आणि गरम आहार घ्यावा. उकळलेले पदार्थ, खिचडी, मूग डाळ, भाज्या, सूप, फळे आणि स्वच्छ उकळलेले पाणी यांना प्राधान्य द्यावे. रस्त्यावरील पदार्थ, शिळे अन्न, जास्त तेलकट तिखट खाणे तसेच थंड पेये टाळली पाहिजेत. भाज्या व फळे नीट धुवून वापरावीत. आहारात हळद, आलं, लसूण यांचा योग्य वापर केल्यास प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. स्वच्छता आणि योग्य आहार यामुळे पावसाळ्यात आरोग्य चांगले राहते. घनकचरा वर्गीकृत करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, जैववैद्यकीय व औद्योगिक कचरा वेगळा करून कचऱ्याचे योग्य पद्धतीने निवारण करावे. कचरा आणि सांडपाण्याच्या मुख्य प्रवाहात सोडू नये. मृत प्राणी व मानवी अवशेषांची योग्य व्यवस्थाही लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे निर्देश समजून घेणे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच या अवशेषांचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न. रस्ते, पूल, ड्रेनेज व्यवस्था, रुग्णालये आणि आश्रय केंद्रे तयार ठेवावी. आवश्यक असल्यास लोकांचे स्थलांतर आणि तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करावी. सामुदाय सहभाग आणि जागरूकता. शेजाऱ्यांना मदत करणे, स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे, जलप्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक स्वच्छता परिषदेने प्रयत्न केले पाहिजे. ही सर्व

0: उपाययोजना केवळ आपले आरोग्य आणि जीवनमान सुरळीत चालावी यासाठी नाही, तर वातावरणाचे संतुलनही या माध्यमातून राखले जाईल. पावसाळ्यातील आपली व आपल्या परिसरातील लोकांची काळजी घेण्यासाठी आपण नेहमी सतर्क राहायला हवे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक नागरिकाची छोटीशी जबाबदारी खूप मोठा फरक घडवू शकते. नदी, नाले, पाण्याच्या स्रोतांची काळजी घेतली पाहिजे, तरच आपण जलजन्य रोगांपासून परिसराचे संरक्षण करू शकतो. स्थानिक प्रशासनाशी हात मिळवून काम केल्यानेच आपला परिसर सुरक्षित, स्वच्छ आणि दीर्घकालीन दृष्ट्या तंदुरुस्त राहील. थांबूया, धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. आणि श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 102.7 MHz हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, दिनविशेष आपण ऐकणार आहात सकाळी ठीक 6:55

0: आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:55 झाली आहेत.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो, ऐकवीत आहोत दिनविशेष.

श्रोतेहो नमस्कार. आज 20 जून, आजचा दिवस जागतिक निर्वासित दिन म्हणून पाळला जातो. या दिवशी निर्वासितांचे हक्क आणि त्यांच्या संरक्षणाविषयी जागतिक स्तरावर जनजागृती केली जाते. सर्वप्रथम आपण निर्वासित म्हणजे काय ते समजून घेऊया. निर्वासित या शब्दाचा अर्थ शरणार्थी किंवा आपल्या घरातून अथवा देशातून विस्थापित झालेली व्यक्ती असा होतो. युद्ध, छळ, हिंसा किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या व्यक्तीला स्वतःचे घर, गाव किंवा देश अनिच्छेने सोडून दुसऱ्या ठिकाणी अथवा दुसऱ्या देशात आश्रय घेणे भाग पडते त्यांना निर्वासित अर्थातच रेफ्युजी म्हणतात. श्रोतेहो, संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने 2000 हा दिवस घोषित करण्यात आला आणि 20 जून 2001 पहिल्यांदा जागतिक निर्वासित दिन साजरा केला गेला. 20 जून हा दिवस निश्चित करण्यामागे एक कारण आहे. काही वर्षांपूर्वी म्हणजेच 1951 याच दिवशी निर्वासितांसंदर्भातील पहिला आंतरराष्ट्रीय करार संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने केला गेला. हा करार अत्यंत महत्त्वपूर्ण होता. याची 50 पूर्ण झाल्यानंतर 20 जून 2001 हा दिवस जागतिक निर्वासित दिन म्हणून पाळला गेला. श्रोतेहो, 1951 हा करार दुसऱ्या महायुद्धानंतरचा आहे. निर्वासितांच्या वेदनांविषयी आंतरराष्ट्रीय पातळीवरून

संवेदनशीलता निर्माण व्हावी, निर्वासितांच्या प्रश्नांकडे, समस्यांकडे जगाचे लक्ष वेधले जावे, निर्वासितांच्या मानवाधिकारांचे रक्षण व्हावे या प्रमुख उद्देशाने हा करार करण्यात आला होता. 1948 जाहीर करण्यात आलेल्या मूलभूत मानवी अधिकारांच्या जाहीरनामा हा याचा पाया आहे. या जाहीरनाम्यात एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या राष्ट्रात आश्रय घेणे याला मूलभूत मानवाधिकार मानले गेले आहे. श्रोतेहो, जगात असंख्य लोक राहतात आणि असंख्य लोक स्थलांतरही देखील करतात, त्यामुळे नातेसंबंध तर जोडले जातातच, शिवाय शांतताही प्रस्थापित होण्यास मदत होते. पण स्थलांतरित आणि निर्वासित यात फरक आहे, आणि निर्वासित लोकांना फार मोठा संघर्ष करावा लागतो. श्रोतेहो, निर्वासितांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, जसे की कायदेशीर अनिश्चितता, उपजीविकेची टंचाई, आरोग्य आणि वैद्यकीय असुविधा, भाषेची अडचण, सुरक्षित निवारा, मानसिक आघात, पायाभूत सुविधांचा अभाव, शिक्षणाचा अभाव, भविष्याची चिंता, आणि या सगळ्या समस्यांना तोंड देत त्यांना आयुष्य जगावं लागतं. अशा या निर्वासितांच्या दुर्दशेबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना सामावून घेणे हा जागतिक निर्वासित दिनाचा मुख्य उद्देश आहे.

श्रोतेहो दिनविशेष कार्यक्रमात जागतिक निर्वासित दिनानिमित्त लघुभाषण आपण ऐकलं. लेखन आणि निवेदन होतं जयश्री फडणीस यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

सात सुरांची सरगम आकाशवाणी यवतमाळ. ज्ञान साहित्याचे पडघम आकाशवाणी यवतमाळ. तुमच्या भावनांचा आविष्कार, संवेदनांचा हुंकार आकाशवाणी यवतमाळ.

आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे ठीक 7:10 झालीत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता हेच मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,000 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित. संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये पायाभरणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कामांचा करणार प्रारंभ. राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार. आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण, कौशल्य, सेवा, उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे. उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणुकीवर नाही तर कौशल्य, प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले. देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता. प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले,
2: दुनिया भारत के युवाओं की क्षमता को भली भांति पहचानने लगी है और ऐसे समय में हमारी कोशिश है कि भारत का हर युवा अपनी क्षमता को अवसर में बदल सके और इसी सोच के साथ प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना का आरंभ हुआ. यह रोजगार योजना सामान्य तौर पर सोचे जाने वाली रोजगार योजना से बहुत आगे बढ़कर पहली नौकरी पाने वाले युवा के सपनों को शक्ति देने वाली योजना है. यह युवा और उद्योगों के बीच एक मजबूत सेतु बनाने वाली योजना है.
1: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधल्या अंबाझरी आयुध निर्माणीतील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे असं राजनाथ सिंह याप्रसंगी बोलताना म्हणाले. ही यंत्रणा

0: आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल, असं सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. हा प्रकल्प आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या अत्याधुनिक प्रकल्पामुळे नागपूर आणि विदर्भ संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्वाचं केंद्र म्हणून विकसित होईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारनं 1,445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी कोल्हापुरातल्या पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याच्या नामांतर सोहळा कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. पुण्यात महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन संयुक्तपणे सप महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केलं आहे. राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचं प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्या दरम्यान काल करार झाला. या उपक्रमाअंतर्गत पुढील 1.5 वर्षांच्या कालावधीत राज्यातल्या 4 लाखांहून अधिक शिक्षकांना गुगल AI एज्युकेटर सिरीज अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात गुगल फॉर एज्युकेशन विभागाचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स आणि शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव ताशीलदार यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या उपक्रमासाठी राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नसून संपूर्ण प्रशिक्षण गुगलमार्फत विनामूल्य उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं भुसे यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट पुनर्परीक्षा सुरळीत, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं आयोजित करण्यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्था सज्ज असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. देशभरातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये उद्या ही परीक्षा होत आहे. यासाठी 22 लाखांहून अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी 2 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असल्याचं NTA कळवलं आहे. नीट UG पुनर्परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी NTA 91 78 27 98 02 87 हा अधिकृत व्हॉट्सअप नंबर जारी केला आहे. सर्व अधिकृत व्हॉट्सअप संदेश याच क्रमांकावरील त्यांच्या व्हेरीफाईड खात्यावरूनच पाठवले जातील. कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यावर ब्लू व्हेरिफिकेशन टिक अर्थात निळी खूण आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी हे नाम असल्याची खात्री करण्याचा सल्ला संस्थेनं दिला आहे. दरम्यान नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्राम या समाज माध्यमावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला. केंद्र सरकारच्या या निर्णयाला टेलिग्रामनं न्यायालयात आव्हान दिलं होतं. पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगानं कृती आराखडा निश्चित केला आहे. देशातील प्रत्येक कामाच्या ठिकाणी महिलांकरता सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी 10 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या संस्थांना पॉश ऑडिट बंधनकारक करण्यात आलं आहे. जनजागृती कार्यक्रम, शी बॉक्स सारखे उपक्रम तसंच सर्व कार्यालयात अंतर्गत तक्रार समित्या अनिवार्य करण्यात आल्या आहेत. या 18 महत्वाच्या उपाययोजनांसंदर्भात आयोगानं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसह विविध यंत्रणांना निर्देश दिले आहेत. प्रत्येक कार्यस्थळ सुरक्षितता, समानता आणि सन्मानाचं केंद्र बनलं पाहिजे असं आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त काल मुंबईत 2 वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा कार्यक्रम गोरेगावमध्ये नेस्को इथं, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात झाला. शिंदे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. अमरावतीतील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासू नेतृत्व, माजी आमदार प्राध्यापक बी टी देशमुख यांचं काल अमरावतीमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अनुशेषासह राज्यातील विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास, लोकप्रतिनिधी म्हणून जनतेप्रति सदैव सेवाभाव आणि संसदीय आयुधांवरील प्रभुत्व ही आदरणीय भाऊंच्या योगदानाची वैशिष्ट्ये सर्वांसाठी अनुकरणीय आहेत अशा शब्दात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हवामान. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता हेच मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,000 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित. संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये पायाभरणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कामांचा करणार प्रारंभ. राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
2: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
3: अहो अशा प्रतवारीवरच चालतात संसार। मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं, पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।
5: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 7:22 आणि 6 सेकंद झाली आहेत। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
6: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। सकाळचे 7:22 होत आहेत। ऐकूया आजचे दिनविशेष। आज 20 जून 2026। आजच्या दिवशी 1877 अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी कॅनडामध्ये जगातील पहिल्या व्यावसायिक दूरध्वनी सेवेची सुरुवात केली। 1887 आजच्या दिवशी देशातील मुंबई येथील उपनगरीय रेल्वे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस सध्याचं CSMT सुरू झालं। 1921 टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली। 1960 महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना झाली। 1997 महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू करण्यात आली आणि 2003 जगभरात मोफत ज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या विकिमीडिया फाउंडेशनची स्थापना झाली।

0: आज 1869 साली किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म, त्यांचा स्मृतिदिन, जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत देसाई यांचा जन्म 1939, 1958 भारताच्या 15व्या राष्ट्रपती तसेच पहिल्या आदिवासी सर्वात तरुण आणि दुसऱ्या महिला राष्ट्राध्यक्षा द्रौपदी मुर्मू यांचा जन्म. तर आज जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक हेनरीच रॉथ यांचा स्मृतिदिन 1668. 1795 राणी अहिल्याबाई होळकर यांचं निधन. 1887 पद्मभूषण डॉक्टर सलीम अली यांचं निधन. 1897 मराठीतले शायर भाऊसाहेब पाटणकर उर्फ जिंदा दिल यांचा स्मृतिदिन. राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते आणि दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांचा स्मृतिदिन, तर अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा स्मृतिदिन आहे. श्री श्रोते हो, हे होते आजचे दिनविशेष.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी निलेश पवार आपले मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, हवामानातील सातत्याने होत असलेले बदल, अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप आणि त्याचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची बाब बनली आहे. बदलत्या हवामानामुळे पीक पद्धती, शेतीचं नियोजन आणि उत्पादन क्षमतेसमोर अनेक आव्हानं निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं ठरतं. याच विषयावर आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ. यंदाच्या मान्सूनची सद्यस्थिती, पावसाचे संभाव्य स्वरूप आणि त्याचा पिकांवर होणारा परिणाम, शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी, पीक नियोजन तसेच बदलत्या हवामानाशी सुसंगत शेती व्यवस्थापन, या विविध मुद्द्यांवर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या शेतकऱ्यांना एलनिनो विषयी जी महत्वाची माहिती सांगायची आहे त्याबद्दल मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो. हवामान विभागाच्या दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज यानुसार महाराष्ट्रातल्या त्यातल्या त्यात कोणत्या कोकणच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण आणि स्थानिक वितरण हे कसं राहणार?
1: आता प्रथमतः जर पाहायचं झालं, हा जो दीर्घ मुदतीचा भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेला तो प्रथम चरणातील दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज आहे. त्यानुसार पूर्ण भारतामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण हे दीर्घकालीन सरासरीच्या 90 ते 95% राहण्याचा ग्रहणाची दाट शक्यता आहे. आणि त्याचबरोबर जर परिणामात्मक दृष्ट्या क्वांटिटेटिव्हली जर आपण जर पाहिलं तर ह्या नैऋत्य मोसमी पावसाचं पूर्ण भारतामध्ये जे प्रमाण आहे ते दीर्घकालीन सरासरीच्या 92% राहणार आहे. आणि या नैऋत्य मोसमी पावसाची जी दीर्घकालीन सरासरी पूर्ण भारतामध्ये जी आहे 780 मिलीमीटर आहे, त्या दीर्घकालीन सरासरीच्या 92% पाऊस होण्याची दाट शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर स्थानिक वितरणाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर स्थानिक वितरण पूर्ण भारतामध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्र व कोकणामध्ये सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये स्थानिक वितरण हे सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं.
0: सद्यस्थितीला एल निनो हा शब्द सगळ्यांच्याच परवलीचा झालेला आहे. नेमकं मग एल निनो ही हवामान घटना काय याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना

0: एल निनो ही एक जागतिक हवामान घटना आहे आणि त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर जल एल निनो हा एक स्पॅनिश शब्द आहे. त्याचा शब्दशः अर्थ हा लहान मुलगा असा होतो. दरवर्षी ख्रिसमसच्या सुरुवातीला ख्रिसमसच्या बरोबर या हवामान घटना विकसित होत असतात आणि ह्या हवामान घटना ह्या पॅसिफिक सी मध्ये विकसित होत असतात. यामध्ये साधारणपणे पूर्व पॅसिफिक समुद्र आहे, दक्षिण अमेरिकेचा किनारा, या ठिकाणी जे पॅसिफिक समुद्राचं तापमान आहे ते सरासरीपेक्षा जास्त होतं. त्याच्या उलट दक्षिण आशियाई देश असतील किंवा ऑस्ट्रेलियाचा जो पश्चिम किनारा आहे पॅसिफिक समुद्राचा, त्या ठिकाणी तापमान हे सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे त्या ठिकाणून वारे आहेत ते पूर्णपणे दक्षिण अमेरिके किनाऱ्याकडे वाहतात आणि बाष्पयुक्त वारे दक्षिण अमेरिकेकडेच्या किनाऱ्याकडे वाहिल्यामुळे दक्षिण अमेरिकेमध्ये अतिवृष्टी होते. या उलट ऑस्ट्रेलिया असेल, दक्षिण आशियाई देश असतील किंवा भारतामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते व पावसाचं प्रमाण कमी होतं.
1: एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण नेमकं कसं करतं?
0: आता एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण करताना जर पाहिलं तर एक 4 ते 5 त्याचे वर्ग पडतात. त्याच्यामध्ये जी तीव्रता आहे सुरुवातीला वीक असा एल निनो, ज्याची तीव्रता जे तापमान हे सरासरीपेक्षा 0.5 ते 0.9 अंश सेल्सिअसनं वाढतं. जर त्यानंतर मॉडरेट स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा जर एल निनो आला असं त्यावेळेस पॅसिफिक समुद्राचं तापमान हे प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1 ते 1.4 अंश सेल्सिअसनं वाढतं. त्यानंतर तीव्र स्वरूपाचा किंवा स्ट्रॉंग एल निनो आपण त्याला म्हणतो त्यावेळेस प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1.5 ते 1.9 अंश सेल्सिअसनं वाढतं. आणि त्याचबरोबर एक अलीकडच्या काळात सर्वजण त्याची चर्चा करतात की एक सुपर एल निनो. तर सुपर एल निनो हे वर्गीकरण करताना जे प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता असते असं त्याचं वर्गीकरण केलं जातं.
1: बरं, एल निनोचा कोकणातल्या पावसावरती काय परिणाम होऊ शकतो त्याविषयी आम्हाला जरा माहिती सांगा.
0: आता या ठिकाणी जर आपण पाहिलं पण विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर पाहायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो 3000 मिलीमीटर. तर पावसाचं प्रमाण जरी 10-20% किंवा 20-25% कमी झालं तर फारसा फरक पडत नाही. याचा अर्थ की पावसाच्या प्रमाणाचाही आपल्याकडे काही एवढा फरक पडणार नाही. त्याचबरोबर स्थानिक वितरण जर पाहिजे झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व तालुक्यामध्ये स्थानिक वितरणामध्ये ही समानता आढळून येते. तर एल निनोचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाच्या प्रमाणावरती किंवा स्थानिक वितरणावरती एवढासा परिणाम होणार नाही. परंतु जर कालिक वितरण जर पाहिलं, जून महिन्यात पडणारा पाऊस, जुलै महिन्यात पडणारा पाऊस, ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात पडणारा पाऊस, तर याचं प्रमाण जर पाहिलं तर कालिक वितरणामध्ये असमानता आढळू शकते. हंगामाच्या सुरुवातीच्या काळामध्ये रेंगाळणारा मान्सून, विलंबाने सुरू होणारा पाऊस, पर्जन्यखंड, मध्यम हंगामाच्या मध्यामध्ये पडणारे पर्जन्यखंड किंवा पावसाचे होणारे लवकर निर्गमन, अशा स्वरूपाचा प्रभाव आपल्या कोकणातील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसावरती एल निनोचा आढळू शकतो.
1: मला शेतकरी बंधूंच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतो की जसा पावसाचा एल निनो प्रभाव होणार आहे तसाच इथल्या शेतीवर एल निनोचा काय प्रभाव होणार आहे?
0: आता शेतीवरती जर प्रभाव पाहायचं झालं तर मी मगाशीच सांगितलं की कालिक वितरणामध्ये आपल्याकडे जे टेम्पोरल डिस्ट्रीब्युशन आहे पावसाचं त्याच्यावरती एल निनोचा प्रभाव होणार आहे. त्याच्यामध्ये मग हंगामाच्या सुरुवातीला दुष्काळ येऊ शकतो, त्याच्यामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन होऊ शकतो, पेरणीही वेळेत होऊ शकते, पण रोपवाटिका व्यवस्थापन करण्यादरम्यान कोरडा ऋतू 15 ते 20 दिवसाचा कोरडा ऋतू ड्राय स्पेल येऊ शकतो, त्यामुळं रोपांची वाढ निकृष्ट होऊ शकते. त्यानंतर मान्सूनचं आगमनही वेळेत होतं, पेरणीही होते. ज्यावेळेस आपण पुनर्लागवड करतो पुनर्लागवडीच्या वेळी एखाद्या वेळेस कोरडा ऋतू किंवा ड्राय स्पेल 15 ते 20 दिवसाचा येऊ शकतो, पुनर्लागवड खोळंबू शकते. त्यानंतर 2 आठवडे किंवा 4 आठवडे पावसाचे विलंबाने सुरुवात होऊ शकते. अशा स्वरूपाचे परिणाम आपल्याला शेतीवरती पाहायला मिळतात. त्याचबरोबर हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ, ज्यावेळेस भात किंवा वरी असेल किंवा जे शेती पीक आहे ते पुनरुत्पादन अवस्थेत असतात, अशा दरम्यान आपल्याकडे पावसाचा खंड निर्माण होऊन घट निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर हंगामाच्या उत्तरार्धामध्येही दुष्काळ निर्माण होऊ शकतात. अशा स्वरूपाचे विविध परिणाम एल निनोमुळे आपल्या कोकणातील पावसावरती होऊ शकतात.
1: सर, आता तुम्ही ड्राय स्पेल याचा उल्लेख केला तर मी प्रश्न विचारू इच्छितो की जर नैऋत्य मान्सून पावसाचं आगमन वेळेवरती होऊन पिकांची पेरणी वेळेत झाली, त्याचबरोबर पेरणीनंतर पिकाची उगवण सामान्यपणे झाली, पण त्यानंतर पावसाचा 15-20 दिवसांचा कोरडा ड्राय स्पेल कालावधी आला तर पिकांची उगवण वाढ निकृष्ट झाली, तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी?
0: नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन झालं, पेरणी वेळेत झाली आणि त्यानंतर जर आपल्या रोपवाटिकेची वाढ जर निकृष्ट दर्जाची झाली अशा वेळेस आपण त्यावेळेस कोरडा ऋतूच्या दरम्यान त्या रोपवाटिकेला संरक्षणात्मक सिंचन देण्यात यावे. त्याचबरोबर रोपवाटिकेमध्ये ग्लिरिसिडे असेल गिरीपुष्पाच्या पालाचे आच्छादन करावे जेणेकरून मृदेमधील ओलावा टिकून राहील व रोपवाटिकेची वाढ चांगली होईल. त्याचबरोबर आणखी एक रोपवाटिकेची वाढ चांगली होण्याकरिता आपण रोपवाटिके 15 दिवसाचे झाल्यानंतर आपण प्रतिगुंठा या प्रमाणात आपण नत्र खताची मात्राही देऊ शकतो किंवा 1% युरिया म्हणजे 10 ग्रॅम युरिया प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून

0: आपण त्याच्यामध्ये फवारणी करून आपल्या रोपांची वाढ जोमदार करू शकतो. त्याचबरोबर जर पाऊस बराच लांबला तर त्या ठिकाणी हळव्या जातींची नर्सरी तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशा स्वरूपाच्या उपायांना अंमलात आणावे.
1: तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की विलंब झाला तर काय उपाययोजना देणार आहे. मी थोडंसं अजून त्याच्यात विस्तृत मार्गदर्शन तुमचं जाणून घेऊ इच्छितो. नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला 2-3 आठवडे उशीर झाला व तो उशीर आला तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याचं जरा मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना सांग.
0: आता 2 आठवडे उशीर झाला किंवा 4 आठवडे उशीर झाला याचा अर्थ की पेरणी उशिरानं होणार आहे. पेरणी उशिरानं होणार म्हणजे 2-4 आठवड्याचा कालावधी आपल्याकडून जाणार. याकरिता आपल्याकडे निमगरव्या किंवा गरव्या जातीची ज्या की 130-150 दिवस कालावधीचा आहे याचा ऑप्शन आपल्याकडे राहत नाही. त्यामुळे 2 आठवड्यानं विलंबानं पाऊस सुरुवात झाला तर त्यावेळेस भाताच्या हळव्या जाती उदाहरणार्थ रत्नागिरी 73 रत्नागिरी 24 असेल रत्नागिरी 1 असेल रत्नागिरी 5 असेल किंवा कर्जत 3 या हळव्या जातींची पेरणी करावी. आणि पाऊस जर 4 आठवड्यानं उशिरानं सुरुवात झाली तर त्यावेळेस ज्या हळव्या जाती आहेत रत्नागिरी 73 असेल कर्जत 174 अत्यंत हळव्या जातींची लागवड करावी. त्याचबरोबर जर पाण्याची अनुपलब्धता असेल तर मॅट पद्धतीने किंवा चटई पद्धतीने आपण नर्सरी तयार करावी आणि रोपाची उपलब्धता करून घ्यावी. त्याचबरोबर नागली असेल वरी असेल यांच्या 4 आठवडे जर पाऊस लांबला तर त्या ठिकाणी आपण नागली वरी या पिकांची पेरणी करू शकत नाही. त्याच्याऐवजी चवळी असेल उडीद असेल किंवा करडई यासारखी आपण पिकं पण कोकणामध्ये घेऊ शकतो. आणि जर भुईमुग लागवड किंवा पेरणी करायची असेल तर 4 आठवडे पाऊस लांबला तर त्या ठिकाणी भुईमुगाची खूप कमी कालावधीची जी खुले प्रगती म्हणून जात आहे ते पण आपण त्याची पेरणी करू शकतो.
1: नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला म्हणजे व्यवस्थित त्याचं आगमन झालं पेरणी ही व्यवस्थित झाली पण पुनर्लागवड करताना 15 दिवसाचा कोरडा म्हणजे ड्राय स्पेल आला तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याबाबत आमच्या शेतकऱ्यांना थोडी माहिती सांगा.
0: हा जो आता हंगामाच्या सुरुवातीचा दुष्काळ म्हणतात आणि पुनर्लागवड हे भारतामधलं सगळ्यात महत्वाचं असं ऑपरेशन मानलं जातं किंवा आपण त्या ठिकाणी जी प्रॅक्टिस मानली जाते तर त्या पुनर्लागवडच्या दरम्यान जर 15-20 दिवसाचा जर कोरडा ऋतू आला तर पुनर्लागवड न होता पीक परिसंस्था भाताची आपली धोक्यात येण्याची शक्यता असते. अशा वेळी जर कोरडा ऋतू असेल तर आपण काही उपाय अंमलात आणाव्यात. त्यामध्ये आपण बुंद्यामध्ये साधारणतः 2-3 रोपं लावतो त्याच्याऐवजी 5-6 रोपं लावावी जेणेकरून 1-2 रोपं मिले तर 2-3 रोपं तरी जगतील कमी पाण्यामुळे. त्याचबरोबर नत्र खताची मात्रा ही 25% वाढवून देण्यात यावी छखलणीच्या वेळची. त्याचबरोबर कमी अंतराचा उपयोग करावा. आपण साधारणतः 20x25x15 किंवा 20x20 या अंतरावर लागवड करतो त्याऐवजी 15x15 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी जेणेकरून जास्त रोपाची लागवड होईल. काही रोपं मिली तरी काही रोपं तरी टिकून राहतील आणि रोपाची कमतरता भासल्यास अशा वेळेस आपण जास्त रोपं लावतोय ना त्यावेळेस रोपांची कमतरता भासल्यास मॅट पद्धतीनं किंवा रहू काढलेले बियाणे वापरून आपण रोपांची उपलब्धता करून घ्यावी.
1: हंगामाच्या मध्यावर्ती दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली तर नेमकी काय उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांनी त्या संदर्भात कोणती काळजी घ्यावी.
0: एलनिनोमध्ये हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ पडू शकतो. हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ पडला तर भात किंवा वरी किंवा भुईमुग असेल ही सर्व शेतीपिके ही पुनरुत्पादन अवस्थेमध्ये असतात. त्यामुळे फुलोरा अवस्था असेल किंवा दाणे भरण्याची अवस्था असेल किंवा उंबी बाहेर पडण्याची अवस्था असेल त्याच्यामध्ये जर कोरडा ऋतू आला तर उत्पादनामध्ये बरेच अंशी घट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं आपल्याला भातामध्ये पाणी पातळी व्यवस्थापित करण्याकरता बाह्य स्रोतातून त्यामध्ये नदी असेल नाले असतील ओढा असेल किंवा इतर काही स्रोत असतील बाह्य स्रोतातून पाणी घेऊन उपसा सिंचन करून पाणी पातळी मेंटेन करावी. लागवड पुनर्लागवडीनंतर पहिल्या 30 दिवसांमध्ये 2.5-5 सेंटीमीटर पाणी पातळी ठेवावी. त्यानंतर ज्यावेळेस पोटरी अवस्थेत भात पीक असतं त्यावेळेस 5 सेंटीमीटर पाणी पातळी भाता खचरामध्ये मेंटेन करावी. आणि ज्यावेळेस ओंबी बाहेर पडण्याच्या 10 दिवस आली आणि ओंबी बाहेर पडल्यानंतर 10 दिवस भातामध्ये 5-10 सेंटीमीटर पाणी पातळी मेंटेन करावी आणि दाणे भरते वेळी ती पाणी पातळी 5 सेंटीमीटर असावी. हे सर्व ड्राय स्पेल असताना किंवा कोरडा ऋतू असताना आपण बाह्य स्रोतातून पाणी घेऊन करण्यात यावं जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये घट होणार.
1: उत्तरार्धामध्ये दुष्काळ आला तर त्या संदर्भात पिकांची वाढ होण्यासाठी किंवा निगा होण्यासाठी निगा राखण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी त्याबद्दल माहिती सांग.
0: आता हंगामाच्या उत्तरात एलनिनो आपण ग्राह्य धरतोय येणार त्याचा परिणाम आपल्या पावसावरती होणार आणि कालिक वितरणावरती होणार आणि हंगामाच्या उत्तरार्धात जर दुष्काळ आला त्याचा फारसा परिणाम आपल्या खरीप पिकावरती होतोय तर त्यावेळेस आपली पिकं जी असतात ते पक्वतेला मार्गक्रमण करत असतात. पण परंतु जे पिकामधील जे अंगवली आपण रेसिड्युअल मॉइश्चर म्हणतो ते रेसिड्युअल मॉइश्चर आपल्याला उपयोग करून आपण रब्बी हंगाम आपण यशस्वी करतो. पण आपण जर उशिरानं काढणी केली तर अंगवलीत लवकर पावसाचं निर्गमन झालं हंगामाच्या उत्तरार्धात दुष्काळाला आणि लवकर पावसाचं निर्गमन झालं तर ते अंगवळीत आपल्याला रब्बी पिकासाठी मिळू शकत नाही. याकरिता आपण जे भात पिक असतील वरी असेल नागली असेल ते लवकरात लवकर काढणी केली पाहिजे. ते फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी म्हणतात शरीर क्रियात्मक पक्वता म्हणतात. तर हार्वेस्ट मॅच काढणीची पक्वता न ग्राह्य धरता शरीर क्रियात्मक पक्वतेला काढावं जेणेकरून लवकर काढल्यानंतर जे अंगवळीत आहे रेसिडेंट

0: मच्छर आहे ते आपण रब्बी पिकासाठी पेरणीकरिता उपयोगात आणू शकू आणि रब्बी हंगाम आपला यशस्वी होऊ शकतो.
1: बदलते हवामान आणि पीक पद्धती तसेच अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप या विषयावर आज आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ यांच्याशी संवाद साधला. यंदाच्या पावसाची परिस्थिती, हवामान बदलांचा शेतीवर होणारा परिणाम, पीक नियोजनाचे महत्त्व, हवामान आधारित शेती व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांनी घ्यायची विविध खबरदारीच्या उपाययोजनांविषयी त्यांनी अतिशय महत्त्वाचे आणि उपयुक्त मार्गदर्शन केले. सर, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांना अतिशय महत्त्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी निलेश पवार आपला निरोप घेतो. धन्यवाद.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 102.7 मेगाहर्ट्झवर. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे.

आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:40 झाले आहेत. श्रोतेहो, ही वेळ आहे मिश्र संगीताची.

0: श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात प्रारंभी आपण ऐकलं स्वप्नील बांदोडकर आणि सहकाऱ्यांना गीत आणि संगीत होतं अशोक पत्की यांचं.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
3: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
2: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ. NAC मान्यता प्राप्त.
3: संपर्क गजानन समृतवार सर, 95-274-28-472.
4: आया खुशियों का पैगाम, PM किसान,
5: PM किसान. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 20 जून को हुगली, पश्चिम बंगाल से प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 23वीं किश्त जारी करेंगे. इसके तहत 9 करोड़ 44 लाख से अधिक किसानों के खातों में 18,880 करोड़ रुपए से अधिक की सम्मान राशि सीधे हस्तांतरित की जाएगी. पीएम किसान की इस किश्त के साथ ही किसानों को हस्तांतरित कुल राशि 4,46,000 करोड़ रुपए से अधिक हो जाएगी, जो करोड़ों किसान परिवारों को आर्थिक संबल प्रदान कर रही है.
0: श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत प्रीती सागर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील बालगीत.
6: लेकिन ये क्या, ये दो शैतान भालू क्या कर रहे हैं?

0: विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील अनंत पाटील यांचं कोळी गीत आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. श्रोतो, मिश्र संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

उस्ताद सुलतान खान आणि चित्रा यांच्या युगलस्वरातील या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी सकाळचे 8 वाजता आहेत. काही क्षणात समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून संक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत देवता चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरातील गुलजार यांचं गीत संगीत होतं आर डी बर्मन यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत लक्ष्मीकांत पॅरेलाल यांच्या संगीत नियोजनात साहिर यांचं गीत. दाग चित्रपटासाठी हे गीत गायलं आहे लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी.

दादा चित्रपटातील यशुदास यांच्या आवाजातील कुलवंत जैन यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं उषा खन्ना यांचं. श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातील उर्वरित रचना आपण ऐकणार आहात 8:40. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. 8:30 होत आहेत. काही क्षणात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. आता ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन. 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी. आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज ओडिशा दौऱ्यावर आहेत. ओडिशामध्ये राष्ट्रपतींच्या 68व्या वाढदिवसानिमित्त मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावात आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील. संथाली जाहेरा आणि हो जाहेरा या उपवनांमध्ये आयोजित प्रार्थना कार्यक्रमातही ते सहभागी होतील. तसंच 47,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यातील लखनपूर इथं 25,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या कोळशापासून वायुनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची पायाभरणी करतील. कोळसा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प देशातील व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवणारा पहिलाच प्रकल्प आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रकल्पात दररोज 2,000 टन अमोनियम नायट्रेटचं उत्पादन केलं जाणार आहे. पश्चिम बंगालच्या 2 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान आज हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होतील. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण, कौशल्य, सेवा, उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे. उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणुकीवर नाही तर कौशल्य, प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले. देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता. प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधील अंबाझरी इथल्या आयुध निर्माणातील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे असं राजनाथ सिंग याप्रसंगी बोलताना म्हणाले. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूंची निर्मिती करेल असं सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. भारतीय नौदलासाठी 1.25 मेगावॅट क्षमतेचे मरीन गॅस टर्बाईन जनरेटरचे 12 संच खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेड या कंपनीसोबत 425 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्ली इथं काल संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत बाय इंडियन या श्रेणीअंतर्गत हा करार करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्रातील कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात

शहरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारने 1,445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी कोल्हापुरातील पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याचा नामांतर सोहळ्याच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. निरोगी वृद्धत्वासाठी योग अशी 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे. सांस्कृतिक मंत्रालय देशभरातील 100 ठिकाणी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स आणि परदेशातील भारतीय दूतावास यांच्या समन्वयाने यावर्षी जगभरातील 2,500 ठिकाणी योग दिनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये 210 हून अधिक भारतीय दूतावास सहभागी होत आहेत अशी माहिती आयुष मंत्रालयाने दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारताचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विवेक अग्रवाल यांची 2026-27 या कालावधीसाठी आर्थिक विषयातील कृती दल अर्थात TATFचे पुढील उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ते युनायटेड किंगडमच्या गाइल्स थॉम्सन यांची जागा घेतील. सध्या सांस्कृतिक मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत असलेले अग्रवाल यांनी यापूर्वी TATFमधील भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं आहे. तसंच पैशांचा गैरव्यवहार आणि दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखणाऱ्या जागतिक संस्थेसोबत भारताच्या सहभागात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 17 ते 19 जून दरम्यान झालेल्या TATFच्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाने अग्रवाल यांची ही निवड भारतासाठी एक मोठं यश असल्याचं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर कडक टीका केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्तांच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तान आणि इस्लामिक सहकार्य संघटन यांनी जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंग यांनी प्रत्युत्तर दिलं. राजनैतिक चर्चा पुन्हा सुरू होण्यापूर्वी लेबनॉनमधील संघर्ष थांबला पाहिजे असा आग्रह इराणनं धरल्यानं अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि इराणचे वरिष्ठ वार्ताकार यांच्यात स्वित्झर्लंडमध्ये नियोजित असलेली चर्चा पुढे ढकलावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका कतार आणि इराण यांच्या दरम्यान काल संध्याकाळी झालेल्या राजनैतिक प्रयत्नांनंतर इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात काही प्रमाणात युद्धविराम लागू झाला आहे. बँका मालमत्ता पुनर्रचना कंपन्या आणि कर्जदार यांच्यातील संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली असून मोठ्या प्रमाणावरील कर्ज थकबाकीची प्रकरणं ज्या पद्धतीने निकाली काढली जातात त्या पद्धतींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची 1,500 कोटी रुपयांची कर्ज 2 asset recognition कंपन्यांमार्फत केवळ 73.50 कोटी रुपयात निकाली काढण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार रिझर्व्ह बँक आणि इतर संबंधित पक्षांना नोटीस बजावली आहे. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार आहे असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने काल दिला. न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती AS चंदूरकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं की चालण्याचा अधिकार हा प्राथमिक स्वरूपाचा असून मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा त्याला प्राधान्य दिलं जावं. शाळेत जाताना 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या वाहन अपघातातील नुकसान भरपाईच्या खटल्याच्या संदर्भातील प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयानं काल हे स्पष्ट केलं. राष्ट्रीय परीक्षा परिषदेच्या वतीने उद्या होणारी पदवीपूर्व NEET UG पुनर्परीक्षा सुरळीत निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं NTA म्हटलं आहे. ही परीक्षा भारतातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 22 लाखांहून अधिक उमेदवारांसाठी घेतली जात आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना आज चेन्नईतील MA चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यजमान संघाने 2-0 अशी आघाडी घेत मालिका आधीच खिशात घातली असून आता या 3 सामन्यांच्या मालिकेत संपूर्ण यश मिळवण्याचं उद्दिष्ट असेल. पश्चिम बंगालमध्ये मान्सून सक्रिय होत आहे. या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे आजपासून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते

0: ती मुसळधार पावसाची शक्यता आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि उत्तर कर्नाटक या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोव्यामध्ये आज उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन. 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एकशे 2.7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकवीत आहोत हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातील उर्वरित रचना.

श्रोतेहो, जीन्स चित्रपटासाठी कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांना आपण ऐकलं शब्द होते जावेद अख्तर यांचे, संगीत ए आर रहमान यांचं होतं. हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यानंतर ऐकवित आहोत दौड चित्रपटासाठी आशा भोसले आणि यशोदास यांना, मेहबूब यांच्या गीताला संगीत आहे ए आर रहमान यांचं.

102.7 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण. तेव्हा आमच्यासोबत ऐकत रहा आकाशवाणी यवतमाळ.

हिंदुस्तानी चित्रपटासाठी संगीत होतं ए आर रेहमान यांचं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी सकाळचे 9 वाजता आहेत. काही क्षणात विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

विविध भारती सेवेचे कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलेत. 102.7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत श्री जनार्दन स्वामी योग अभ्यास मंडळाचे सदस्य योगाचार्य महेश जोशी यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत, भाग 2.

0: सर, आपण आणखी एक मला गोष्ट विचारायला आवडेल जी ऐकणाऱ्यांच्या फायद्याची, की एकाग्रता. आज इतकं धकाधकीचं आयुष्य झालंय आणि तुम्ही खूपदा उल्लेख केलाय की मन चित्त स्थिर करा, चित्त स्थिर करा, एकाग्रता ठेवा. योगाभ्यासामधून हे होतं का?
1: होतं. हे कसं होतं की आता याच्याकरता जेव्हा आम्ही निर्विचार ध्यान घेतो वर्गामध्ये, निर्विचार ध्यान म्हणजे चित्त एकाग्र करणं. मग आता दोन मुद्रा सांगितलेल्या आहेत योगाभ्यासामध्ये, नासिकाग्रावर लक्ष केंद्रित करणं याला वैष्णवी मुद्रा म्हटलंय, आणि आज्ञाचक्रावर म्हणजे भ्रूमध्यावर नजर केंद्रित करणं याला शांभवी मुद्रा म्हटलंय. या दोन मुद्रेमध्ये जर मनुष्य बसला तर त्याचं चित्त पटकन एकाग्र होतं. आता मनुष्य जेव्हा डोळे उघडे असतात तेव्हा आपण दूरचं बघत असतो सतत, डोळे बंद केल्यावर काय होतं, दूरचं दृश्य दिसणं बंद होतं. आणि प्रत्येक इंद्रिय जेव्हा विषयाशी संबंधात संपर्कात येतात त्याला सन्निकर्ष म्हटलेलं आहे, की डोळ्यांनी मी वस्तू बघितली तर त्या वस्तूचं ज्ञान माझ्या बुद्धीपर्यंत जातं, हेच मी डोळे बंद केल्यावर काही वस्तूचं ज्ञान होणं बंद होईल.
0: अगदी.
1: त्याच्यामुळे ध्यानातली पहिली स्टेप सांगितली, डोळे बंद करा, की बाह्य दृश्य दिसणं बंद झालं.
0: बरोबर.
1: मग दृश्य दिसणं बंद झालं पण आतले जे संस्कार झालेले आहेत विषयांचे हे तर दिसणार आहे, याला आपण विचार म्हणतो किंवा जाणीवा म्हणू, हे संस्कार आपल्या डोळ्यासमोर येतात. मग याच्याकरता तेही दूर कसे करायचे याची एक प्रक्रिया सांगितली, की आपण एखाद्या रस्त्यावर उभा आहे, समोरनं गाड्यांचं आवागमन चालू आहे, गाड्या येतात येतात, विविध ब्रँड कंपन्यांच्या गाड्या, आपल्याला कोणत्याही गाडीचा नंबर विचारला तर आठवत नाही, किती लोक त्याच्यावर बसून गेले आपल्याला आठवत नाही, पण आपण बघत असतो गाड्या येतात जातात आपल्याला दिसत असतं पण आपण कशात गुंतलेलं
0: नसतो.
1: मग तसंच ध्यानावस्थेमध्ये पहिले डोळे मिटा, एकाग्र चित्त करा, नजर केंद्रित करा आणि विचारांना थांबवू नका. विचार येणार आहे जाणार, विचारांना रोकायचं नाही, कारण नियम आहे शास्त्राचा, रोकलं की दुप्पट वेगाने येतं, त्याच्यामुळे रोकायचं नाही. साक्षी भावानी विचारांकडे बघत राहायचं, हळूहळू त्याची गती कमी होत राहते, त्याच्यात गुंतायचं नाही. चांगले वाईट दोन्ही विचार येणार आहे, येऊ द्या, त्यांच्यात गुंतू नका. साक्षी भावानी त्या विचारांकडे बघत राहायचं, हळूहळू त्यांची गती कमी होत जाते. आणि ही गती कमी करताना दुसरी एक प्रक्रिया सांगितली, ती म्हणजे श्वास प्रश्वास. कारण मगाशी मी सांगितलं की श्वासाबरोबर मन वहन होतं,
0: अगदी
1: प्रत्येक श्वासाबरोबर मन फिरत असतं.
0: बरोबर.
1: मग श्वासावर नियंत्रित करा, श्वास गतिमंद करा, म्हणून प्राणायामाचं सूत्र सांगितलंय, तस्मिन सती श्वास प्रश्वास योर गती विच्छेद हा प्राणायाम, की दोन श्वासातलं अंतर वाढवा, श्वासात सहजता आणा. जितका मंद आणि सूक्ष्म श्वास प्रश्वास करू तितके विचार आपोआप कमी व्हायला लागतात आणि चित्त एकाग्र होतं.
0: ओके.
1: निर्विचार अवस्थेपर्यंत आपण
0: जोशी सर, एका दृष्टीने हा विचार केला तर स्पर्धा,
1: हा
0: म्हणजे षड रिपूंचं थैमान आपल्या भोवती सदैव सुरू असतं, माणसाला काही कमलपत्रासारखं होता येत नाही.
1: बरोबर.
0: ते होण्यासाठी म्हणजे आता मग काय होतं की मग मानसिक व्याधी जडण्याची खूप आता म्हणजे पद्धत वाढलेली आहे असं म्हणायला पाहिजे, अलीकडे मानसिक विकार खूप जडलेले आहे माणसाला, कमलपत्रासारखं होता येत नाही, अलिप्त होता येत नाही, सतत आपण रिॲक्ट करत असतो, योगामधून हे साध्य होतं का की मानसिक विकारांपासून आपण दूर राहू?
1: योगामध्ये एन्झायटी, मनोविकार, डिप्रेशन या सगळ्याच्या बाहेर काढता येतात. दुसरी गोष्ट अशी आहे की एक योगामध्ये सोपं सांगितलेलं आहे की जो कोणी डिप्रेशन वाला तुमच्या समोर आला त्याला फक्त दोन प्रश्न विचारायचे किंवा दोन गोष्टीची समज द्यायची, एक तर क्षणभंगूर आयुष्य आणि दुसरं अंतिम सत्य. क्षणभंगूर आयुष्य, त्याला हे तुम्ही पटवून देऊ शकले पाहिजे, जी परिस्थिती आज आहे ती उद्या
0: राहणार नाही,
1: आणि क्षणभंगूर आयुष्य हे पटवून दिलं त्याला. दुसरं आहे अंतिम सत्य, जास्तीत जास्त वाईट काही मरून जाणार. दोन गोष्टी, हा प्रयोग आम्ही आमच्या वर्गात केलेला आहे, 22 वर्षाच्या मुली आल्या होत्या, त्या डिप्रेशन मधनं बाहेर काढता आल्या, आज त्यांची लग्न झाली, छान सुखी कुटुंब आहे. प्रश्न असा आहे की डिप्रेशन किंवा मनोविकार हे का उद्भवतात, याच्यामध्ये रोगाचं प्रमाण तसं असतं आणि त्याचा फायदा घेणं हे पण जास्ती असतं. म्हणजे कधी कधी
0: अटेन्शन
1: स्वतःकडे अटेन्शन निर्माण करणं किंवा कामाचा कंटाळा येणं, याच्याकरता मी त्या रोगात आहे, त्या वलयात आहे, आणि घरची त्याला त्यास ठेवतात की तू डिप्रेशन मध्ये जा. योगाभ्यासामध्ये सर्व प्रकारचे मनोविकार दूर करता येतात. मनोविकार, आता पंचकोशाचं आपलं शरीर आहे, अन्न प्राण मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय, तर मनोविकार जे होतात हे पहिले मनोमय कोशात उत्पन्न होतात आणि याचे परिणाम शरीरावर होतात, म्हणजे स्थूल देहावर. म्हणून मनोविकार एकदा जडले की त्याचे परिणाम तुम्हाला शरीरावर भोगावे लागतात. त्याच्यामुळे प्रत्येक कोशावर, आणि आपली चूक काय होते, आपण शरीराला जी व्याधी होते त्याच्यावर औषध घेतो.
0: बरोबर.
1: पण योगशास्त्र मूळ याच्यावर काम करतं, मूळ ग्रंथींची कार्यक्षमता वाढवतं, त्याचं मुळापर्यंत जातं की याला कशामुळे हा त्रास आहे. आता

0: विविध प्रकारची एन्झायटी फोबिया असतात लोकांना, हे मनोविकाराचे कारण आहे. कोणाला उंचावरची भीती असते, कोणाला चार चौघात भेटायची भीती असते, कोणाला एकटं राहायची भीती असते. तर त्याचं मूळ काय कारण आहे त्याच्या चिंतेचं, हे आपण जर शोधलं तर आपल्याला समूळ नष्ट करता येतं. ही ताकद योगामध्ये
1: बरोबर आहे, म्हणजे आरसा दाखवणे,
0: आरसा दाखवणं. आणि त्याच्याकरता काही क्रिया सुंदर सुंदर आहे. क्रिया मी सांगतो की अस्तित्व या पूर्ण देहाकरता आपण आयुष्यभर झटत असतो. माझं दिसणं, माझं वागणं, माझे कपडे, त्याच्याकरता आम्ही एक क्रिया घेतो ज्याला सेल्फ इमेज म्हटलेला आहे. तो प्रयोग आज इथे बोलताना सगळ्यांनी आपापल्या घरी करून पाहू शकता की डोळे बंद करायचे आणि आत्ता मी काय कपडे घातले माझंच चित्र डोळ्यासमोर आणून बघायचं. ते आणणं कठीण आहे. कोणाला 8 दिवस लागतील, कोणाला महिना महिना लागतो. तेव्हा लक्षात येतं की हे अस्तित्व ज्याला मी समजत होतो हा मी सुद्धा मी डोळ्यासमोर बघू शकत नाही. तेव्हा मनुष्य जमिनीवर येतो.
1: बरोबर आहे, म्हणजे आपलं अस्तित्व काय तर एक रजक कण आहे, नाही का? आणि तुम्ही जे सांगितलं फार छान सांगितलं जोशी सर, की तुम्ही मुलींना सुद्धा सांगितलं की तुम्ही डिप्रेशनमधून बाहेर येऊ शकता,
0: बाहेर येऊ शकता,
1: नाही का? मला आणखी एक गोष्ट हे विचारायची सर, की दुसरी एक समाजाला लागलेली म्हणजे एक चिंतेचा विषय कीड आहे व्यसन. व्यसनग्रस्त व्यक्ती सुद्धा तुमच्याकडे येतात का? काय करता तुम्ही त्यांच्यासाठी?
0: व्यसनाधीनता ही परिस्थितीजन्य बऱ्याच वेळेला तुम्हाला बघायला मिळते. आता परिस्थितीजन्य काही सुरुवातीला असे अनुभव आले की परिस्थितीजन्य व्यसनाधीनतेकडे वळलेले लोक होते.
1: बरोबर.
0: पण आता अमाप पैसा आलाय लोकांजवळ, त्याच्यामुळे आता फक्त आवड आणि एन्जॉयमेंट याच्याकरता व्यसनाधीनता वाढत चालली. मुळामध्ये मी काय आहे, माझा आयुष्याचा उद्देश काय आहे, हा त्याला त्याला पोषक वातावरण द्या. आपल्याला हे बघा की आपण कोणाला रोकू शकत नाही,
1: अगदी,
0: आणि रोकून फायदा पण होत नाही. हा आमचा अनुभव आहे की तुम्ही त्याची दारू बंद करा, त्याची सिगरेट बंद करा, नाही होणार. त्याला पोषक वातावरण द्या.
1: बरोबर.
0: ते पोषक वातावरणातून, संस्कार अनुकरणातून होतात. चार चांगल्या ग्रुपमध्ये जेव्हा तो मिळतो, त्या लोकांना बघतो की अरे हे तर माझ्या बरोबरीचे आहे, हे करू शकतात तर मी का करू शकत नाही. त्यांना पोषक वातावरणाची गरज असते, चांगल्या विचारांची गरज असते. तो एकदा व्यसनाधीनता झाला की तो त्याच ग्रुपमध्ये रमायला लागतो. आपल्याला त्याला फक्त त्याचे
1: बाहेर
0: संगत बदलायची,
1: अगदी,
0: त्याला त्याच्या ह्याच्यापासून रोकायचं नाही. रोकणं हा इलाजच नाहीये.
1: बरोबर.
0: त्याला पोषक वातावरण द्या आणि त्याला सामावून घ्या आपल्या पूर्ण याच्यामध्ये. त्याला तुम्ही सहज बाहेर काढू,
1: निग्रह करायला,
0: निग्रह करायचा.
1: अगदी बरोबर आहे सर. महिला वर्ग जो आहे तो आपल्या हेल्थच्या बाबतीत फार उदासीन असतो.
0: आता महिलांच्या बाबतीत जर आपण बघितलं, मगाशी आपण एक कुटुंब पद्धतीचा विचार केला की विभक्त कुटुंब पद्धती ही सगळ्यात कारणीभूत आहे महिलांच्या ताणतणावाला. पूर्वीच्या काही एकत्र कुटुंब होती, 4 दिवस जे महिलांचे हक्काचे आरामाचे असतात ते त्यांना पूर्वी ते मिळायचे, आज मिळत नाही. आणि हे सगळ्यात कारण आहे थायरॉइड होण्याचं.
1: ओके.
0: स्ट्रेस आणि तणाव हे प्रमुख कारण सांगितलंय थायरॉइड होण्याचं. ती महिला व्यक्त करू शकत नाही, शरीर आराम मागताय पण ती करू शकत नाही. नवऱ्याचा डबा करा, मुलांची शाळेचं जा, त्याच्यामुळे तिला आरामाची गरज, ती आराम करू शकत नाही. हा ताणतणाव शरीर सहन करतं, तो मनावर पण येतो आणि ती व्यक्त होऊ शकत नाही. कारण व्यक्त व्हायला कोणीच नाही आहे घरामध्ये. मग हा जो एकटेपणा आहे, हे जो अव्यक्त होणं आहे, हा ताणतणाव कुठेतरी साचत चाललाय. आणि या स्ट्रेसमुळे मॅक्झिमम महिलांमध्ये आज थायरॉइड बघायला मिळतो. थायरॉइड ही अशी ग्रंथी आहे जी इतर ग्रंथींवर असर करते.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे आज डिलिव्हरी प्रॉब्लेम वाढत चालले थायरॉइडमुळे. त्याच्यानंतर इनकेस डिलिव्हरी व्यवस्थित झाल्या तर त्या मुलाची वाढ प्रॉपर झाली नसते, कारण वाढ करणंच थायरॉइड ग्रंथी.
1: पिट्युटरी ग्लँड वर सुद्धा त्याचा अटॅक होतो.
0: तर या सगळ्या गोष्टी महिलांचे ताणतणाव याला दूर करतात.
1: पण महिला स्वतःसाठी 15 मिनिटं म्हणजे त्यांनी सकाळी योगाभ्यास करायला पाहिजे.
0: आमच्या वर्गामध्ये महिलांचं प्रमाणच वाढत चाललंय. याचं कारण असं आहे की एकदा त्या महिलांना आपल्या शरीराकरताची गरज समजली.
1: बरोबर.
0: की त्या नियमित येतात. आणि सगळ्यांना हे सांगतो की उद्यापासून हे शब्द काढा, आत्तापासून या. कारण उद्या कधी येणार नाही, आयुष्यात ती जबाबदारी कधीही संपणार नाही. मुलं मोठी झाली की नातू पंटू येतील, आईची जबाबदारी कधी संपणार नाही. तुम्ही स्वतः करता आयुष्य केव्हा जगाल? स्वतः करता वेळ काढा.
1: बरोबर.
0: 1 तास नाही, 10 मिनिटं काढा. आणि आपण आमचा प्रमुख भर हा किती करतो पेक्षा कसं करतो. तुम्ही तंत्र शुद्ध करा, 10 मिनिटं करा पुरेशी आहे. जेवढ्या आपल्याला आता क्रिया आवश्यक आहे एवढ्या शिका, पण त्याच्यात सातत्य असू द्या. त्याचे फायदे इतके आहेत की 17-17 वर्ष जुने थायरॉइड बरे झाले. गाडीवर नवरा सोडायला येत होता वर्गामध्ये, आज त्या महिला पायी चालायला यायला लागल्या.
1: बरोबर.
0: 9 वर्ष 10 वर्ष 12 वर्ष ज्या कधीच खाली बसल्या नाही, त्या 1.25 तास आसनं करायला खाली बसायला लागले.
1: वा वा.
0: हे सगळे बदल आहे. लंबर, सर्वायकल, बॉल सॉकेट जॉईंट, रोगाधिष्ठित लाभ तुम्हाला सह

0: च मिळणार आहे.
1: बरोबर.
0: याच्यानंतर प्रसन्नता वाढते,
1: अगदी
0: चेहऱ्यावरची सुरकुत्या कमी होतात, तारुण्य पुन्हा यायला लागतं,
1: कॉन्फिडन्स
0: केस काळे होतील बा वर्गात असा दावा नाही करत,
1: आत्मविश्वास वाढतो,
0: आत्मविश्वास वाढतो.
1: जोशी सर, आपण योगाभ्यासांविषयी आणि त्याचं महत्त्व तर सांगतोच आहे, मला तुमच्या यवतमाळातील जनार्दन स्वामी योगाभ्यास मंडळाविषयी जाणून घ्यायला आवडेल, थोडं सांगा ना आम्हाला, कधी सुरुवात केली होती आपण?
0: जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ आजपासून साधारण 21 वर्षापूर्वी माझे सासरे होते वसंतराव बेडेकर, ते झोन सेंट्रल बँकेतून झोनल ऑफिसर म्हणून रिटायर झाले नागपूर.
1: बरोबर.
0: VRS घेतल्यानंतर नागपूरला खांडवे गुरुजींकडे त्यांनी वर्ग केला आणि प्रॉपर यवतमाळ असल्याने त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला यवतमाळला हे काम सुरू करायचं आहे.
1: बरोबर.
0: तर सुरुवातीला खूप त्रास झाला, जसं जनार्दन स्वामींच्या चरित्रामध्ये लिहिलं आहे की घरोघरी जाऊन त्यांनी योगाचा प्रचार प्रसार केला, तर तेच काम सुरुवातीला काकांना करावं लागलं की घरोघरी जाणं, आमचा वर्ग आहे बा, परीक्षा वर्ग आहे. पण सुरुवातीची ही जी 10-8 वर्ष होती ही फक्त परीक्षा वर्गापुरती मर्यादित होती की मे महिन्यामध्ये परीक्षा वर्ग व्हायचा, तेवढ्यापुरतं सगळं लोकांना जमा करायचं, परीक्षा घ्यायची, पेपर नागपूरला पाठवायचे, आणि नंतर वर्षभर फार ॲक्टिव्हिटी याच्या काही होत नव्हत्या. पण याच्यानंतर आम्ही हा विचार केला की हा जर आपण रोज सराव वर्ग सुरू ठेवला तर आपल्याला अजून सहजता येईल. तर मग आम्ही प्रयत्न केल्यानंतर सुरुवातीला आम्हाला ऑटो फिरवावा लागायचा, जाहिरात करावं लागायची पेपरला पण, आणि आम्हाला त्याची काहीच गरज नाही. मग आम्ही प्रत्यक्ष तळागाळात जाऊन काम करायचं ठरवलं. आणि जेव्हा सूर्यनमस्कार संकल्प अभियान राबवल्या गेलं पूर्ण भारतभर, तर अनायसे क्रीडा भारतीचं प्रांत योग प्रमुख पद पण माझ्याकडे आहे, तर पूर्ण विदर्भाचं दायित्व माझ्यावर होतं.
1: ओके.
0: तर त्याच्यानिमित्त मला सगळं संयोजन करायला मिळालं, तर वेगवेगळ्या गटात अगदी मजुरांपासून तर सर्जन लोकांपर्यंत मी योगासनाचे वर्ग घेतले. यवतमाळ मी 86 समूहांमध्ये वर्ग घेतले एका वर्षामध्ये, तर प्रत्येक समाजाच्या घटकापर्यंत जाता आलं, त्यांना योगाचं महत्त्व समजून सांगता आलं, आणि याचा फायदा इतका झाला की हळूहळू वर्गातली संख्या ही कायम झाली आणि सराव वर्ग हा रोज असतो. त्याच्यानंतर स्वामीजींनी सांगितलं आहे की रस्त्यात जरी तुम्हाला कोणी विचारलं की या गोष्टीवर आम्हाला काही इलाज आहे का, तर त्याला उद्या सांगू नका, त्याला तेव्हाच्या तेव्हा सांगा, ताबडतोब त्याचं दुःख दूर करा. आमचा प्रयत्न हाच आहे की जास्तीत जास्त सगळे लोक निरोगी व्हावे, आणि आपलं 2 आहे, सगळी ऋण असतात, मातृऋण, पितृऋण, समाजऋण, या निमित्ताने एक समाजऋण पण फेडणं होतं आपलं, आणि हे सगळं काम आम्ही निःशुल्क तत्वावर करतो. आणि काम एकट्याचं नसतं, हळूहळू गर्दी तयार होते, हळूहळू लोक जुळत जातात, ईश्वरीय कार्य कधीच थांबत नाही. त्याच्यामुळे आज पाहता पाहता आमची 20-25 जणांची मोठी टीम झाली,
1: लोक चलते रे कारवा बनता
0: बस त्याच्यामुळे. आणि सगळे छान शिक्षित, कोणी एकाला बाजूला करा दुसरा शिकवू शकतो, इतके छान लोक तयार केले.
1: जोशी सर, तुम्ही या म्हणजे तुमच्या मंडळातर्फे काही प्रशिक्षण देऊन काही कोर्सेस सुद्धा घेतात नाही का, त्याचं काय?
0: तर आम्ही आता स्वामीजींनी एक सांगितलं की तुम्हाला जर कोणी विचारलं की तुला काय अधिकार आहे शिकवायचा, तू योगाचं इतकं सगळं सांगतो तर तुला अधिकार काय आहे, तर हा प्रश्न स्वामीजींनाही विचारला गेला. मग स्वामीजींनी दूरचा विचार करून सांगितलं की नाही, आपण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करू, की नाही मी प्रमाणित योग शिक्षक आहे.
1: अगदी.
0: तेव्हा समोरचा प्रूफ मागतो प्रत्येक गोष्टीत. त्याच्यामुळे हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू झाला. हा योग शिक्षक प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे. इथे शिक्षक बनण्याचं प्रमाणपत्र आम्ही देतो, योग शिक्षक बनवतो आम्ही. तर हा महिनाभराचा वर्ग असतो. आता याला या 7 आम्ही कालिदास विश्वविद्यालयाची मान्यता घेतली, कालिदास विश्वविद्यालयाचं युनिव्हर्सिटी प्रमाणपत्र मिळतं. आणि एक तंत्रशुद्ध शिक्षण योग शिक्षक कसा असला पाहिजे, त्याच्याकरता 3 लेखी पेपर आहेत, 150 प्रॅक्टिकल आहे, आणि अतिशय सुंदर अशी ही परीक्षा आहे, अगदी बोर्डाच्या परीक्षेसारखी परीक्षा होते. यवतमाळ अमरावती केंद्र सुद्धा आपल्याशी जुळलं, अमरावतीहून सुद्धा लोक आपल्या यवतमाळच्या मार्फत परीक्षा देतात. आणि हळूहळू डॉक्टर लोक दरवर्षी वाढतीवर आहे, 12, 14, 18 MBBS, MD सगळे डॉक्टर लोक सुद्धा वर्ग करतात.
1: बरोबर.
0: कारण आमच्या इथे शरीर विज्ञानचा पेपर आहे 100 क्रियायोग योगशास्त्र 2 पेपर आहेत, आणि 150 प्रॅक्टिकल आहे, शुद्धिक्रिया याचं सुद्धा.
1: म्हणजे आपण असं म्हणूया जोशी सर, एकूणच की समाजाने आता स्वीकारलं आहे की योगासन हे महत्वाचे आहे, योगाभ्यास तुमच्या आयुष्याला आकार देण्यासाठी, मनावर संस्कार करण्यासाठी फार महत्वाचं आहे, नाही का? तर आजच्या या दिवशी आपण काय संदेश द्याल ऐकणाऱ्या श्रोत्यांना?
0: आता संदेश देण्या इतकं तर कार्य माझं अजून, मला खूप मोठं कार्य करायचं आहे, माझं कार्य सुरू आहे. संदेश देण्याच्या ऐवजी या कार्याला सगळेजण सहभागी व्हा एवढंच आवाहन मी करू शकतो की आमच्यासोबत तुम्ही पण एक व्हा.
1: अगदी.
0: हे स्वामी कार्य आहे, आपल्याला समाज निरोगी करायचा आहे, आणि निरोगी स्वस्थ मनामध्ये स्वस्थ शरीरामध्ये स्वस्थ

0: स्वस्त मन वास करतात.
1: अगदी.
0: आणि आपल्याला देशाला चरित्रवान बनवायचं
1: आहे.
0: आपला प्रत्येक नागरिक हा चरित्रवान असला पाहिजे. तेव्हा कुठे हे जे सगळे एक गोष्ट मगाशी आपण अष्टांग योग सांगितला तर याच्यामध्ये यम नावाचं जे उपांग आहे याला सार्वभौम महाव्रत असं म्हटलेलं आहे. कशा करता म्हटलेलं आहे? यमाची उपांग सांगितले, अहिंसा असत्य असते ब्रह्मचर्य अपरिग्रह यमा, ही पाच उपांग आहे. आणि याला सार्वभौम महाव्रत का म्हटलंय? तर जगाच्या पाठीवर कुठेही कोणत्याही देशात कोणत्याही काळात, आता भूत भविष्य वर्तमान तीन काळ झाले, कोणत्याही देशात तुम्ही या पाच व्रतांना राबवू शकता.
1: बरोबर.
0: ही तिथे सुद्धा तेवढीच महत्वाची जेवढी भारतात महत्वाची आहे. अहिंसा, हिंसा न करणं, अस्ते चोरी न करणं, ब्रह्मचर्याचं पालन, अपरिग्रह गरजेपेक्षा जास्त संचय न करणं,
1: संचय.
0: आणि जी व्रत सगळ्यांकरता महत्वाची असतात त्याला महाव्रत म्हटलेलं आहे.
1: बरोबर.
0: सगळ्यांनी मिळून पाळायची आहे. आणि व्रत हे वैयक्तिक आहे, त्याच्यामुळे सार्वभौम महाव्रत आपण स्वीकारू. समाज स्वस्थ ठेवू, समाजाचा मी घटक आहे, समाज स्वस्थ असला तर मी स्वस्थ राहील. वैयक्तिक नियम हे दुसरं अंग. आणि मग पुढे आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी या पायऱ्यांवर चढत चढत हा पूर्ण समाज जीवनाचं कल्याण करो, मोक्षापर्यंत स्वतःची उन्नती करून प्राप्ती करून घेऊ. आणि सगळेजण आपण निरोगी आणि आनंदमयी जगातलं वातावरण असावं याच्याकरता एकमेकाला आपण सहकार्य करू आणि योगाभ्यास नियमित करू.
1: अच्छा, फार सुंदर माहिती जोशी सर आपण सांगितली. श्रोते हो, तुम्ही ऐकलं असेल की आपण योगासन म्हणतो तर तो एक मनावरचा संस्कार आहे. आणि सरांनी जे सातत्य सांगितलं आहे, पुन्हा यम सांगितलेलं आहे जे तुमच्या मनावर संस्कार करतं आणि तुमच्या जीवनाची ती गुरुकुल किल्ली आहे असं म्हणायला हरकत नाही. जोशी सर, आपल्या श्री जनार्दन स्वामी योगाभ्यास मंडळाचं जे कार्य आहे ते खरोखर वाखाणण्यासारखं आहे. आपण समाज मनाला, समाजातील सगळ्या विभूतींना, सगळ्यांना संस्काराचं एक वसा देत आहात. आपण इथे आलात आणि आपले अनुभव आमच्यासोबत वाटून घेतले. मी आकाशवाणीच्या वतीनं आभारी आहे. नमस्कार.
0: धन्यवाद मंगला.
2: श्रोतेहो, श्री जनार्दन स्वामी योग अभ्यास मंडळाचे सदस्य योगाचार्य महेश जोशी यांची मंगला माळवे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकलीत. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. ऐकवीत आहोत सुगम संगीत.

0: श्रोतेहो लता मंगेशकर यांच्या आवाजातील मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: पारवेकर कॉलेज यवतमाळ इथं 11वी 12वी तसंच BA, BCom, मराठी आणि इंग्लिश मीडियम साठी नो डोनेशन मिनिमम फीज मध्ये प्रवेश. उत्कृष्ट ग्रंथालय, सिनियर स्टाफ, स्कॉलरशिप आणि भरपूर बक्षीस. पारवेकर कॉलेज, पॉवर हाऊस जवळ, पांढरकवडा रोड, यवतमाळ. संपर्क 97 64 650 149.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: अपने बिजनेस को बढ़ाने के लिए लीजिए आकाशवाणी का सहयोग और दीजिए उसे बुलंदियों के पंख.
4: आपका बिजनेस लोकल है या राष्ट्रीय, आकाशवाणी देती है उपभोक्ताओं तक पहुंचने का हर विकल्प. आकाशवाणी के विभिन्न चैनलों पर विज्ञापन देना सुलभ और सस्ता.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: भीमराव पांचाळे यांच्या आवाजातील या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यावेळी सकाळचे 10:30 झाली आहेत.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते ऐकवित आहोत मराठी चित्रपट संगीत.

श्रोते हो, ती सध्या काय करते चित्रपटासाठी विदित पाटणकर आणि सहकाऱ्यांना आपण ऐकलत शब्द होते. विश्वजीत जोशी यांचे संगीत होतं, अविनाश विश्वजीत यांचं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत अनिल मोहिले यांच्या संगीत नियोजनात विवेक आपटे यांचं गीत. पटली रे पटली चित्रपटासाठी हे गीत गायलं आहे सुरेश वाडकर आणि प्रज्ञा खांडेकर यांनी.

अमित राज आणि बेला शेंडे यांच्या युगलस्वरातील तुही रे चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यानंतर ऐकवित आहोत गीतकार गजेंद्र अहिरे यांचं माय बाप चित्रपटातील हे गीत. हे गीत गायले आहे विभावरी आपटे आणि विजय कोपकर यांनी.

0: माहेरची पाहुणी चित्रपटासाठी शकुंतला जाधव आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी सकाळचे 11 वाजलेत. ऐकवीत आहोत श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.
1: नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

आपकी पसंद ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. सोबतच आपल्या मनातील पसंतीच्या गीतांसहित जयश्री फडणीसांचा सस्नेह नमस्कार.

लगान चित्रपटासाठी आशा भोसले, उदित नारायण आणि सहकाऱ्यांना आपण ऐकलं. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत होतं ए आर रहमान यांचं. या गीतासाठी पसंती आली होती मुक्काम पोस्ट वायगाव जिल्हा अमरावती येथून रामचरण मावळे, एकनाथ मावळे, प्रथमेश कुपटे, प्रभा कुपटे, विदर्भ श्रोतांगण रेडिओ क्लब, प्रभात कॉलनी वडाळी चतुर्भुजी येथून विलास कुपटे, विक्की कुपटे, वैष्णवी कुपटे, कार्तिक कुपटे, सुनीता कुपटे आणि अंजली कुपटे, उमाळी जिल्हा बुलढाणा येथून उद्धव धोरण, स्वरूपा धोरण, अनुप कुमार धोरण, पळशी तालुका खामगावचे विजय शेगुकार, रेणुका जयश्री, ऋषिकेश शेगुकार. हेच गीत ऐकायचं होतं सोलापूर महाराष्ट्र येथून शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धी पाटील, सृष्टी पाटील आणि समस्त पाटील परिवार. गाव तरोडा तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ येथून बालू मनवर, रजनी मनवर, श्वेता मनवर, लकी मनवर आणि मनीष मनवर यांना. म्हैसवाडी तालुका मलकापूर येथून शत्रुघ्न धाडे, वाल्मिक धाडे, नीनाजी धाडे, स्वप्नील धाडे, अजय खिरोडकर. श्रोतेहो आपकी पसंद कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत कल्याणजी आनंदजी यांच्या संगीत नियोजनात राजेंद्र कृष्ण यांचं गीत जॉनी मेरा नाम. चित्रपटासाठी हे गीत गायलं आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी. या गीतासाठी पसंती आली आहे हिमायतनगर नांदेड येथून काशीनाथ पोपुलवाड, बबिता पोपुलवाड, मंगला भगत यांची. नंदनवन नगर यवतमाळ येथून रश्मी पारटकर, तनय पारटकर, किशोर पारटकर. तिरुपती नगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन. दयानंद नगर नांदेडचे प्रकाश जैन आणि परिवार. बेर्डी येथून राजेश सोनी, कंचन सोनी, गायत्री ढोमणे, वैष्णवी ढोमणे, चंचल ढोमणे, अर्जुन गवनेकर. ऐकवित आहोत या श्रोत्यांच्या पसंतीचं जॉनी मेरा नाम चित्रपटातील हे गीत.

0: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स
1: BA BCom BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
0: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज आर्णी रोड यवतमाळ.
2: NAC मान्यता प्राप्त.
1: संपर्क गजानन समृद्धवार सर 95 274 28 472.

उदित नारायण अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांना आपण ऐकलत. शब्द होते राहत इंदुरी यांचे, संगीत होतं अनु मलिक यांचं आणि चित्रपट होता इश्क. श्रोते हो, या गीताला पसंती पाठवणारे श्रोते आहेत MIDC चंदननगर सातारा येथून सतीश वाघमारे, अतिश वाघमारे, स्वाती वाघमारे, वर्षा वाघमारे, श्रमण वाघमारे आणि श्रमण वाघमारे वारणा शहापूर येथून, विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, माया चव्हाण कोटवा, नारायणपूर, बाबापट्टी बलिया येथून, ओमप्रकाश राय, श्रीमती उषा राय, अमित कुमार राय, हॅपी राय, दुबिहा, नेवादा, गाझीपूर येथून, प्रतीक राय, रोशनी राय, प्रांजल राय, चांदूर बिस्वा तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथून, नारायणभाऊ खडसे, रक्षाताई खडसे, ललिता संजना खडसे, गणेश आणि कार्तिक खडसे, मालती चौधरी, स्वाती प्रयाग चौधरी, गांधी चौक रोपड पंजाब येथून, हरदेव मिका, बलविंदर बिरक, जयतेक बिरक आणि मिका बिरक. श्रोतेहो, आपकी पसंत कार्यक्रमात आपल्या पसंतीच्या गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यानंतर ऐकवीत आहोत हरे राम हरे कृष्णा चित्रपटातील लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत RD बर्मन यांचं आहे. या गीतासाठी पसंती आली आहे बढे प्लॉट पुलगाव येथून सुनील पेंदाम, सुनीता पेंदाम, निकिता पेंदाम, दामिनी पेंदाम आणि श्रिया पेंदाम यांची. गवई रेडिओ श्रोता संघ घाटीघाटंजी येथून सर्वेश शर्वरी, शौर्य, सानवी, सपना, बंटी, लीना, भारती, आरती, भूषण आणि समस्त गवई परिवार. बालाजी चौक यवतमाळ येथून ओटी श्री

श्रीवास, मीनाताई श्रीवास, गायत्री, सुनीता, पूजा, लता, पूनम आणि सोनी श्रीवास, राणी झाशी चौक यवतमाळेतून, मुकेश श्रीवास, नितन श्रीवास, शुभम श्रीवास उज्जैन येथून, सतीश शेय्या, मनोज शेय्या पुणे येथून, प्रभाकर बुंदेले, आरती बुंदेले राजेंद्रनगर यवतमाळेतून, रेश्मा लोखंडवाला, समीर लोखंडवाला, यास्मिन लोखंडवाला, अनाया लोखंडवाला, निजार लोखंडवाला. ऐकवीत आहोत या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

गीतकार जानिसार अख्तर यांचं प्रेमपर्वत चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते जयदेव. या गीतासाठी पसंती आली होती शिवछत्रपती नगर वडगाव यवतमाळ येथून MW पाटील, प्रतीक पाटील, उत्कर्षा पाटील, अनुष्का पाटील आणि तन्वी पाटील यांची. स्वरांजली रेडिओ श्रोतागण फुले चौक मुक्काम आरेगाव पोस्ट मोहा इजारा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथून रामेश्वर मालुताई बहिरे, उत्तमराव आशाताई जाधव, वामनराव सुनंदाताई जाधव, भारत बहिरे, अमर बहिरे, अभिजित बहिरे, आकाश बहिरे, ओंकार बहिरे आणि आदर्श इंगोले. बुलढाणा इस्लामपूर महाराष्ट्र येथून सहदेव दामोदर, शशिकला दामोदर, कुमारी साधना, सुमेत कुमार दामोदर बेर्डी येथून हुकुम करमरकर, सुनीता करमरकर, हार्दिक करमरकर, प्राची करमरकर आणि तनू करमरकर. आपकी पसंद कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत नदीम श्रवण यांच्या संगीत नियोजनात रंग चित्रपटातील अलका याग्निक आणि कुमार सानू यांनी गायलेलं गीत. या गीतासाठी पसंती पाठवणारे श्रोते आहेत पुणे येथून पंकज वाळोदे, आर्या, प्रियंका, चंद्रप्रभा वाळोदे. शनिवार पेठ बीड शहर येथून PB कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ कुलथे, श्रावणी कुलथे आणि प्रथमेश कुलथे. संकेत रेडिओ श्रोता संघ येथून संकेत सकट, रामदास सकट, नंदा सकट, मंदा पाटोळे, कोमल पाटोळे, स्वाती गोरे, राहुल पाटोळे आणि साहेबराव पवार. छत्रपती संभाजीनगर येथून राजेश साबळे पाटील, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश हेच गीत ऐकायचं होतं. ग्रामपंचायत काळेगाव जाफराबाद येथून सुधाकर राजे जाधव, प्रशांत राजे जाधव, संचित वायाळ. मोताळा येथून प्रथमेश देशमुख, प्रणाली देशमुख. कराड रिसोड येथून सानवी देशमुख, सर्वदा देशमुख, समस्त राजे जाधव देशमुख आणि वायाळ परिवार ऐकवित आहोत. श्रोत्यांसाठी हे त्यांच्या पसंतीचं गीत.

कधी शेतकऱ्यांसाठी कृषीवाणी, तर कधी चित्रपटातील गाणी, कधी भक्तिमय प्रार्थना, तर कधी विचारांचा खजिना। तुमच्या सेवेत सदैव तत्पर यवतमाळ आकाशवाणी।

हरिहरन आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील घनश्याम वासवानी यांचं गीत आपण ऐकलं. हम साथ साथ है चित्रपटासाठी संगीत होतं रवींद्र रावल यांचं. या गीतासाठी पसंती आली होती माळीपुरा यवतमाळ येथून उषा महागमकार, काजल महागमकार, पायल महागमकार, आरव, स्वरांश, अन्वी महागमकार, जांब तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, साधवी जोशी. महावीर नगर दारवाड रोड यवतमाळ येथून साहेबराव मनवर, रंजना मनवर, कुणाल मनवर, प्रियंका मनवर, प्रीती मनवर, वियान मनवर, सोबतच विनोद बनसोड, वैशाली बनसोड आणि समस्त परिवार. शेकापूर बाई हिंगणघाट जिल्हा वर्धा येथून बापूराव बावणे, रत्नमाला बावणे, वाल्मिक बावणे, संजय बावणे, सरिता बावणे, भगवान सुपारे, सुनीता सुपारे, रूपराज मिलमिले, अरुण जाधव, नाना डोंगर दिवे, वासुदेव झाडे, सुनील चौधरी. श्रोतेहो आपकी पसंद कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत नसीब चित्रपटातील मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील गीत. शब्द आहेत आनंद बक्षी यांचे, संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं. या गीतासाठी पसंती आली आहे आरणी आमराईपुरा येथून नंदकुमार शिवरामवार, रीनाताई शिवरामवार, सार्थक शिवरामवार, अथर्व शिवरामवार आणि समस्त शिवरामवार परिवार. शाहूनगर यवतमाळचे राहुल मनवर, सरला मनवर, विशाल तथा चेतन मनवर, रोशनी मनवर, बेबी प्रियांशी. मुक्काम पोस्ट चांदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून प्रशिक, मेघना, तुषार, एकता, उत्कर्षा, अरुण येडगुळकर. मुक्काम पोस्ट येडगुळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून अतुल, गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे. सम्यक रेडिओ श्रोता संघ तळेगाव दशासर येथून कैलास डोंगरे, शैलाताई डोंगरे, ऋषिकेश, संकेत, संघप्रिय, अर्णव तसेच समस्त डोंगरे परिवार. ऐकवीत आहोत या श्रोत्यांच्या पसंतीचं गीत

श्रोतेहो, नसीब चित्रपटातील गीत आपण ऐकलं. आपकी पसंत कार्यक्रमात शेवटी ऐकवित आहोत सूर चित्रपटासाठी लकी अली आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरातील निदा फाजली यांचं गीत. संगीत आहे MM क्रीम यांचं आणि श्रोते आहेत पांढरकवडा येथून अनिल बुरांडे, उषा बुरांडे, प्राची बुरांडे, अनुश्री बुरांडे आणि धनश्री बुरांडे, राम रहीम नगर यवतमाळ येथून जनाब शेख आझाद, बेगम लतीफा आझाद, श्रावस्ती सोसायटी यवतमाळ येथून भक्तराज बनसोड, तिलोत्तमा बनसोड, शौरवी बनसोड, तुषार बनसोड आणि रोहन बनसोड, पुलगाव येथून मोहन रत्नपारखी, गणेश रत्नपारखी, आशा रत्नपारखी आणि समस्त परिवार, श्री रोकडेश्वर नगर पांगरा शिंदे तहसील वसमत जिल्हा हिंगोली येथून रामचंद्र धोंडिबा इंगोले, सिद्धांत इंगोले, टिक्को इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले, नामदेव शिंदे पाटील, अशोक नगर वसमत हिंगोली येथून दीपाली राजू ठोके, पार्वती सखाराम ठोके, रोहित सोनू मोनू टोके. ऐकवित आहोत या श्रोत्यांच्या पसंतीचं गीत. ऐका तर

0: श्रोतेहो, सूर चित्रपटातील या गीताबरोबरच आपकी पसंत कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आपणही आपली पसंती आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा पत्ता आहे, आपकी पसंतद्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र, गोदनी रोड, यवतमाळ. चला तर श्रोतेहो, आता जयश्री फडणीसला रजा घेण्याची अनुमती द्या. पुन्हा भेट आहेच येत्या कार्यक्रमात. तोवर स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.
1: नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत. काही क्षणात वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि 1 वाजतापासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, उद्या 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस, त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना आणि मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा.

0: योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे तर शरीर मन आणि आत्म्याला जोडणारा एक सुंदर सेतू. आज जगभरात साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस लाखो लोकांच्या जीवनात आरोग्य आनंद आणि सकारात्मकता घेऊन आलाय. पण श्रोते हो मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची सुरुवात नेमकी कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे, विचार करा. याचं उत्तर तर तुम्हाला कार्यक्रमातच मिळणार आहे, आणि नाहीच मिळालं तर या प्रश्नाचं अचूक असं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला मी सांगणारच आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आता आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया योगामधील आसनं आणि त्यांचे प्रकार याविषयी कृणाल महाजन यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत.
1: सर, गेल्या काही वर्षात आपण बघतो की 21 जून हा योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. आपल्या देशामध्ये साधारणपणे 2015 पासून साजरा व्हायला सुरुवात झाली, तर या दिवसाबद्दल काय सांगाल?
2: सर, 2015 पासून आपल्या देशातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये योग दिवस हा 21 जूनला साजरा करण्याची परंपरेला सुरुवात झाली. आणि एक योग शिक्षक आणि योगाचे जे योगाचार्य आहेत पूर्ण भारतातील, त्यांच्यामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आणि या दिवसाच्या निमित्ताने योग हा घराघरापर्यंत पोहोचायला सुरुवात झाली.
1: हो,
2: आणि मला असं वाटतं की हा सध्या योगाचा सुवर्ण काळ असा म्हणावा लागेल, कारण की आतापर्यंत जी साधना ही भारतापर्यंत सीमित होती तिने समुद्र ओलांडलाय आणि देश विदेशामध्ये योग दिवस फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला सुरुवात झाली. कारण की योग हा कुठल्याही धर्माचा कुठल्याही जातीचा असा भेदभाव न करता हा पूर्ण मानवासाठी आहे.
1: बरोबर.
2: म्हणूनच कदाचित यंदाची जी योग दिवसाची थीम आहे ती योगा फॉर ह्युमॅनिटी आहे.
1: सर, योग हा मानवी जीवनासाठी फार आवश्यक आहे, पण योग करण्याच्या काही पद्धती असेल, त्याचे काही प्रकार असतात का?
2: योगाचे असे वेगवेगळे प्रकार आहेत. भक्ती योग आहे, ज्ञान योग आहे, कर्म योग आहे. आणि जर तुम्ही श्रीमद भगवद्गीतेचं अध्ययन केलं तर या सर्व योगाचं एक परिपूर्ण ज्ञान तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून तर मिळणारच आहे.
1: बर.
2: परंतु योगाचं खरं ज्ञान जर तुम्हाला घ्यायचं असेल तर वेद, उपनिषद, श्रीमद भगवद्गीता या सगळ्या ग्रंथांमधून जे काही योग आला आहे त्याचा जो निचोड आपण म्हणूया, ते सर्वात अगोदर महर्षी पतंजलींनी त्याची निर्मिती केली आणि हा वेद आणि उपनिषदांमधला योग त्यांनी एकत्र केला पतंजली योग सूत्रामध्ये.
1: बर.
2: त्यानंतर घेरंड ऋषींनी घेरंड संहिता लिहिली, हठयोग स्वामी सातवाराम यांनी हे ग्रंथ लिहिले आणि

0: मग या योगाला एक शास्त्र म्हणून मान्यता मिळाली. फिलॉसॉफिकल दृष्टिकोनातून योग हा एक फिलॉसॉफी आहे आणि त्याच्या ज्या वेगवेगळ्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे अष्टांग योग आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी पर्यंतच्या.
1: सर, तुमच्या बोलण्यातून असं जाणवलं की योग हा आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये होता, मग अध्यात्म आणि योग याचा काही संबंध आहे?
0: खूप जवळचा संबंध आहे. जर तुम्हाला अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर तुम्हाला योग साध्य करावाच लागणार आहे. आणि मी पुन्हा पुन्हा तुम्हाला भगवद्गीता याच्याकरता सांगतोय की श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा अर्जुनाला हाच सल्ला दिला होता की योगी हो, योगी झाल्यावरती तुझ्या मनातले सगळे प्रश्न सुटतील आणि तुला एक शाश्वत मार्ग सापडेल. आणि भगवद्गीतेचाच अजून एक कोट देतो की योगाचा जर परिपूर्ण अर्थ आपल्याला विचारात घ्यायचा आहे की योग म्हणजे काय, अनेकांचे अनेक प्रश्न असतात. सर्वात कॉमन प्रश्न आहे अनेक लोकांचा की योग म्हणजे नेमकं काय, तर भगवद्गीता असं म्हणते योग कर्मसु कौशल्यम, अर्थात तुम्ही जे कर्म करत आहात त्या कर्मामध्ये तुमचं कौशल्य येणे, कौशल्य रीतीने तुम्ही ते कर्म करणे, आसक्ती न ठेवता कर्म करणे म्हणजेच योग म्हटलेलं आहे. मग डॉक्टर असो, वकील असो, इंजिनियर असो, शिक्षक असो, प्राध्यापक असो, विद्यार्थी असो, गृहिणी असो, प्रत्येकाच्या जीवनाशी हा योग निगडीत आहे, प्रत्येकाच्या कर्माशी योग निगडीत आहे. म्हणून अध्यात्म आणि योगाचा फार जवळचा संबंध आहे. पुन्हा सांगेल की अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला आपल्या चित्तावरती, आपल्या मनावरती नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे. मग महर्षी पतंजली म्हणतात योग चित्त वृत्ती निरोधा, तुमच्या चित्ताच्या वृत्तींचा निरोध करण्यासाठी योग आहे.
1: बरोबर.
0: स्वामी सत्वाराम असं म्हणतात की मन आणि प्राण यांची एकी म्हणजे योग, आत्मा आणि परमात्म्याची एकी म्हणजे योग, म्हणजे एकरूप होणे. त्यांनी अनेक उदाहरणं दिली आहेत, जशी पाण्यामध्ये मीठ टाकल्यावरती मिठाचं अस्तित्व उरत नाही, ते एक जीव होऊन जातं पाणी आणि मीठ. त्याप्रमाणे तुमच्या मनाला तुमच्या आत्म्याशी, आत्म्याला परमात्म्याशी एकरूप होणे, एक जीव करून घेणे म्हणजेच योग आहे. आणि म्हणून योग आणि अध्यात्म हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत.
1: सर, शरीरावर किंवा मनावर नियंत्रण म्हटलं की श्वासाचं प्रमाण आलं, आणि प्राणायाम आणि योग यामध्ये फरक आहे का?
0: अजिबात नाही. मी आता जसं तुम्हाला सांगितलं की अष्टांग योगामध्ये म्हटलंय की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान या ज्या पायऱ्या आहेत तशा आसन करून शरीर दृढ झाल्यानंतर, सुदृढ झाल्यानंतर मनाला नियंत्रित करण्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे. मी वारंवार तुम्हाला ग्रंथाचे कोट देईल कारण की आपल्या ग्रंथांमध्ये खूप सुंदर याचं वर्णन केलेलं आहे. स्वामी सातवाराम असं म्हणतात चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत, अर्थात जसा तुमचा श्वास चालेल तसं तुमच्या मनाची स्थिती असेल. आणि मनाला जर लय करायचं आहे, मनावर जर नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे तर तुम्हाला श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करावं लागेल, तर तुम्ही तुमचं मन नियंत्रित ठेवू शकतात म्हणून प्राणायाम सांगितलेले आहेत.
1: सर, योगाची काही आसनं असतात?
0: भगवान आदिनाथ महादेव म्हणजे योगाचे खरे रचयिता, प्रथम उद्गाता किंवा योगाचे परमगुरु आपण म्हणू की ज्यांनी योगशास्त्राची निर्मिती केली, तर या योगशास्त्राचे निर्मितीकार जे आहेत ते भगवान शिव यांना मानलेलं आहे.
1: बर.
0: आणि त्यांनी 84 आसनांचा उल्लेख केलेला आहे की मनुष्याने ही 84 आसनं करावीत. त्यात स्वामी सत्वारामांनी त्यापैकी 15 आसनांना महत्व दिलं, महर्षी गेरंड्यांनी 32 आसनांना महत्व दिलं, तर पतंजल म्हणतात की स्थिरम सुखम आसनम, जे स्थितीमध्ये तुमची स्थिरता आणि सुखकारकता असेल ते तुमचं आसन. मग आजच्या योगाचा जर विचार केला, आता ही ग्रंथ फार पूर्वी पुरातन लिहिल्या गेलेत, जवळपास 2000 वर्षा पहिले, 500 वर्षा पहिले ही सगळी ग्रंथ लिहिल्या गेली.
1: बरोबर.
0: आता 21वं युग सुरू आहे, विज्ञानाचे युग सुरू आहे. मग या विज्ञानाच्या युगामध्ये ज्यावेळेस आपण सर्वसामान्य लोकांना याबद्दलचं आपण महत्व सांगतो, पटवून देण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस हे सर्व लोक याची पुरावे मागतात. उदाहरणार्थ सांगतो की पवनमुक्त आसनासारख्या एखाद्या छोट्या आसनामुळे वायुविकार दूर होऊ शकतात, मग याचे काय पुरावे आहेत? ग्रंथात सांगितलंय म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षामध्ये हे खरं होतं का? म्हणून वैज्ञानिक पुरावे देण्यासाठी सध्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप साऱ्या संस्था कार्यरत आहेत. कैवल्यधाम सारखी एक संस्था आहे की जी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आसनांचे पुरावे देते. योग मीमांसा सारखे असे अनेक नियतकालिक सध्या योगावरती निघत आहेत. आणि मग वयोमानानुसार, प्रकृतीनुसार काही आसनं आहेत की जी केली पाहिजे. लहान मुलांना तुम्ही जर योगा शिकवायचं म्हटले तर त्याची पण एक वयाची अट आहे, म्हणजे जवळपास 12-13 वर्षानंतरच्या मुलाला, 14 वर्षाच्या नंतरच्या मुलाला तुम्ही योग शिकवू शकतात. वयस्क लोकांसाठी, ज्यांचं वय झालं आहे, ज्यांची फ्लेक्झिबिलिटी ज्याला आपण म्हणतो ती जर कमी असेल, त्यांना काही अस्थींचे विकार असतील, तर अशा लोकांसाठी सूक्ष्मक्रिया सांगितल्या आहेत. प्राणायाम हा सर्वांना चालण्यासारखा आहे, तर प्राणायामसुद्धा कसे केले पाहिजे तर शांत बसून आणि शांततेने श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करून तुम्हाला प्राणायाम करायचे आहेत. तर निश्चितच आसनं खूप साऱ्या प्रकारची आहेत, पण ती वयोमानानुसार करावी, आपल्याला झेपेल आपल्या प्रकृतीनुसार करावी असा मी आपल्या माध्यमातून नक्की सल्ला देईल. बऱ्याच वेळेस असं होतं आणि माझ्या बघण्यात पण आलंय की आपला शेजारचा व्यक्ती कशा प्रकारचं आसन करतो तसंच अट्टहास आपण करण्याचा प्रयत्न करतो, पण अशा वेळेस आपण हे नक्की विसरतो की त्याच्या वयामध्ये माझ्या वयामध्ये फरक आहे, त्याच्या शरीराची रचना माझ्या शरीराची रचना वेगळी आहे, तो जे काही आसन करू शकतोय कदाचित आपल्याकडनं होणार नाही, पण आपण तसा अट्टहास करण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी मसल्स इंजर्ड होऊ शकतात, कुठेतरी त्रास होऊ शकतो, याचा पण विचार केला गेला पाहिजे. तर एकंदरीत वयाच्या अनुषंगाने आपल्या शरीराच्या रचनेप्रमाणे आपण आसनांची निवड करावी आणि हे करत असताना योग्य गुरु यांचं मार्गदर्शन आपण घ्यायलाच हवं.
1: योग्य पद्धतीने जर योग केला तर त्याचे काय फायदे होतात?
0: जर तुम्ही योग पद्धतीने वैज्ञानिक पद्धतीने जर योगाचा अवलंब केला तर पहिले तुमचे शरीर स्वास्थ्य मिळतं, तुमच्या शरीरामध्ये असलेले वात पित्त कफ या तीनही प्रकारच्या दोषांवर तुम्ही नियंत्रण मिळवतात. शिवाय मानवाच्या शरीरामध्ये असलेले जे सप्तधातू आहे रस रक्त अस्थि मेद मज्जा शुक्र या सातही धातूंना पुष्ट करण्याची क्षमता साधनेमध्ये आहे, योगामध्ये आहे. शरीर स्वास्थ्यानंतर मानसिक स्वास्थ्य प्राप्त होतं आणि मानसिक स्वास्थ्य करून साधकाने जर साधन निरंतर ठेवली तर त्याला अनेक प्रकारच्या सिद्धींची सुद्धा प्राप्ती होऊ शकते, इतकं योगशास्त्र हे महान आहे. योगामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं तर विश्वास ठेवा योगासाठी तुम्ही जितकी वेळ द्याल ना त्यापेक्षा कैक पटीने योग तुम्हाला पुन्हा परत करणार आहे, तुमचं स्वास्थ्य तुम्हाला देणार आहे, तुमचं आयुष्य तुम्हाला देणार आहे, तुमच्या भावनांवर तुमच्या मनावरती नियंत्रण ठेवण्याची कला तुम्हाला योग देणार आहे. धन्यवाद.
2: योगामधील आसनं आणि त्यांचे प्रकार याविषयी कृणाल महाजन यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो आता आपण ऐकलीत.

0: मैत्रिणींनो, स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असते. घर, नोकरी, मुलांचा सांभाळ आणि अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना ती अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. अशावेळी संतुलित आहार आणि नियमित योग तिच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. योग मनाला शांतता, सकारात्मकता आणि मानसिक स्थैर्य प्रदान करतो. योगामुळे शरीर लवचिक राहतं, ताणतणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया योग आणि आहार याविषयी डॉक्टर प्रीती पाटील यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत.
1: मॅडम नमस्कार.
2: नमस्कार सर,
1: आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद सर.
1: सर्वप्रथम मॅडम मला हे सांगा की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणूस वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जातो आणि सतत धावपळ करत असतो, तर त्याला त्याचं शरीर तंदुरुस्त राखण्यात किंवा त्याच्या शरीराचं स्वास्थ्य राखण्यात योग मदत करू शकतो?
2: सध्याचं खरंच जीवन जसं तुम्ही म्हटलं तसं धावपळीचं झालेलं आहे.
1: बरोबर.
2: आणि खरं पाहिलं तर हुने देखील हेल्थची व्याख्या हीच केलेली आहे की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल, इंटलेक्च्युअल, इमोशनल अँड सोशल वेलबिईंग अँड नॉट मिअरली ॲबसेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी.
1: बर.
2: अर्थातच आपलं जे हेल्थ आहे किंवा आपलं जे आरोग्य आहे ते म्हणजे केवळ शारीरिक किंवा मानसिक आरोग्य नाही, तर हुने त्यात इतरही म्हणजे जसे स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक, इंटलेक्च्युअल, इमोशनल, भावनिक आणि सामाजिक सुद्धा त्यात ॲडिशन केलेले आहेत. तर योगाचा ह्या सर्व आस्पेक्टवर खूप छान आपण उपयोग होऊ शकतो. योग म्हणजे केवळ आसनं करणं किंवा प्राणायाम करणं म्हणजे योग नाहीये. तर योग हा आपल्या आपण दैनंदिन जीवनात उतरवायला पाहिजे आहे. ॲज अ दिनचर्या आपण योग आपल्या जीवनात जर उतरवला तर आपण ह्या सर्व गोष्टींवर आपलं स्वास्थ्य जे आहे ते टिकवून ठेवू शकतो.
1: साधारणतः योगासनं करण्यासाठी आपण जो आहार घेतो त्या आहारानंतर किती काळानंतर योगासनं करायला हवी किंवा आहाराच्या अगोदरची किंवा आहाराच्या नंतरची योगासनं असा आपण असे प्रकार करू शकतो का?
2: कोणतेही आसनं किंवा कोणताही व्यायाम हा आहार घेण्याच्या पूर्वी म्हणजे अनशनपोटी करावा असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे तुमचं पोट रिकामं असताना कोणतेही आसनं, व्यायाम किंवा आसनं केले तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो आणि तुम्ही चांगल्या रीतीने करू शकतात. त्याच्यामुळे शक्यतो आहार घेण्यापूर्वीच योगासनं करावीत किंवा व्यायाम करावा. फक्त आहार घेतल्यानंतर एक वज्रासन असं आसन आहे की जे तुम्ही आहारानंतर लगेच करू शकतात, ज्याच्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते, तुमचं खाल्लेलं अन्न पचन होतं व्यवस्थित. त्याच्यामुळे तेवढं एकच आसन तुम्ही खाल्ल्यानंतर करू शकतात. आणि साधारण जेवणानंतर जर तुम्ही म्हणाल तर साधारण 5 ते 6 तासांचा गॅप निश्चित हवा. तेवढ्या वेळात आपलं अन्न पचायला मदत होते. अन्न पचन झालेलं असल्यामुळे आपल्या शरीराला लाघवता येते, म्हणजे शरीर लघु झालेलं असतं आणि आपण आसनं चांगल्या प्रकारे करू शकतो.
1: एखाद्या वेळेस अजीर्ण होते, अन्न पचल्या जात नाही किंवा जड अन्न जाते, तर या जड आहाराचा आपल्या योग अभ्यासावर परिणाम होऊ शकतो?
2: निश्चितच. कारण जेव्हा तुम्ही आसन करतात किंवा आसनाची जी स्थिती तुम्हाला प्राप्त करायची असते तेव्हा तुमचं पोट रिकामं असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे शक्यतोवर योगा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा उठल्यानंतर प्रातःकाळी करण्यासाठी सजेस्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा अजीर्ण असतं किंवा अपचन असतं तेव्हा तुम्हाला ती जी स्थिती आहे, शारीरिक स्थिती आहे, ती तुम्ही त्या लेवलपर्यंत म्हणजे जे योगाची जी पोझिशन सांगितलेली आहे तम स्थिती तुम्हाला प्राप्त करता यायला पाहिजे, ती नाही तुम्ही करू शकत. त्याच्यामुळे अपचनाचा आणि त्याचा निश्चितच त्रास होतो.
1: योगाने किंवा व्यायामाने आपली शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य साधलं जातं, पण शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य म्हणजे संपूर्ण आपलं तंदुरुस्त आहे असं म्हणू शकत नाही. मनाचं स्वास्थ्य तरी कुठेतरी आवश्यक असतं, ते योगाद्वारे साधल्या जाऊ शकते का?
2: योगाची व्याख्याच ही आहे की योगश्च चित्तवृत्ती निरोधः. योग म्हणजे काय तर जोडणे.
1: बरोबर.
2: जो आपल्याला परमात्म्याशी किंवा त्या अत्युच्च शक्तीशी जोडतो तो योग आहे.
1: बरोबर.
2: आपण जोडलं कशाद्वारे जातो तर मनाच्या शक्तीद्वारे आपण परमात्म्याशी जोडले जातो. त्याच्यामुळे मानसिक आरोग्य किंवा तुमचं आध्यात्मिक आरोग्य, आत्मिक समाधान ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला योगाने साध्य करता येऊ शकतात. अष्टांग योग त्याच्यासाठी सांगितलेला आहे. अष्टांग योगात 8 अंगांचा विचार केलेला आहे. त्यात फक्त शारीरिकच नाही तर मानसिक, आध्यात्मिक सगळ्या विकासाचा त्यांनी पतंजली ऋषींनी त्यात त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच सर मनासाठी योगासारखा उत्तम पर्याय नाहीये दुसरा.
1: सर्वात शेवटी तुम्ही योग प्रशिक्षक आणि आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून संतुलित आहार हा कसा असावा याबद्दल काय सांगा?
2: संतुलित आहारात सर्वात महत्त्वाची गोष्ट जे आजकाल फास्ट फूडकडे सगळं पुढची पिढी चालली आहे, तर ते फास्ट फूड बंद होणं खूप गरजेचं आहे. आता काळानुसार आपण टोटली बंद नाही करू शकत, कारण काही गोष्टींना लिमिटेशन्स आहेत, काही गोष्टी ॲक्सेप्टही कराव्या लागतात. त्याच्यामुळे वन्स इन अ व्हाईल 15 दिवसातनं 8 दिवसातनं एकदा ठीक आहे. पण जर तुम्ही रोजच पॅक फूड खाता आहेत, रोजच फास्ट फूड खातायत, तर ते चुकीचं आहे. शक्यतो अन्न हे ताजं असावं, म्हणजे सकाळी बनवलेलं अन्न सकाळी खावं आणि रात्री तयार केलेलं रात्री खावं. फ्रीज मधलं अन्न जेवढं शक्य आहे तेवढं टाळावं. त्याच्यानंतर वरण भात भाजी पोळी असा चौरस आहार असावा. आणि सगळ्यात महत्वाचं सीझनल फळभाज्या पालेभाज्या आणि फळं हे याचा आहारात जरूर समावेश असावा. जनरली आजकाल काय होतं, वर्षभर सगळे फळं मिळतात, वर्षभर सगळ्या भाज्या मिळतात, पण शक्यतो जे सीझनल आहे ते खाण्याकडे जर आपण कल ठेवला तर ते जास्त बेटर आहे. त्याच्यानंतर सगळ्या डाळींचा समावेश आपल्या आहारात असायला हवा. म्हणजे थोडक्यात आपला संतुलित आणि चौरस आहार असावा. आजकाल सर कॅलरीज आणि त्याच्यामुळे इतके लोक कॉन्शियस झालेले आहेत, पण बऱ्याचदा काय होतं, डाएटच्या नावाखाली इतकं चुकीचं अन्न खाल्लं जातं किंवा इतकं मिसगाईड केलं जातं किंवा बऱ्याचदा भुकेलं ठेवलं जातं, ते सुद्धा चुकीचं आहे. नीट व्यवस्थित सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा जेवण करावं. शक्यतो संध्याकाळचं जेवण जर सूर्यास्तापूर्वी झालं तर ते खूप उत्तम, पण आजकालच्या आपल्या दैनंदिन यात ते शक्य नाहीये. तरी पण रात्रीचं जेवण आणि झोप यात कमीत कमी 1.5 ते 2 तासाचं अंतर ठेवणं गरजेचं आहे. फक्त आहार घेणं उपयोगाचं नाहीये, तर आहार तुम्ही कसा घेत आहात हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ताट घेतलंय, समोर टीव्ही चालू आहे, ताटात काय माहितीच नाहीये आणि आपण जेवतोय, त्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही नीट व्यवस्थित खाली बसा, टेबलचेअर जसं तुम्ही कम्फर्टेबल असाल तसं, पण पूर्ण लक्ष तुमचं जेवणाकडे असायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेवताना तुमचं मन प्रसन्न असायला पाहिजे. आणि जसं जेवताना मन प्रसन्न असायला पाहिजे तसंच स्वयंपाक करताना स्वयंपाक करणारीचं मन सुद्धा प्रसन्न असणं गरजेचं आहे. ह्या खूप सूक्ष्म गोष्टी आहेत, पण यांचा इतका इम्पॅक्ट होतो तो लॉंग टर्म असतो, लगेच

0: लक्षात येत नाही, पण याचा खूप छान खूप इम्पॅक्ट होत असतो आपल्या दैनंदिन जीवनावर. आणि तिसरी गोष्ट, शांततेने आणि अन्न चावून चावून खावं. आणि सगळ्यात महत्वाचं, उदरभरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म, हे लक्षात घेऊन अन्न ग्रहण करावं. आजकाल मुलं काय करतात, आई हीच भाजी बनवली, आई तीच, आई तू असंच करते, असं नाही. जे समोर तुमच्या आलेलं आहे ते आनंदाने आणि एक यज्ञ कर्म करतो आहोत आपण, त्यात कशा समिधा टाकल्या जातात तसं अन्न आपण समिधा म्हणून टाकतो आहे, हे ध्यानात घेऊन त्याच्यानुसार आहार सेवन करावा.
1: योग आणि आहार हा आपल्या जीवनासाठी कसा आवश्यक आहे हे आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी जळगावतर्फे मी आपला धन्यवाद मानतो.
0: धन्यवाद सर.
2: योग आणि आहार याविषयी डॉक्टर प्रीती पाटील यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो आता आपण ऐकलीत. आन

सखींनो, निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि आनंदी जीवनासाठी प्रत्येक स्त्रीने आपल्या दैनंदिन जीवनात योग्य आहार आणि योगाचा समावेश करणं ही काळाची गरज आहे. कारण स्वतः निरोगी असलेली स्त्रीच कुटुंब आणि समाजाला सशक्त बनवू शकते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं आपण सर्वांनी नियमित योगाभ्यासाचा संकल्प करूया आणि निरोगी, आनंदी आणि समृद्ध जीवनाकडे वाटचाल करूया. आणि आता श्रोते हो मैत्रिणींनो, वेळ झाली आहे सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याची. आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची सुरुवात 21 जून 2015 रोजी झाली. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनाचा संदेश देणारा हा दिवस आज संपूर्ण जगाला एकत्र आणतोय. तेव्हा सखींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या छाया तायडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आज आपण अशा एका जिद्दी, मेहनती आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत, ज्यांनी वयाच्या 60 नंतरही आपली स्वप्न जपली आणि ती पूर्णही करून दाखवली. राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावून जळगाव जिल्ह्याचं आणि

0: महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणाऱ्या छाया तायडे आज आपल्या सोबत उपस्थित आहेत. त्यांचा हा प्रवास, त्यांची जिद्द आणि त्यांच्या यशामागचं रहस्य जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणार आहोत. तेव्हा मैत्रिणींनो, स्वागत करूया ताईंचं. छाया तायडे ताई, नमस्कार. आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. ताई, सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक अभिनंदन या यशाबद्दल. आणि तुम्हाला हे यश मिळालेलं आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय?
1: यश मिळाले, मला खूप समाधान वाटतं, खूप आनंद वाटतो. माझ्याबरोबर माझ्या कुटुंबालाही खूप आनंद झाला, कारण हे यश मला सहज मिळालेलं नाही आहे. मी जवळजवळ 9 ते 10 वर्षापासून स्पोर्टमध्ये आहे, म्हणजे खेळ खेळते आहे. हां, मग जिल्हास्तरीय खेळून झालेलं, राज्यस्तरीय झालं आणि राष्ट्रीय स्तरावर पण मी गुंटूर, चेन्नई, मणिपूर, इम्फाळ, हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग मी नोंदवला आहे. परंतु मग मला पाहिजे तसे यश मिळत नव्हते. यावेळी जेव्हा राज्यस्तरीय स्पर्धा शिर्डी येथे पार पडल्या, त्यानंतर मग मी राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी केली, सराव करत राहिली मी. हां, चंदीगडला होणार होत्या ह्या स्पर्धा, तर मग सराव करायचा कसा, आपलं आधी नेमकं चुकत कुठे होतं हा शोध मी घेतला. आणि 5 किलोमीटर आपण किती वेळामध्ये येतो, तर ती वेळ आपल्याला कशी कमी करता येईल, याकडे मी लक्ष दिले आणि मला यश मिळालं. त्याबद्दल मी खूप आनंदी आहे, समाधानी आहे.
0: वा, खूपच छान ताई. मग ताई, आता तुम्ही हा खेळ खेळता आहात, तुम्हाला खेळाची आवड आहे, तुम्ही पूर्ण देशभरात सगळीकडे जाऊन आले आहे या स्पर्धांसाठी, मग खेळाची आवड तुम्हाला नेमकी कधी आणि कशी निर्माण झाली?
1: खेळाची आवड म्हणजे आम्ही पूर्ण कुटुंब कल्याण भिवंडी रोडच्या तिथे कोणगाव म्हणून गाव आहे छोटेसे, तिथे आम्ही राहत होतो. मुलाचं लग्न होऊन मुलगा इथेच जळगावमध्ये त्याच्या पत्नी समवेत स्थायिक झालेला आणि माझ्या मुलीचंही लग्न होऊन मुलगी सासरी होती, तर मग आम्ही दोघेच तिथे राहत होतो. परंतु अचानक माझ्या पतींना डेंग्यूची लागण झाली आणि डेंग्यूमुळे ते 2012 साली मुंबईमध्ये त्यांचं निधन झालं. या घटनेने मी फार खचून गेले. मुलगा माझा जळगावला घेऊन आला सगळं सामानासहित कायमस्वरूपी, पण मग मी इथे सारखी विचारात असायची, तास न तास एका ठिकाणी बसून असायची. जेवणं केलं का तिथेच बाजूला ताट सरकवायचं आणि बसायचं. आठवण आली का मी रडायची. मुलाने सुनीने मला खूप समजवले की आई, आता पप्पा तर गेलेच आहे, तू पण तोच मार्ग धरलाय का, का अशी करते, तू काळजी घे तब्येतीची. परंतु असं बोलल्यावर मला आणखी खूप रडू यायचं. मग मुलगा समजवायचे, नेहमी असंच चालू असायचं. पण मग या गोष्टीने काय झालं, माझ्या आरोग्यावर परिणाम झाला. माझे वजन वाढत गेले, मला जिना वगैरे चढताना दम लागायला लागला. मग मुलगा मला डॉक्टरांकडे घेऊन गेला. मग डॉक्टरांनी मला चेक केल्यावर सांगितलं की यांना बीपीचा त्रास चालू झालाय म्हणे, पण मग गोळ्या दिल्या तर आटोक्यात येऊन जाईल, त्यासाठी यांनी रोज थोडंसं फिरलं पाहिजे. मग मी मुलाने मला सांगितलं चल आई आपण फिरत जाऊ. मग मुलगा मला थोडे दिवस सोबत घेऊन गेला, म्हणजे 1-7-8 दिवस मी ते चालली. पण मग त्याच्यानंतर माझे गुडघे दुखायला लागले. मग गुडघे दुखायला लागल्यानंतर मग हाडांच्या डॉक्टरकडे नेलं. मग हाडांच्या डॉक्टरकडे तिकडे माझी ट्रीटमेंट चालू केली, पण काही पाहिजे तसा फरक पडत नव्हता. डॉक्टरही आम्ही 1-2 असे चेंज केले. मग त्यानंतर डॉक्टरांनी गुडघ्यामध्ये इंजेक्शन दिली माझ्या.
0: बरं,
1: हां, इंजेक्शन दिली. त्या इंजेक्शनाने मला थोडं 2-4 महिने फरक वाटायचा. असं 2 वेळेस मी गुडघ्यांमध्ये इंजेक्शन घेतले, दोघी गुडघ्यांमध्ये. हां, मग तिथं तात्पुरता फरक पडतो, पण असं बऱ्याच ठिकाणून मग असं ऐकायला मिळालं की ते इंजेक्शन घेणं बरं नसतात, त्याच्याने आणखी जास्त प्रॉब्लेममध्ये याल. मग काय करायचं, मग परत ते गुडघे आणि पाय माझे दुखायला लागले. मग परत डॉक्टरकडे गेले असता मग डॉक्टरांनी सांगितलं की मॅडम, तुमचं हाडांचा ठिसूळपणा चेक करायला लागेल. मग पुण्यावरून दर 14 तारखेला 1 महिन्यात प्रत्येक महिन्याला डॉक्टर यायचे हाडांचा ठिसूळपणा चेक करण्याकरता. मग त्यावेळी मी तिथे गेली आणि त्या मशीनमध्ये माझा पाय टाकला हाडांचा ठिसूळपणा चेक करण्यासाठी, तर तिथे टप्पे होते, हिरवा रंग, पिवळा रंग आणि लाल रंग. तर माझा पाय त्या मशीनमध्ये टाकल्यावर तो बाण अगदी लाल रंगाकडे गेला. लाल रंगाकडे गेला. मग तो त्यांनी रिपोर्ट तयार केला, मग आम्ही परत डॉक्टरांकडे गेलो. मग तो रिपोर्ट बघितल्यावर डॉक्टर म्हणाले की तुमचे हाडं खूप प्रमाणात ठिसूळ झालेले आहे, तर ह्या हाडांना मजबूती आणण्यासाठी तुम्हाला जॉगिंग करावं लागेल. मग मी घरी आली आणि मग जॉगिंग करायला लागले. 3-4 महिने जॉगिंग करत राहिले मी. माझं जे रुटीन होतं ते चालू होतं, चालणं धावणं थोडं थोडं. मग त्यामध्ये माझं वजन कमी झालं थोडंफार. वजनही कमी झालं आणि माझ्या पाय दुखणंही कमी झाले. मग 4 महिन्यानंतर तो हाडांचा ठिसूळपणा परत चेक करण्यासाठी आम्ही गेलो. मग जेव्हा तो हाडांचा ठिसूळपणा चेक केला तर त्या मशीनमधील बाण डायरेक्ट हिरव्या रंगाकडे गेला.
0: खूपच छान.
1: हिरव्या रंगाकडे गेल्यानंतर मग मला वाटलं की 4 महिन्यापूर्वी ही टेस्ट केली असता आपण तो बाण लाल रंगाकडे होता आणि आता हा हिरव्या रंगाकडे केला. मी एवढं वेगळं काही केलं नव्हतं. मी चालणं आणि धावणं हे केलेलं होतं, पण त्याच्याने जर एवढा फरक पडतो तर मग हे का नाही केलं पाहिजे. हा, तर मग मी ते धावणं आणि चालणं खऱ्या अर्थाने मी धावपटू झाली ती तेव्हापासूनच मला धावण्याची आणि चालण्याची आणि खेळाची आवड निर्माण झाली.
0: वा, खूपच छान ताई तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला सांगितला आणि तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली ते सुद्धा तुम्ही खूप छान शब्दात आम्हाला सांगितलं. आणि मग आता तुम्ही देशभरामध्ये विविध स्पर्धेंमध्ये सहभाग नोंदवला, मग त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली?
1: प्रेरणा म्हणजे मला, आम्ही आमचं कोणगाव आहे तिथे मी आमच्या घराच्या संदर्भात काही कामानिमित्त गेली होती. तर तिथे गेल्यानंतर पटांगणावर मी त्या दुसऱ्या दिवशी मैत्रिणीच्या घरी राहिले आणि दुसऱ्या दिवशी पटांगणावर गेले सवयीप्रमाणे. मग तिथे कोणगावातील एकनाथ पाटील अण्णा, की मी आम्ही ओळखतो त्यांना, तर ते 72 वर्षाचे गृहस्थ ते सुद्धा तिथे आले होते फिरायला. ते मास्टर ॲथलेटिक म्हणून ग्रुप आहे, म्हणजे तो 30 वर्षापासून ते अगदी 100 वर्षापर्यंत कुणीही त्यामध्ये भाग घेऊ शकतं. तर ते त्या मास्टर ॲथलेटिकमध्ये सहभाग घेत असत. ते परदेशातही जात होते, म्हणजे जातात आता पण. त्यांचे कधी कधी तिकडे कोणगावामध्ये बॅनर लागत असत हे ऐकून मला माहिती होते. तर मग मी तिथे वॉकिंग करायला लागले. चालता चालता ते अण्णा माझ्याजवळ आले, एकनाथ पाटील अण्णा. तर ते म्हणाले की मॅडम, तुमचा चालण्याचा स्पीड तर खूपच छान आहे, तर तुम्ही मास्टर ॲथलेटिकमध्ये भाग घ्याल का? थोडक्यात त्यांनी मला समजवून सांगितले. तर मग मी मुलाला सांगितलं की महेश, अरे अण्णा भेटले होते अण्णा मला असं म्हणत होते. तर मग म्हणे, आई काही हरकत नाही, तू स्पर्धेत भाग घे आणि त्या स्पर्धेत भाग घेतल्याच्या निमित्ताने तुझं रोजचं चालणं फिरणं राहील. मग मी अण्णांना सांगितलं आणि मग अण्णांनी मला त्या स्पर्धेत भाग घ्यायला सहकार्य केलं आणि पहिली स्पर्धा माझी 2016 साली यवतमाळ येथे पार पडली, यशस्वीरित्या पार पडली. आणि त्यानंतर मग साडीमध्ये माझी पहिली स्पर्धा, मी साडीमध्येही धावते मॅडम. ज्या माझ्या प्रायव्हेट ज्या ऑर्गनाईज करतात मॅरेथॉन, त्या मॅरेथॉन मी धावते. त्या मॅरेथॉन म्हणजे मी साडीत धावते, कारण माझी प्रॅक्टिसच साडीमध्ये झालेली आहे. हा, तर मग तिथे मी साडीमध्ये धावते. तर पहिली आपली 31 ऑक्टोबर 2017 साली एकता दौड म्हणून सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकता दौडचे आयोजन केलेले होते. मग त्या एकता दौडमध्ये मी स्वतःहून सहभागी झाले होते. हा, आणि मग जेव्हा ती एकता दौड झाली आपल्या स्टेडियमच्या तिथे, ती सांगता झाली, हा, मग तिथे फोटो वगैरे काढण्यात आले. तर सर्वात पुढे म्हणजे माझ्या पुढेही तरुण मुलं होती, पण मग लेडीजमध्ये वगैरे मी पुढे होती. हा, तर मग तेव्हा दूरदर्शनवर वगैरे ते 2 दिवस बातम्यांना दाखवत होते. हा, तर मग ही जो प्रेरणा मला मिळाली आहे ते कोणगावातील आपल्या एकनाथ पाटील अण्णांकडून मला ती प्रेरणा मिळाली आहे.
0: खूपच छान ताई. तुम्ही आता सांगितलं की 2017, आता 2026 आहे, म्हणजे 9 वर्षांपासून तुमचा हा सराव सुरू आहे आणि तुम्ही निरनिराळ्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवता आणि तुम्ही धावण्याचं यश, एक सांगितलं यश तुम्हाला मिळतच आहे, पण एक वैशिष्ट्य तुम्ही जे सांगितलं की तुम्ही साडीवर धावतात.
1: हो,
0: म्हणजे ही खरंच एक नवलाईची गोष्ट आहे की धावणे म्हणजे सहज आपण साडी घालतो, आपली साडी अटकते पायामध्ये, आपण पडण्याची भीती असते. मग हे कसं काय सांगाल ताई तुम्ही याबद्दल?
1: मी हेच सांगेल की जेव्हा मला डॉक्टरांनी जॉगिंग करायला सांगितलं, इथे नातेवाईक आमचे भरपूर आहे जळगावमध्ये, आजूबाजूलाच माझे नात्याने जाबाई लागतात ते सुद्धा आहे, तर मला थोडंसं ते अवघडल्यासारखं वाटायचं की पॅन्ट शर्ट कसं काय घालणार. तर मग मी प्रॅक्टिसच साडीमध्ये केली. थोडी मिऱ्या थोड्या वरती असायच्या माझ्या, पण मग मी साडीमध्ये प्रॅक्टिस करायला लागली आणि मला त्या ड्रेसपेक्षा साडीमध्येच आरामशीर वाटतं, सवय झाली त्या. मग अनेक मॅरेथॉन मी आजपर्यंत साडीमध्येच पूर्ण केलेले आहे. मास्टर ॲथलेटिक मध्ये साडी चालत नसल्यामुळे तिथे मला पॅन्ट शर्ट घालावं लागतं.
0: ताई, आता 5 किलोमीटर चालणं आणि 3 किलोमीटर धावणं या स्पर्धांमध्ये तुमचा अनुभव कसा होता? अर्थात चालणं आणि धावणं तुमच्या सोबत तुमचे सहभागी स्पर्धांमध्ये जे तुमचे कॉम्पिटिटर सुद्धा असतील, मग तो अनुभव तुमचा कसा होता?
1: अनुभव खूपच छान होता मॅडम. चंदीगडला जेव्हा स्पर्धा झाल्या, छान थोडा थोडा पाऊस पडत होता आणि तेव्हा आमच्या स्पर्धा चालू झाल्या. आता असं चालणं फिरणं नॉर्मल आणि स्पर्धेत चालणं धावणं याच्यामध्ये खूप फरक असतो. त्याच्यामध्ये आपल्याला एकच ध्येय असतं की आपल्याला जिंकायचं आहे. आणि त्या जिंकण्याच्या दृष्टीने माझा मी सराव यावेळेस केलेला होता. कारण मी आधी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीय स्पर्धा मी बऱ्याच वेळा खेळले होते. हा, पण मग 2 नंबरपर्यंत मी थांबलेले होते, पण 1 नंबर मला मिळालेला नव्हता. मग त्यासाठी मी ह्यावेळेस खूप प्रयत्न केलेला होता. तर खूप छान आनंद होता, खूप म्हणजे मला खूप बरं वाटलं.
0: आणि ती तुमची जिद्द तुम्ही कायम ठेवली?
1: माझी जिद्द, माझी चिकाटी. मला सर्वजण माझे खूप कौतुक करत असतात मॅडम की ह्या वयामध्ये, की ज्या वयामध्ये पाय दुखतो, कंबर दुखते, डायबिटीस आहे, बीपी आहे, हे सगळं ह्या वयामध्ये असतं. पण मी एक ह्या आजारपणातून हा जो मला मार्ग मिळालेला आहे याच्यातून म्हणजे मला असं वाटतं की जर आपण हे अंगी केलं तर अगदी आजारापासून आपण बाजूला होऊ शकतो, दूर सारू शकतो आपण.
0: खूपच छान. खरंच तुमच्या यशामागे कोणाचा सर्वात मोठा पाठिंबा आहे?
1: माझ्या यशामागे माझ्या मुलाचा, म्हणजे माझ्या कुटुंबाचा खूप मोठा पाठिंबा आहे. त्याने जर मला वेळीच आजारपणातून बाहेर काढले नसते, कारण मी थोडक्यात सांगितलं की माझ्या मुलाने माझ्यासाठी खूप प्रयत्न केले आहे, तर त्याने जर का त्यावेळेस माझा वेळोवेळी उपचार वगैरे डॉक्टरांनी जे सांगितलं, चालायला जा, धावायला जा, या गोष्टींकडे कदाचित लक्ष दिलं नसतं तर आज मी इथे नसते. तर माझ्या मुलाचं खूप सहकार्य आहे. माझी सूनही माझी खूप काळजी घेते, जेवणाचं वगैरे लक्ष देते. कारण माझं दुपारचं जेवण म्हणजे सकाळी 10 वाजेला असतं आणि रात्रीचं जेवण माझं 6 वाजता असतं, त्यामुळे माझ्यामुळे तिला लवकर स्वयंपाक करावा लागतो. असं त्या सुनही माझी खूप काळजी घेते आणि माझ्या नातीही मला खूप प्रोत्साहन देत असतात. 1 8 वर्षाची आहे, 1 15 वर्षाची आहे. हां, तर त्याही नेमकी स्ट्रॉंग आहे, मातू असं आहे. त्याच्याने मग मला मी त्यांच्या एवढी होऊन जाते म्हणजे. हां, आणि मुलगा माझा, जशी मी स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागली, कुठे बाहेर गावी जर स्पर्धा असेल तर त्या गावात रिझर्वेशन करून देणं, त्या मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन करणं हे माझा मुलगा वेळोवेळी करतो. मला स्टेशनपर्यंत नेणं आणणं हे सगळं तो करत असतो. तसंच माझी मुलगी आणि माझे जावई यांचा देखील मला पाठिंबा आहे. कल्याणकडे जर का मॅरेथॉन असल्या तर मग मुलीचा फोन येतो, आई इथे इथे मॅरेथॉन आहे, तू आहे, तू धावशील का? तर मग मला जर का सोयीचं वाटलं तर मग मी सांगते हो ग प्रिया, येईल मी. मग ती लगेच ते मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन माझे जावई करतात. असं. आणि नातू आहे, मुलीला एक मुलगा आहे, तो देखील माझी मा स्ट्रॉंग आहे. आजीला म्हणजे मला मा म्हणतात ते. हा, माझी मा खूप स्ट्रॉंग आहे. मा, माझ्या मित्रांना तुझं खरंच वाटत नाही ग की तू धावू शकते. आता काय करू, माझ्याकडे मोबाईल नाही आहे, नाही तर तुझं सगळं मी त्यांना दाखवलं असतं. असं माझा नातू पण माझं खूप कौतुक करत असतो, मला कोणत्या पदार्थातून प्रोटीन मिळेल कारण तू धावते, तुझे मसल्स जातात मा, तर तुला ही ही रेसिपी मी तुला पाठवतो, ही तू कर, याच्याने तुला प्रोटीनची तुझी पूर्तता होईल. असं मला वेगवेगळ्या रेसिपीज तो पाठवत असतो. परिवारामुळेच मी हे करू शकले.
0: ताई, अगदी तुमचं. ताई, आता सराव करताना तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी येतात?
1: सराव करताना मॅडम, जेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला हाडांच्या ठिसूळपणासाठी, म्हणजे हाडांना मजबूती येण्यासाठी तुम्हाला जॉगिंग करायला लागेल. आता ह्या वयामध्ये जॉगिंग कसं करायचं? तर मग मी काय केलं, मी घरी आली आणि मग 1-2 दिवस तर काही दुर्लक्षच झालं, पण मग नंतर मी माझ्या बेडरूममध्ये, वरच्या बेडरूममध्ये गेली आणि मग तिथल्या तिथे मी गोलगोल गोलगोल जॉगिंग म्हणजे धावायला सुरुवात केली. हे माझ्या सुनबाईला कळालं आणि मग मुलगा शाळेतून आल्यावर तिने मुलाला सांगितलं की म्हणे आई ना पटांगणावर जात नाही, ते त्यांच्या बेडरूममध्येच धावता म्हणे, आवाज येत होता खाली. तर मग मुलगा म्हणाला की आई तू बेडरूममध्ये का धावते, तू तिथल्या तिथे गोलगोल गोलगोल जॉगिंग करते, धावते आणि पडली चक्कर आली तर मग काय करायचं? तर मग मी म्हणाली अरे महेश, मला ना खूप लाज वाटते बाबा, त्या ग्राउंडला धावून नावं ठेवतील मला. तर म्हणाला की अगं आई, तू हाऊस म्हणून मजा म्हणून तुला जॉगिंग करायचं नाहीये, तुला तुझ्या तब्येतीसाठी करायचंय, डॉक्टरांनी तुला सांगितलं आहे ना जॉगिंग करायला. मग ठेवतील लोक नाव तर ठेवू दे, पण तू उद्यापासून घरात जॉगिंग करायचं नाही, तू पटांगणावर जा आणि तिथे धाव. मला हे मुलाचं म्हणणं पटलं की मुलगा खरंच बरोबर म्हणतोय, आपण काय हौशे खातर तर धावत नाहीये. मग मी दुसऱ्या दिवशी पटांगणावर गेले आणि मी सुरुवात केली. माझ्या पुढे पाच सहा गृहस्थ होते माणसं, ते चालत होते. मग मी मागून धावत, वजन वाढलेलं होतं त्यामुळे दम लागायचा, थोडंसं जरी धावलं हळूहळू तरी मला फुसफुस फुसफुस आवाज यायचा माझा. तर मग माझा तो आवाज त्या लोकांना आला आणि मग ते एकमेकांना, त्यांनी असं मागे वळून बघितलं

तर मी होती. तर मग ते एकमेकांना म्हणाले, अरे इंजिन धूर सोडते, चला बाजूला व्हा, बाजूला व्हा, हा रस्ता द्या, इंजिनला रस्ता द्या. मला कळालं मॅडम की ही लोक मलाच नाव ठेवताय, हसत आहे. पण मी एकही शब्द न बोलता मी पुढे निघून गेली. मग अशा प्रकारे कोणी महिला भेटल्या, मुलं भेटली की आओ ताई हे वय आहे का तुमचं धावायचं, कोणी म्हणायचं मावशी ही साडीमध्ये पाय अडकून पडून जाल तुम्ही, फ्रॅक्चर वगैरे होईल. असं मला एक नि अनेक बरेच थोडे दिवस मला ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं. पण मग मी माझा जो नित्य नेम होता तो काही मी सोडला नाही. मी रोज जात होती आणि जॉगिंग वगैरे करत होती. पण मग थोड्या दिवसांनी काय झालं, माझ्या धावण्यात सुधारणा झाली, चालण्यात सुधारणा झाली आणि मग मी हळूहळू स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागली. मग जेव्हा भाग घ्यायला लागली तर मग माझं

0: तुम्ही फ्रॅक्चर वगैरे होईल असं मला एक नि अनेक बरंच थोडे दिवस मला ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं. पण मग मी माझा जो नित्य नेम होता तो काही मी सोडला नाही. मी रोज जात होती आणि जॉगिंग वगैरे करत होती. पण मग थोड्या दिवसांनी काय झालं, माझ्या धावण्यात सुधारणा झाली, चालण्यात सुधारणा झाली आणि मग मी हळूहळू स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागली. मग जेव्हा भाग घ्यायला लागली तर मग माझं पेपरला आलं मॅडम. पेपरला आल्यानंतर मग जे गृहस्थ मला नाव ठेवत होते हसत होते, मग तेच म्हणाले की मॅडम तुमचं ना पेपरला बातमी आले, पेपरला बातमी आले. मला काय माहीत नव्हतं ते. सुरुवातीची गोष्ट सांगते मी. हो मॅडम तुमचा फोटो पण आला आहे आणि तुमची पेपरला बातमी आले. पुढे गेल्या राहो ताई तुमचं पेपरला वाचलं मी. कोणी म्हणतं अगं बघितलं का त्यांच्या मिसेसला, ह्याच आहे त्या मावशी, त्या फोटो आलाय ना तर ह्याच मावशी आहे. तर असं मग एक नि अनेक जसं माझं मला आधी हसत होते, नावं ठेवत होती, टिंगल टवाळी करत होते, तर मग तीच लोक माझं अभिनंदन करायला लागले, माझं कौतुक करायला लागले. हा अशा प्रकारे मला तोही अनुभव आला आणि हाही अनुभव आला.
1: आपण ज्यावेळेस एखादं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला एक ना अनेक समस्यांना तोंडही द्यावं लागतं, तसंच समाजाशी सुद्धा आपल्याला त्यांचे वादविवाद म्हणावं किंवा त्यांचं हे सगळं आपल्याला सहन करावंच लागतं. त्याशिवाय आपल्याला मिळतच नाही. हो ताई, आणि ताई आता तुम्ही म्हणताय जसं की तुम्ही जेव्हा आजारी होत्या तुमचं वय खूप होतं आणि आता तुम्हाला इतकं यश मिळालेलं आहे, निव्वळ चालण्यामुळं केवळ धावण्यामुळं तुम्हाला इतकं यश मिळालेलं आहे, त्याची तुमची आपोआपच आवड निर्माण होत गेली, तुम्ही विविध स्तरांवर स्पर्धेंसाठी जायला लागल्या. मग ताई तेव्हाचं वजन आणि आताचं वजन काय
0: अगदी फरक आहे मॅडम? तेव्हा माझं जवळजवळ 75 ते 76 किलो वजन झालेलं होतं. आता माझं 58 ते 59 किलो वजन आहे.
1: म्हणजे खूप मोठा बदल झाला.
0: मला खूप बदल झाला जॉगिंगने करण्याने आणि चालण्याने. या सरावाने जेव्हा मी केलं हळूहळू स्पर्धा ही करायला लागली, तर मी काय सांगते, जो बाण तो जेव्हा त्या हिरव्या रंगाकडे गेला तेव्हाच माझा एवढा आत्मविश्वास वाटला की मग ते मी बंदच करू शकले आणि माझं शरीरच उठून म्हणजे ग्राउंडला जायचं. इच्छा जरी नसली की नाही बाबा आज थकला आहे, नाही अगं आई आता तू इतकी थकून आले, जाऊ दे आजच्या दिवस जाऊ नको, मुलगा म्हणायचा माझा. नाही रे महेश, गेलं पाहिजे.
1: हो पण आता तुमचं वय तुम्ही म्हणताय 60 वर्ष आहे, तर 60 वर्षामध्ये आपण असं म्हणतो की आता नातवंडांना सांभाळू, आता आराम करू, आता घरामध्ये शांत निवांत राहू, पण जिथे हा विचार व्यक्ती करतो आहे तिथे तुम्ही खरंच यश मिळवता आहात आणि निरनिराळ्या स्पर्धांमध्ये तुम्ही सहभाग नोंदवता आहात, तर याबद्दल खरंच तुमचं खूप कौतुक ताई. आता आजच्या महिलांसाठी विशेषतः मध्यम वयीन असो आणि ज्येष्ठ महिलांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
0: मी मध्यमवयीन महिलांना हेच सांगेल मॅडम की डायरेक्ट धावा हे सांगणार नाही मी. पण तुम्हाला जी आवड आहे, सायकल हा इतका छान व्यायाम आहे, सायकल सुद्धा चालवू शकता. योगा आहे, चालण्याचा व्यायाम आहे, जॉगिंग आहे, कारण महिलेने हे केलं पाहिजे आपल्या तब्येतीसाठी. कारण माझा स्वतःचा हा अनुभव आहे की मी ह्या चालण्या धावण्यातूनच माझं आरोग्य सुधारलं आहे. हा तर त्यामुळे मी हे सांगेल की तुम्ही तुमची आवड जपा, आपल्या तब्येतीसाठी आपण धावलं पाहिजे. कारण किती श्रीमंत असो, किती पैसा असो, पण जर आजारपण वगैरे लागलं तर त्याला काही अर्थ उरत नाही. म्हणून सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपलं आरोग्य आहे. तर मग आपण आपल्या आरोग्यासाठी तरी तेवढं केलं पाहिजे. आणि ज्येष्ठ महिलांनाही मी हेच सांगेल की निदान चालण्याचा तरी व्यायाम त्यांनी केला पाहिजे. असं जर का तेवढं केलं तरी तब्येतीसाठी म्हणजे बराचसा फरक पडतो. बीपी वगैरे, नॉर्मल डायबिटीस, हे ज्या गोष्टी आहे ह्या त्यापासून लांब राहतो आपण. असं मी हे सगळं मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते.
1: हो ना, खरंच ना, खरंच ताई खूपच छान. आता ताई पुढील काळामध्ये तुमची अजून कोणती स्वप्न किंवा ध्येय आहेत का?
0: मॅडम माझी ध्येय आहे, माझं स्वप्न आहे, 10 वर्षापासून मी यामध्ये आहे.
1: हो ना,
0: राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आता मी मला पाहिजे तसं यश मिळालंय, खूप आनंदी आहे मी पण, माझा परिवार पण. पण आता माझ्या परिवाराची पण हीच इच्छा आहे की आई तू आता आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली पाहिजे आणि माझंही ते स्वप्न आहे. आणि ते सर्वांच्या शुभेच्छा असल्या तर निश्चित पूर्ण होईल, मी प्रयत्न करेल असं मला वाटतं.
1: आता ताई तुम्ही वयाच्या 60 नंतरही हा खेळ खेळता आहात, धावता आहात, चालता आहात, निरनिराळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतात, तर मग ताई आता त्यासाठी तुम्हाला व्यायाम करावा लागतो, हे नित्य तुम्हाला सरावही करावा लागतो आणि त्यासोबतच मग तुमच्या आरोग्याकडं, तुमचं आता ऑटोमॅटिक आरोग्य सुधारतं, तुमचा व्यायाम होतो त्यामुळं, पण मग तुमच्या खानपानाकडे की तुमच्या आहाराकडे तुम्ही कोणती विशेष काळजी घेतात मग?
0: मॅडम माझं शेड्यूल जे आहे तेच आरोग्याकडे नेणार आहे. पहाटे लवकर उठते मी, मिक्स असं

0: कडधान्य असतं ते मोड आलेलं ते मी घेते, काही फळं असतात एखाद दुसरं फळ घेते आणि त्याच्यानंतर मग मी जेवण करते.
1: आणि ह्या वयात असं आपण म्हणतो की पचन शक्ती कमी झालेली असते, मग त्याबद्दल
0: मला असं म्हणजे वाटतं की मी जे खाते मॅडम मला ते व्यवस्थित पचतंय, मी असं अधे मध्ये अटर सटर असं काही खात नसते.
1: माझं
0: ठरलेलं आहे व्यायाम माझा अगदी मॅडम, मी पहाटे जर पटांगणावर गेली ते 1.5-2 तास मला घरातून जाऊन घरी येण्यापर्यंत होतात. मग त्यानंतर मी थोडस घरातला आवरावर केल्यानंतर योगा असतो माझा, योगा करते मी 1.5-2 तास माझे योगामध्ये जातात.
1: बरं, तुम्ही व्यायामासोबत घरकामांनाही मदत करता?
0: हो हो, अगदी भाज्या निवडणं, माझ्या नातीचं हो करणं, तिला तयार करणं, स्वयंपाकाची आवड आहे, मी थोडंफार मदत करते सुनबाईला.
1: ताई, आता तुमच्या यशामुळे इतर महिलांना कशी प्रेरणा मिळेल त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
0: मॅडम, निश्चितच प्रेरणा मिळेल, मिळाली आहे आणि जोपर्यंत मी म्हणजे माझ्या याच्यातून त्यांना प्रेरणा मिळतेच, कारण आमच्या शेजारीच तर त्या मी जेव्हा जॉगिंग करायला लागले तर मग त्या कधी कधी फिरायला यायच्या, सोबत सोबत असायच्या, मागे पुढे असायच्या. पण मी जशी जॉगिंग करायला लागली, धावायला लागली, मग त्यांनी विचार केला, बापरे ह्या तर माझ्या आईच्या वयाच्या आहे तर ह्या धावतात तर मग मी का नाही. मग मला विचारपूस करायला लागल्या, मावशी तुम्ही काय खाता, मावशी तुमचं हे कसं काय आहे, तुमचं दुखत नाही का पाय वगैरे असं. तर मी म्हटलं नाही, दुखणं जाण्यासाठी तर मी हे करते आहे. तर मग त्या सुद्धा धावायला लागल्या आणि आपलं खानदेश रन पण 2017 साली चालू झालेलं आहे. मग त्या माझ्यासोबत खानदेश रन मध्ये पण सहभाग घेतात आणि पूर्ण करतात त्या यशस्वीरित्या. असं माझ्या बहिणीच्या नात सुना आहे, त्यांचे मला नेहमी फोन येत असतात की आजी मला तुमच्यासारखंच व्हायचं आहे, तुम्ही काय काय करता कसं करता अशी नेहमी चौकशी असते. आणि माझ्यामुळे बऱ्याच जणी मॅडम चालायला लागले आहे, जॉगिंग करायला लागले आहे. साधं मी आता ग्राउंडवर जर गेली आणि कोणी जर नवीन लेडीज आलेल्या असल्या तिथे फिरायला तर त्या मग मी धावत असते ना, तर मग माझ्या मागे त्या धावायला लागतात तर आणि मग चौकशी करतात, मावशी मला ना लाज वाटत होती पण मग तुम्ही धावताय ना म्हणून मग मी पण धावते आहे. असं एक नियणे एक भुसावळच्या मॅडम आहे, त्या भुसावळीला माझी नात प्रॅक्टिसला जाते, मी तुम्हाला सांगितलं. त्या माझ्या नातीच्या जवळ आल्या, म्हणाली काय ग बाई मला पण ना धावण्याची वगैरे आवड आहे पण ना मला काही सोबतच मिळत नाही, कसं काय धावायचं ना. माझ्या नातीने सांगितलं माझी आजी रनर आहे म्हणे. ओ बापरे म्हणे, आजी रनर आहे, मला तुझ्या आजीचाच फोन नंबर दे म्हणे. मग माझा फोन नंबर त्यांनी घेतला, माझ्याशी संपर्क साधला, मला म्हणाल्या मला तुमच्याबरोबर हे चर्चा करायची आहे, मला भाग घ्यायचा आहे. आता त्या 1 वर्षापासून त्याही सहभाग नोंदवता आहे आणि छान चालू आहे म्हणजे. तर त्या खूप माझं नाव काढतात की तुमच्यामुळे हे चालू आहे. आणि मी सर्वांना हेच सांगेल मॅडम की आपल्या तब्येतीसाठी आपण चाललं पाहिजे, जी आपली आवड आहे ती जोपासली पाहिजे. सायकलचा व्यायाम म्हणा, जो व्यायाम तुम्हाला आवडेल तो तुम्ही करा.
1: नक्कीच ताई, खूप छान संदेश तुम्ही आपल्या महिलांना दिलेला आहे आणि तुमच्या या यशामागे नक्कीच यश पाहून सर्व मैत्रिणींना आपल्या महिलांना नक्कीच प्रेरणा मिळेल.
0: आणि मी एक सांगू इच्छिते मॅडम की हे जो मी करते आहे आजपर्यंत आणि आता जेव्हा मी राष्ट्रीय स्पर्धा खेळून आली तर तेव्हा खूप जंगी स्वागत माझं घरी करण्यात आलं. तर माझ्या मुलाचा मित्र परिवार, आमचे शेजारी कॉलनीतील सर्वजण, तर मी हेच सांगेल की सर्वांच्या शुभेच्छा, प्रोत्साहन आणि माझं तर कुटुंब पूर्ण, माझं कुटुंब माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहे, त्यांचा पाठिंबा आहे म्हणूनच हे सगळं शक्य झालंय. माझे नातेवाईक आप्तेष्ट जेव्हा स्पर्धा होते आणि माझा मुलगा जेव्हा स्टेटस ठेवतो तर तेव्हा मला एवढे फोन येतात की काय सांगू. आम्ही आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे मावशी, आम्हाला आम्ही तुझ्यावर खूप प्राऊड फील करतो, असं खूप कौतुक करतात. तर मी खूप भारावून जाते या गोष्टीने, मला शब्दात सांगता येणार नाही असं आनंद होतो.
1: खरं आपण काय करतो आहे आणि आपल्या यशाचं, आपल्या या कामाचं कुठे कौतुक होत आहे, आपल्याला इतकं यश मिळत आहे तर नक्कीच आपल्यावर कौतुकाचा वर्षा होतो. आणि
0: तर मग मी हेच सांगेल की मी माझं कुटुंब म्हणजे आमचे नातेवाईक आप्तेष्ट कॉलनीतील सर्व, माझ्या मुलाचा मित्र परिवार, या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद म्हणेल की तेही त्यांच्या शुभेच्छा, प्रोत्साहन आणि माझी इच्छाशक्ती माझं करण्याचं त्यामुळे हे शक्य होत आहे.
1: मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपण पाहिलं की वय हे केवळ एक आकडा आहे, खरी ताकद असते ती आपल्या जिद्दीमध्ये आणि आत्मविश्वासामध्ये. छाया तायडेताई यांनी आपल्या मेहनतीनं आणि चिकाटीनं सिद्ध करून दाखवलंय की योग्य इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यांच्या या प्रेरणादायी

0: प्रवासातून नक्कीच अनेक महिलांना नवीन ऊर्जा आणि दिशा मिळेल याची खात्री आहे. तेव्हा ताई, आज आपण आकाशवाणीत आलात आणि तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि आपले जे अनुभव, आपल्या यशामागचं कारण सगळं आमच्यासोबत तुम्ही सांगितलं आणि छान मनमोकळा संवाद आमच्याशी साधला, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
1: मीही तुम्ही मला त्या योग्य समजलं आणि इथे बोलवून मला संधी दिली तुम्ही, त्याबद्दल आकाशवाणीचे आणि तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम.
0: थांबूयात ताई, नमस्कार.
1: नमस्कार.
0: राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या छाया तायडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ इथे संपत आली आहे. तेव्हा मैत्रिणींनो, नियमित योग करा आणि आपलं आयुष्य निरोगी आणि ताणतणावमुक्त बनवा. या सुंदरशा नोटवर कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटूच एका नवीन विषयासह आणि नवीन ऊर्जेसह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

Iya, Asmita Wahini. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया आपले पुढील गीत. जैत्र जैत या चित्रपटातील हे गाणं गायलं आहे आशा भोसले आणि साथीदारांनी. कवी आहेत नादो महानोर, संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम युववाणी.

0: युववाणी कार्यक्रमात आज ऐकूया जागतिक योग दिनानिमित्त युवा योग शिक्षक कुणाल महाजन यांच्याशी ज्ञानेश्वर बोबडे यांनी केलेल्या गप्पा. निवेदन आहे दर्शन गुजराती नेहा पवार यांचं. सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. ही जळगाव केंद्राची निर्मिती आहे. आता ऐकूया योग दिनानिमित्त हा विशेष कार्यक्रम.
1: योग का मतलब है जोडना, मोह को मन से तोड़ना,
2: मानव को प्रकृति से जोड़ना, चित्त की वृत्तियों को सिकोड़ना.
1: बस इतनी सी बात लोगों को समझाए, आओ हम सब मिलकर योग दिवस मनाए.
2: इसमें ना कोई खर्चा, ना कोई और दिखावा है, स्वस्थ रहे कैसे, बस इतना ही बढ़ावा है.
1: लेकर चटाई हम सब धरती पर बैठ जाए, आओ हम सब मिलकर योग दिवस मनाए.
2: नमस्कार, गुड इवनिंग मित्रांनो, मी नेहा
1: आणि मी तुमचा मित्र दर्शन आजच्या आपल्या योग आणि या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो.
2: मित्रांनो, योगाचा प्रसार हल्ली देशभरातच नव्हे तर जगभरात होतोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
1: संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या प्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. यावर विस्तृत चर्चा होऊन डिसेंबर 2014 या दिनाला मान्यता देण्यात आली. आणि मित्रांनो, 21 जून 2015 पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन हा केवळ भारतातच नव्हे तर जगभर साजरा करण्यात आला आणि तिथून पुढे तो जगभर साजरा केला जातोय.
2: तर मित्रांनो, याच आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आज आपण भरपूर चर्चा करणार आहोत, पण त्याआधी मला दर्शनला ना काहीतरी विचारायचंय.
1: बोल ना, विचार.
2: जागतिक योग दिवस आहे बरोबर. जगभर योग दिवस साजरा केला जातोय.
1: हो,
2: प्रत्यक्ष योग प्राणायाम व्यायाम करून लोक हा दिवस साजरा करतायत.
1: हो,
2: मग आपला काय विचार आहे महाशय?
1: आपला? मी तर जाणार आहे माझ्या घरासमोरच्या उद्यानात.
2: कशासाठी रे?
1: कशासाठी म्हणजे, अगं तिथे पण योग दिन साजरा करतो ना आम्ही. पहाटे आम्ही सगळे एकत्र येतो आणि सामूहिक योगासन प्राणायाम करतो.
2: अरे वा. आणि मग?
1: मग काय, ते झालं की छान पैकी तिथे आम्ही नाश्त्याची सोय केलेली असते, तिथे नाश्ता करतो आणि मग मी आणि जवळपास सगळेच आपापल्या घरी जातात.
2: वा, किती छान. आणि मग रे, दुसऱ्या दिवशी काय?
1: दुसऱ्या दिवशी काय, रोज रोज एवढ्या सगळ्या लोकांना नाश्ता देणं परवडेल का? आणि असं योग दिन 21 जून असतो, दररोज नाही.

0: कळत नाही तुला काही नाही.
1: हो ते पण आहे म्हणा.
0: मग
1: म्हणजे हे थेट पुढच्या 21 जूनलाच. मग
0: हा बरोबर. म्हणजे काय दरवर्षी योग दिवस साजरा करतो आम्ही.
1: वा हो ना. किती छान. पण दररोज योग करायला नाही खरे जमत तुला? मित्रांनो असा कुठला पाहिजे नाही का याला रोज व्यायाम करण्याची बोंब. आणि 21 जूनला मात्र तिथे हजर. का तर नंतर नाश्ता मिळतो ना. अरे लाज कशी वाटत नाही रे तुला. स्वतःची काळजी घ्यावीशी सुद्धा वाटत नाही. इतका कंटाळा
0: घेतो मी. काळजी घेतो आणि व्यायाम पण करतो. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो एक आसन प्रामाणिकपणे केलं आणि व्यवस्थित केलं ना की कोणतंच आसन करायची गरज पडत नाही.
1: हो का.
0: मग
1: कोणतं रे.
0: शवासन जे मी पूर्ण मन लावून करतो.
1: हो ना. शहाण्या व्यायाम करायला नको त्याला. अरे सगळे लोक करतात स्वतःची काळजी घेतात त्यांना काय वेळ लागलाय का.
0: एक मिनिट थांब एक मिनिट थांब सगळं सांगतो. मित्रांनो एकही शांत बसणार नाही. आपण ऐकूया एक छानसं गाणं.
1: तर चांगला चोप दिला पाहिजे. व्यायाम करायला नको त्याला.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: दर्शन, तर मग मला असं वाटतं की आज जी आपल्याला योग विषयी माहिती मिळणार आहे ना, त्याला आपण सुरुवात केली पाहिजे.
0: नक्कीच मित्रांनो, योग म्हणजे काय, योगासनं करण्याची पद्धत, त्याचे फायदे, या सर्व गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत योग शिक्षक कुणाल महाजन यांच्याकडून.
1: चला तर ऐकूया ज्ञानेश्वर बोबडे यांनी योगाविषयी कुणाल महाजन यांच्याशी केलेला गप्पा.
2: मित्रांनो नमस्कार. 21 जून हा विश्व योग दिवस 2014 भारत सरकारच्या मागणीनुसार युनायटेड नेशनने 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून जाहीर केला. जवळपास 176 देशांनी याला मान्यता दिली. त्यानंतर 2015 पहिला योग दिवस थाटामाटात 150 देशांमध्ये साजरा करण्यात आला. जी आपल्या भारताची प्राचीन धरोहर आहे ती संपूर्ण जगापर्यंत पोहोचली, जेणेकरून जग जे आहे ते शारीरिक आणि मानसिकरित्या सुदृढ होईल आणि आपलं सुंदर आयुष्य जगण्यासाठी तयार होईल. जो 21 जून आहे हा जगभर जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याच निमित्ताने आपल्या स्टुडिओमध्ये आज युवा योग शिक्षक कुणाल महाजन आलेले आहेत. ते मास्टर इन योगा, त्याचबरोबर त्यांनी योगशास्त्रामध्ये नेट सुद्धा क्वालिफाय केलेली आहे. त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया की योग म्हणजे काय आणि योग करण्याची किंवा आसनं करण्याची योग्य पद्धती कोणती आहे, योग जे आहे ते केव्हा करावेत, त्याचबरोबर युवक आणि योग हे समीकरण थोडंसं वेगळं पडतं, त्याच्याबद्दल सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार कुणाल.
3: नमस्कार सर.
2: तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युवावाणी या कार्यक्रमामध्ये.
3: धन्यवाद.
2: सर्वात पहिलाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो की 21 जून हाच दिवस का निवडण्यात आला?
3: 21 जून हा फार मोठा दिवस असतो. तसं बघायला गेलं तर वातावरणामध्ये अनेक प्रकारे बदल घडत असतो. एका ऋतूनंतर दुसऱ्या ऋतूची या ठिकाणी सुरुवात झालेली असते. वातावरणामध्ये गारवा, पहिले 1-2 पाऊस झालेले असतात. आणि जसं मी म्हटलं की सर्वात मोठं कारण असू शकतं की हा फार मोठा दिवस मानला जातो. यामध्ये दिवस मोठा आणि रात्र छोटी, ज्याप्रमाणे दिवस मोठा आहे 21 जून, त्याप्रमाणे माणसाचं आयुष्य देखील हे फार वाढावं, मोठं व्हावं, आणि हे मोठं करण्यासाठी योगाशिवाय दुसरा सर्वोत्तम पर्याय कोणताच नाहीये.
2: खूप छान सांगितलं सर तुम्ही की जसा दिवस मोठा आहे तसं योगाच्या आसनाच्या माध्यमातून माणसाचं आयुष्य सुद्धा हे मोठं व्हावं या उद्देशानंच 21 जून हा दिवस त्यांनी निवडला असेल. थोडंसं जर आपण आता योगाकडे येऊया. आपण म्हणतो योग योग योग, पण योग म्हणजे नक्की काय, योगमध्ये काय असतं याच्याबद्दल सांगा.
3: योग म्हणजे सर्वोत्तम जीवन जगण्याची एक प्रणाली आपण म्हटलं जाऊ शकतं. या योगामध्ये यम आहेत, नियम आहेत, आसन आहे, प्राणायाम आहे, त्याचबरोबर प्रत्याहाराच्या माध्यमातून आपण आपल्या इंद्रियांवर संयम करू शकतो, धारणा आणि ध्यानच्या माध्यमातून आपलं आत्मबळ, आपलं मनोबल आपण वाढवू शकतो. तर योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची एक प्रणाली अशी सर्वसामान्य व्याख्या असू शकते. मात्र योगाचे जे निर्माते आहेत महर्षी पतंजली, ज्यांनी पतंजल योग सूत्र लिहिलं, त्यांनी आपल्या पतंजल योग सूत्रामध्ये असं म्हटलंय समत्वम योग उच्चते. याचा अर्थ आपलं जीवनशैली, आपला स्तर हा योगाच्या माध्यमातून आपण उंचावू शकतो.
2: बरोबर आहे सर. योग जो आहे त्याच्यामध्ये भरपूर गोष्टींचा अंतर्भाव होतो, जसं आसनं असतील, आणखी काही गोष्टी असतील, तर योगामध्ये काय काय अंतर्भूत आहेत, काय काय त्याच्यामध्ये समाविष्ट आहे याच्याबद्दल सांगा.
3: जी, मी आता मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला हेच म्हटलं की योग म्हणजे केवळ आसन आणि प्राणायाम असा सर्वसामान्यांचा भ्रम झालेला असतो. मात्र जसं जसं आपण योगात प्रवेश करतो तसं तसं आपल्याला कळतं की योग ही शाखा आहे ना, फार मोठी आहे. योगामध्ये यम सांगितलेत, नियम सांगितलेत, आसन. आपल्याला जर वरच्या मजल्यावर जायचं असेल तर आपण एक एक पायरी चढत जातो. तसं आयुष्याची पायरी चढत जात असताना आपल्याला उच्च जीवनाकडे वाटचाल करायची असते. आणि त्या उच्च जीवनाकडे वाटचाल करत असताना यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, शेवटची अवस्था जी आहे समाधी, सर्व योग्यांची इच्छित जी आपण त्याला म्हणतो की शेवटपर्यंत पोचायचंय, म्हणजे समाधीपर्यंत पोचायचं आहे, तर हे सर्वांचं मिळून योग होतं. तर जो सर्वसामान्यांचा ग्रह आहे की योग म्हणजे केवळ आसनं, काहीतरी आसनं करायची आणि प्राणायाम, तर केवळ तेवढं नसून फार मोठी आणि समर्पक व्याख्या योगाची आहे.
2: सर आता योग जो आहे तो एक शास्त्र म्हणून आपण शिकतो.
3: जी.
2: तर मग तुम्ही समाधीचा उल्लेख केलाय.
3: जी.
2: तर शास्त्रीय दृष्ट्या समाधी म्हणजे काय म्हणता येईल?
3: शास्त्रीय दृष्ट्या समाधी म्हणजे सर्वोच्च आनंद. यामध्ये आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन होतं. शरीराच्या सर्व संवेदना जातात. मन आणि बुद्धी इथे लय पावते. अनेक परम सुखाची अनुभूती समाधी अवस्थेमध्ये प्राप्त होते, जी सर्वसामान्यांना त्या ठिकाणपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट योगाच्या माध्यमातून घेणे आवश्यक आहे.
2: सामान्यपणे जर विचार केला कुणाल, तर असं म्हणता येईल की खूप चांगलं कॉन्सन्ट्रेशन व्यक्तीमध्ये निर्माण होते आणि तो योग्य प्रकारे विचार करू शकतो.
3: सामान्य भाषेत सांगायचं तर समाधीची एक आपण असं म्हणूया की लहान मुल आहे, अतिशय चंचल असतं, खोडकर वृत्ती त्याची असते, पण जसं जसं तो मोठा होत जातो, जसं त्याला समज येत जाते, तसा तसा तो एक मॅच्युअर होत जातो, परिपक्व होत जातो. त्याचप्रमाणे योग साधक वेगवेगळे आसन प्राणायाम करता करता परिपक्वतेच्या दिशेने जातो. विद्यार्थ्याची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते, चंचलता कमी होते योग साधनेच्या माध्यमातून. आणि जी एकाग्रता साधली जाते त्याला आपण सर्वसामान्य भाषेमध्ये समाधी म्हणू
2: शकतो. बरोबर आहे. त्याची एक वेगळी व्याख्या न घेता योग्य मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असा मनुष्य जर निर्माण होऊ शकत असेल तर त्याला आपण समाधी म्हणू शकतो. आणखी एक प्रश्न असा येतो की आसन, योगाचा आसन हा खूप मोठा भाग आहे
3: जी,
2: आणि सामान्य नागरिकांपर्यंत तो आसन आणि प्राणायाम हे दोनच भाग मोठ्या प्रमाणात जातात.

0: आसनाबद्दल सांगा की आपल्याला योग्य प्रकारे आसनं काही त्रुटी न करता जो आसन करतो त्याला नुकसान न होता त्याला फायदा होईल अशा पद्धतीनं योग्य पद्धतीनं आसनं कशी करावीत.
1: शिक्षण घेत असताना त्यात महर्षी पतंजलींचं एक स्तोत्र नेहमी आमच्या समोर येतं. त्या आसनाबद्दलचं त्यांचं स्तोत्र असं आहे की स्थिरम सुखम आसनम. ज्या अवस्थेमध्ये तुम्हाला स्थिरता आणि सुखकारकरित्या तुम्ही बसू शकाल तेच तुमचं आसन. म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारचं आसन करा किंवा बघा किंवा प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्या, जोपर्यंत तुम्ही त्या आसनामध्ये स्थिर होत नाही, त्या आसनामध्ये तुम्हाला सुखदायक संवेदना येत नाही, तोपर्यंत ते आसन तुमचं व्यवस्थित लागलं नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला की आसन कसं करावं किंवा काय, तर तुम्ही आसन करत असताना वेगवेगळे प्रकारचे आसनं सांगितलेत. कोणतंही आसन करत असताना तुम्हाला सुखकारक रित्या त्या

0: म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारचं आसन करा किंवा बघा किंवा प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्या, जोपर्यंत तुम्ही त्या आसनामध्ये स्थिर होत नाही, त्या आसनामध्ये तुम्हाला सुखदायक संवेदना येत नाही, तोपर्यंत ते आसन तुमचं व्यवस्थित लागलं नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला की आसन कसं करावं किंवा काय, तर तुम्ही आसन करत असताना वेगवेगळे प्रकारचे आसन सांगितलेत. कोणतंही आसन करत असताना तुम्हाला सुखकारकरित्या त्या आसनामध्ये बसता आलं पाहिजे आणि दीर्घकाळ.
1: एक आणखी आहे सर की आसन करत असताना श्वासाचं खूप महत्व असतं, आपला श्वास जो असतो त्याचं खूप महत्व असतं, तो केव्हा घ्यावा केव्हा सोडावा हे त्या आसनावर निर्भर असतं.
0: जी बरोबर.
1: याबद्दल थोडंसं सांगा की आसन करत असताना श्वास जे आहे त्याचं महत्व कशा प्रकारे आहे.
0: जी, आसन करत असताना श्वासाचं महत्व तर फार अबाधित आहे. की कुठल्याही प्रकारचं आसन करत असताना तुम्ही आसनाच्या स्थितीमध्ये असताना पुढची कृती करत असताना ती श्वास घेऊन करायची आहे की श्वास सोडत केली पाहिजे. थोडंसं एक उदाहरण देऊन सांगतो की आपण दैनंदिन आयुष्यामध्ये श्वासाशिवाय पर्याय नाही, आपण श्वास घेत असतो, पण आपल्या कामामध्ये आपण इतके व्यस्त असतो की आपलं लक्ष श्वासाकडे जात नाही. श्वास ही अनैच्छिक असलेली क्रिया आहे, ती निसर्गातच आपली आपली सुरू असते. मात्र आसन करत असताना उदाहरणार्थ समजा मी पवनमुक्तासन घेतलं, पवनमुक्तासनाच्या चौथ्या स्टेजला आपण मान उचलून कपाळ जेव्हा दोन्ही गुडघ्यांना लावतो त्यावेळेस जर श्वास सोडला तर आपलं पोट शिथिल होईल. पोट शिथिल झाल्यामुळे आपण आसन अधिक घट्ट पकडू शकतो. सूर्यनमस्काराच्या अनेक स्टेप आहेत, यात सुद्धा श्वासाला फार महत्व दिलं गेलं आहे. श्वास घेत आपण वर यायचं, श्वास सोडत आपण खाली जायचं. तर प्रत्येक आसनाच्या त्या कृतीवरती श्वास डिपेंड आहे की तुम्ही श्वास घेत आसन घेतलं पाहिजे की श्वास सोडत आसन केलं पाहिजे.
1: बरोबर आहे. मग यासाठी तुम्हाला काय वाटतं की एखाद्या व्यक्तीने हे जर आसन करत आहे तर योग्य त्याचं मार्गदर्शन घेतलंच पाहिजे.
0: जी जी, आम्ही तर असं म्हणतो की अनेक लोक आम्हाला बघायला मिळतात की ते टीव्हीवर बघून कुठल्या प्रकारचे आसनं कुठल्या प्रकारचे प्राणायाम करतात, पण आम्हाला असं वाटतं की योग्य गुरुच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊनच तुम्ही आसन प्राणायाम या सर्व क्रिया करायला हव्यात. तुमचं एखादी आसन करत असताना चुकत असेल तर त्याचे फायदे होण्याच्या ऐवजी तोटे देखील होऊ शकतात. त्याचप्रमाणे प्राणायाम सुद्धा तसंच आहे की योग्य रीतीने श्वास तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही जर त्यात चुकी केली तर तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. म्हणून योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही प्राणायाम आणि आसन हे सर्व शिकून मगच त्याचा प्रत्यक्ष घरी प्रॅक्टिस करू शकतात.
1: कुणाल, तुम्ही आता सूर्यनमस्कार याबद्दल बोललात. सूर्यनमस्कार म्हणजे सर्व आसनांचा राजा
0: जी
1: असं आपल्याला म्हणता येईल. तर सूर्यनमस्कार जर हा एकच जरी आसन
0: जी
1: व्यक्तीने केलं तर सर्व आसनं कमी जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. तर या सूर्यनमस्कारामुळे कोणते फायदे व्यक्तीला होऊ शकतात?
0: सूर्यनमस्कार हे सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे. किंबहुना आम्ही तर असं म्हणू की आजचे युवक सिक्स पॅक्स आणि या सगळ्या गोष्टींकरता व्यायामाकडे वळलेले आहेत. तर व्यायाम आणि योग यांचा दुवा साधणारा प्रकार आम्ही सूर्यनमस्काराकडे बघू शकतो.
1: अच्छा
0: जी. आणि सूर्यनमस्कारामुळे शरीराच्या सर्व अवयवांवर आपण त्याचा परिणाम होताना बघू शकतो. म्हणजे सामान्य भाषेत म्हणायला गेलं तर डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत असलेल्या सर्व अवयवांना ते एका प्रकारे ताण आणि शिथिलता दोघी प्राप्त करून देतं.
1: अच्छा, एक आणखी मला विचारू असं वाटतंय की वयोगट जे आहेत आपले वेगवेगळे, बालक असेल, युवक असेल, वृद्ध असेल, त्यांच्यानुसार काही वेगवेगळे आसन आहेत का?
0: जी
1: असतील तर ते थोडंसं सांगा की बालकांनी कोणते आसन करावेत, युवकांनी कोणते आसन करावेत किंवा वृद्धांनी कोणते आसन करू नये.
0: जी,
1: याबद्दल थोडंसं सांगा.
0: आपण तीन स्टेप मानूया वयाच्या, की बाल्यावस्था, तरुणावस्था आणि वृद्धावस्था. बाल्यावस्थेचा जर विचार केला तर बालकाची शिथिलता शरीराची फार जास्ती असते, त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचा व्यायाम किंवा कुठल्याही प्रकारचा योग बिनधास आणि अतिशय समर्पक पद्धतीने करू शकतात. मात्र या ठिकाणी आपण एक असा विचार करूया की शिक्षण त्यांचं सुरू आहे, त्यांची चंचलता असते, वाढतं वय असतं, क्युरियोसिटी असते, सर्व जाणून घेण्याचं त्यांचं मन असतं. तर या ठिकाणी काही तोलात्मक आसनं जर या मुलांनी केली तर तोलात्मक आसनामुळे एकाग्रता वाढण्यास फार मदत मिळते. तोलात्मक आसनं म्हणजे ज्या आसनांमध्ये शरीराचा तोल सांभाळावा लागतो.
1: अच्छा,
0: अशा आसनांना आपण तोलात्मक आसनं म्हणू शकतात. सर्वात सुंदर उदाहरण द्यायचं तर ध्रुव बाळाचं. ध्रुव बाळाने ज्या आसनामध्ये उभा राहून तपश्चर्या केली त्या आसनाला ध्रुवासन मानलं गेलंय. आसन अतिशय सोपं आहे. एका पायावर उभा राहून दुसरा पाय गुडघ्यात वाकवत दुसऱ्या मांडीला म्हणजे गुडघ्याजवळ तो लावायचा आहे. दोन्ही हात सरळ वर नमस्कार स्थितीमध्ये. तर यामध्ये दृष्टी एकाग्र ठेवावी लागते एका ठिकाणी आणि तोल जो आहे तो शरीराचा तोल सांभाळावा लागतो. हा तोल सांभाळण्याची जी कसरत आहे त्यामध्ये एकाग्रता साधली जाते आणि मुलांसाठी अशी जी तुलात्मक दोन तीन आसनं जी आहेत, नटराजासन आहे, ध्रुवासन आहेत, या अशा आसनांमुळे त्यांचं तोल सांभाळून एकाग्रता त्यांची फार सुंदर वाढेल. दुसरा घटक जो आहे

0: युवक, तर युवकांना आजकाल आपण म्हणतो की व्यायामाची क्रेज आहे, सगळी क्रेज आहे, तरी पण व्यायामामध्ये शरीर ताठर होतं, तर योगामध्ये तुमचं शरीर शिथिल होतं आणि एक विशिष्ट प्रकारचा टोन बॉडीचा त्यात साधला जातो. त्यामध्ये केवळ शारीरिकच नाही तर मानसिक स्थैर्य सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं, म्हणजे शरीर आणि मन यात तरुणांना साधता येऊ शकतं.
1: यात युवकांनी कोणती आसनं करावीत, म्हणजे तुम्ही सांगितलं की कॉन्सन्ट्रेशन, त्यांचं एकाग्रता वाढावी यासाठी?
0: युवकांनी सूर्यनमस्कार करू शकतो, सूर्यनमस्काराचे वेगवेगळे आसन 12 अंकी किंवा 10 अंकी ते करू शकतो. त्यानंतर भुजंगासन आहे, सर्वांगासन आहे, हलासन आहे, ज्यामुळे आपल्या सर्व शरीराला त्याचा अतिशय सुरेख असा उपयोग होऊ शकतो. काही युवकांमध्ये देखील काही थोडेफार आजार असतात, ताणतणाव असतो. हा ताणतणाव घालण्यासाठी ते प्राणायामाचा वापर करू शकतात. प्राणायामामुळे मन शांत होतं, शरीर शिथिल होतं, मन हलकं होतं.
1: कृणाल, आता वृद्ध व्यक्ती आहेत
0: जी,
1: असं सांगतात की काही आसनं वृद्ध व्यक्तीने करू नये
0: जी,
1: त्यांनी ठराविकच आसनं करावी कारण ते वय त्यांचं त्या पद्धतीचं असतं. तर कोणती आसनं ही वृद्धांनी करू नये?
0: तसं जर शरीर साथ देत असेल, शरीर जास्ती जखडलं नसेल, तर वृद्ध देखील सर्व प्रकारची आसनं करू शकतात. पण वाढतं वय असतं, शरीर असतात, वेगवेगळे आजार जडलेले असतात, तर काही आजारांवरती काही आसनं ही निषिद्ध मानली गेली आहेत. त्याचा योग्य अभ्यास करून, योग्य मार्गदर्शकाकडे शिकून तशी आसनं केली पाहिजेत. काही सूक्ष्म हालचाली फार महत्वाच्या आहेत, जसं गुडघ्याची वाटी झिजली असते, अनेक प्रकारचे सांधिवात असतात, गुडघे दुखणे वगैरे, तर सूक्ष्म हालचालींच्या माध्यमातून धीरे धीरे का होईना या हालचाली करून ते सांधे जे आहेत ते व्यवस्थित ठेवू शकतात.
1: हलके फुलके जे आसनं आहेत योग्य मार्गदर्शकाच्या निरीक्षणाखाली त्यांनी करावी
0: जी.
1: एक आणखी, आता हे जग खूप फास्ट झालंय, म्हणजे आता आपण बघतो की 30 वर्षाच्या युवकाला हार्ट अटॅक आला आहे, 25 वर्षाच्या युवकाला डायबिटीजचे प्रॉब्लेम निर्माण झालेत, बीपीचे प्रॉब्लेम निर्माण झालेत, तर योग याबद्दल काही सांगतं का? म्हणजे योगामध्ये या सर्व ज्या बाबी आहेत होऊ नयेत म्हणून काही सांगितलंय का?
0: जी, जसं मी सुरुवातीला सांगितलं की योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची कला आहे, सर्वसामान्यांच्या भाषेत आपण म्हणायला गेलं तर. आणि आता तुम्ही जे म्हटलात की जग फास्ट झालंय, अनेक आजार जडलेले आहे, तर ही बदललेली जीवनशैली, बदललेली लाईफस्टाईल, फास्ट फूड खाण्याचे, जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढलेत, नैसर्गिक जे अन्न स्रोत आहेत ते मनुष्याने हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेल वगैरे, असं जे आपण म्हणतो, बाहेर रोडावरचं खाणे, अति आहारी जाणे, म्हणजे मोबाईलच्या आहारी गेले, मद्याच्या आहारी गेले, काही शोक लागतात, तर ह्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार उद्भवत आहेत. आणि योग म्हणतं, मी जसं आपण म्हटलो की योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची कला आहे, तर योगामध्ये व्यसनांपासून मनुष्याला योग दूर नेतं. एक शरीराचा एक विशिष्ट टोन सांभाळला जातो, मानसिक आणि शारीरिक स्थैर्य या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून युवकांनी आणि पूर्ण लहानापासून तर थोरापर्यंत सर्वांनी योगाकडे वळलं पाहिजे असं आम्ही योग शिक्षक सर्वांना नेहमी सांगत असतो.
1: म्हणजे हे जर योगाकडे वळले तर यांच्या ज्या वाईट सवयी आहे ह्या दूर होऊन एक चांगली जीवनशैली त्यांना प्राप्त होऊ शकेल.
0: जी जी, अतिशय बरोबर.
1: आता कृणाल, आपला कार्यक्रम हा युववाणी आहे
0: जी,
1: ठीक आहे, योगनं माणसाला शारीरिक मानसिक खूप फायदे आहेत
0: जी,
1: पण रोजगाराच्या संदर्भामध्ये युवकांना योग शिक्षणाचा कोणता फायदा आहे?
0: जसं आता बघायला गेलं तर शैक्षणिकीच्या मध्ये BA इन योगा, MA इन योगा, डिप्लोमा नॅचरोपॅथी, नॅचरोपॅथीचे काही कोर्सेस सुरू झालेले आहेत. आणि हे जी कोर्सेस आहेत हे व्यावसायिक स्वरूपातले आहे, म्हणजे पारंपरिक शिक्षण आणि व्यावसायिक कोर्सेस यामध्ये फरक आहे. योगाचं शिक्षण घेत असतानाच तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळू शकतात, रोजगाराच्या संधी मिळू शकतात. तुम्ही व्यक्तिगत योगा शिकवणी सुरू करू शकतात, योगा क्लासेस सुरू करू शकतात, तुमचं स्वतःचं योग सेंटर तुम्ही सुरू करू शकतात. किंवा जसं मी म्हटलं की MA इन योगानंतर नेट तुम्ही क्वालिफाईड होताय योग विषयामध्ये, तर प्राध्यापक, असिस्टंट प्राध्यापकाची संधी तुम्हाला मिळू शकते. भविष्यात शासनाने जर विचार केला तर सर्व शाळेमध्ये योग विषय हा सक्तीचा होऊ शकतो. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना PT चा तास हा कंपल्सरी असतो, त्याप्रमाणे योगाचा तास देखील कंपल्सरी होऊ शकतो. आणि अशा वेळेस मग सर्व शाळेमध्ये योग शिक्षकाची नितांत आवश्यकता आहे. म्हणजे जर विचार केला तर युवकांनी जर रोजगाराच्या संधी आहेत शोधण्याचा प्रयत्न केला तर योगापासून रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत,
1: एक चांगलं जीवन मिळू शकतं आणि आर्थिक स्थैर्य पण
0: जी.
1: आता योग 150 देशांमध्ये पोहोचला आहे, त्याच्यामुळे कदाचित येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला विदेशामध्ये सुद्धा योग शिक्षक लागतील.
0: हो, अतिशय, म्हणजे आता सुद्धा तुम्हाला फार संधी की तुम्ही यात जर उच्च शिक्षण घेतलं आणि तुमच्या भाषेवर तुमचं जर प्रभुत्व असलं, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलं, किंवा ज्या देशाची जी भाषा आहे ती तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केला, तर त्या देशामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही योगाचे क्लासेस घेऊ शकता, तिथच्या लोकांना सुद्धा तुम्ही योग शिकवू शकतात. आणि आम्ही तर असं म्हणतो की भारतापेक्षा योगाचा प्रचार हा विदेशात जास्ती झालाय, त्यामुळे विदेशातील जे लोक आहेत हे योगाप्रती फार सजग झालेत, फार जागृत झालेत. इथे जर 100 लोक योग करणार आहेत.
2: आकाशवाणी समाचार के साथ मैं जागृती शर्मा. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व की सराहना की है. उन्होंने आज कहा कि श्री मोदी ने विश्व नेताओं के साथ अपने दूरदर्शी शासन और संपर्क के जरिए वैश्विक मंच पर भारत की प्रतिष्ठा को बढ़ाया है. राष्ट्रपति ने मोहन चरण मांझी सरकार के 2 वर्ष पूरे होने के अवसर पर ओडिशा के मयूरभंज जिले के रायरंगपुर में एक जनसभा में ये बात कही. प्रधानमंत्री मोदी भी कार्यक्रम में उपस्थित रहे. श्री मोदी ने कहा कि केंद्र सरकार की योजनाओं से सशक्त होकर आदिवासी समुदाय भारत के विकास में सक्रिय योगदान दे रहे हैं. श्री मोदी ने पूर्वी भारत के विकास में तेजी लाने के उद्देश्य से केंद्र सरकार के पूर्वोदय दृष्टिकोण का उल्लेख किया.
3: ओडिशा में आर्थिक गतिविधियां, निवेश और उद्योगों को आकर्षित करने का सामर्थ्य आज नजर आ रहा है. केंद्र सरकार का विजन है पूर्वी भारत के विकास से भारत का विकास. इसलिए हम पूर्वोदय की नीति पर काम कर रहे हैं. जिस पूर्वी भारत को कांग्रेस के दौर में पिछड़ेपन का पर्याय बना दिया गया था, आज वो प्रगति का प्रवेश द्वार बन रहा है.
2: इस अवसर पर प्रधानमंत्री ने राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू को उनके 68वें जन्मदिन की शुभकामनाएं भी दी. इस दौरान ओडिशा में 47,000 करोड़ रुपए से अधिक की लागत वाली विभिन्न विकास परियोजनाओं का उद्घाटन और शिलान्यास किया गया. बाद में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल के हुगली जिले के तारकेश्वर में पश्चिम बंगाल दिवस समारोह में शामिल हुए. इस दौरान उन्होंने राज्य में विभिन्न विकास परियोजनाओं का लोकार्पण और शिलान्यास किया. श्री मोदी ने कहा कि इन परियोजनाओं से राज्य की ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होगी.
3: आज यहाँ सैकड़ों करोड़ रुपए की विकास परियोजनाओं का उद्घाटन शिलान्यास हुआ है. रेल, रोड, कृषि, इससे जुड़ी ये परियोजनाएं बंगाल को नई गति देगी. इन परियोजनाओं से यहाँ की ग्रामीण अर्थव्यवस्था को मजबूती मिलेगी. मैं बंगाल के लोगों को इन विकास परियोजनाओं की बधाई देता हूँ.
2: श्री मोदी ने प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 23वीं किश्त भी जारी की. इसके अंतर्गत देश के 9,44,00,000 किसानों के बैंक खातों में 18,880 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे अंतरित की गई. प्रधानमंत्री कोलकाता में कल स्वदेश में निर्मित नौसेना के 3 जहाजों INS दुनागिरी, INS संशोधक और INS अग्रय का अनावरण करेंगे. इन पोतों में 75% से अधिक स्वदेशी सामग्री का उपयोग किया गया है. इनके निर्माण में 200 से अधिक सूक्ष्म, लघु और मध्यम उद्यमों ने योगदान दिया है. सरकार ने जनहित में 16 फिक्स्ड डोज कॉम्बिनेशन FDC दवाओं के उत्पादन, बिक्री और वितरण पर तत्काल प्रभाव से प्रतिबंध लगा दिया है. सर्वोच्च न्यायालय के निर्देश पर विशेषज्ञ समिति की समीक्षा के बाद ये फैसला लिया गया. समिति ने पाया कि इन दवाओं के संयोजन का पर्याप्त चिकित्सीय औचित्य नहीं है और इनके उपयोग से स्वास्थ्य संबंधी जोखिम हो सकते हैं. राष्ट्रीय परीक्षा एजेंसी NTA कल होने वाली नीट UG 2026 पुनर्परीक्षा की तैयारियों के तहत आज देश भर में मॉक ड्रिल कर रही है. सुबह 9 बजे शुरू हुआ ये अभ्यास पूरे दिन जारी रहा. इस अभ्यास में 2.5 लाख से अधिक सुरक्षाकर्मी शामिल रहे. भारत सोमवार से शुरू हो रही 2 दिवसीय ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सलाहकारों की बैठक की मेजबानी करेगा. बैठक की अध्यक्षता राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार अजीत डोभाल करेंगे. बैठक में नई तकनीक से जुड़े सुरक्षा खतरों और आतंकवाद से निपटने के उपायों पर भी चर्चा होगी. बोलिविया के राष्ट्रपति रोड्रिगो पाज ने देश भर में ईंधन की कमी, रिकॉर्ड महंगाई और लगभग 50 दिनों से जारी सरकार विरोधी प्रदर्शनों और सड़कों की नाकेबंदी के बाद पूरे देश में आपातकाल की घोषणा की है. चेन्नई में तीसरे और अंतिम एक दिवसीय अंतर्राष्ट्रीय क्रिकेट मैच में अफगानिस्तान ने भारत को 219 रन का लक्ष्य दिया है। जवाब में ताजा समाचार मिलने तक भारत ने चौथे ओवर में बिना किसी नुकसान के 35 रन बना लिए हैं। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।

0: आकाशवाणी करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हे वांगी कुळकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार. नीट योजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रिल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. राज्यातील 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मिळणार मोठा दिलासा. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे. ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याची काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती. आणि अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीद्वारे उपवर्गीकरणाच्या विरोधात नागपुरात मोर्चा आयोजित. आता सविस्तर बातम्या. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहे. 210 पेक्षा जास्त इंडियन मिशन्सच्या पुढाकारातून हे कार्यक्रम होणार आहे. उद्या योग दिनाचा मुख्य कार्यक्रम कोलकाताच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यात सहभागी होतील. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. दरम्यान ओडिशा सरकारच्या 2 वर्षांच्या कार्यकाळाच्या पूर्ततेनिमित्त मयूरभंज जिल्ह्यात रायरंगपूर इथं आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी भारतातील तसंच जगभरातील लोकांना योग दिनात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आणि योगाचा जीवनशैली म्हणून स्वीकार करण्याचं आवाहन केलं.
2: 21 जून को आंतरराष्ट्रीय योग दिवस भी मनाया जाना है. ज्ञान और योग की धरती ओडिशा, योग यहाँ के संस्कारों का हिस्सा रहा है. मैं ओडिशा की धरती से, पूरे देश से, पूरी दुनिया के लोगों से आह्वान करता हूँ, आप सब ज्यादा से ज्यादा संख्या में योग दिवस में हिस्सा लें.
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहे. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉकड्रिल आयोजित केली. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठी तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली. उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाल्याचं राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं स्पष्ट केलंय. देशातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार असून 22,79,000 अधिक विद्यार्थी यात सहभागी होणार आहे. परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी 2 लाख कर्मचारी तैनात करण्यात आले असून सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही आणि आधार आधारित बायोमेट्रिक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीसाठी जीपीएस युक्त पोलीस वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये विशेष सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या असून जिल्हास्तरावर देखरेख समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. दरम्यान उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग यांनी म्हटलंय. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. नागपूर, गोंदिया, भंडारा, राजनांदगाव, बालाघाट आणि छिंदवाडा इथल्या प्रमुख स्थानकांवर विशेष निगराणी ठेवण्यात येणार असून नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आलाय. अतिरिक्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन विशेष रेल्वे सेवा आणि काही गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल वितरित करण्यात आला. महाराष्ट्रातील 90.85 लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटींची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 आर्थिक मदत 3 हप्त्यात दिली जाते. आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना 22 हप्त्यांद्वारे सुमारे 41,083 कोटींचा लाभ मिळाला असून खरीप हंगामाच्या तोंडावर 23व्या हप्त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचं भरणे यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार 20 जून रोजी हा दिवस राज्यभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विविध कामांची कोनशिला अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित

0: शाह यांच्या हस्ते करण्यात आलं. मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा यात विकास आराखड्यात समावेश आहे. अंबाबाई मंदिर कॉरिडॉरच्या माध्यमातून विकासही आणि वारसाही ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात असल्याचं अमित शाह यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, केदारनाथ, बद्रीनाथ आणि सोमनाथ मंदिरांच्या विकासाची कामं झाल्याचा उल्लेख शहा यांनी केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि अन्य मंत्री उपस्थित होते. राज्य परिवहन महामंडळानं आषाढी एकादशी यात्रेसाठी यंदा 5,500 विशेष एसटी बसेसचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी मागणी केल्यास थेट पंढरपूरसाठी विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बससेवेत शासनाच्या सर्व प्रवासी सवलती कायम राहणार असून 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तर महिलांना तिकीट दरात 50% सवलत मिळणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याची माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. स्वतंत्र ओबीसी कॉलम नसल्यास समाजाच्या घटनात्मक हक्कांवर परिणाम होऊ शकतो अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. राज्यावर दुष्काळाचं सावट असून एल निनोच्या प्रभावामुळे पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता असल्यानं सरकारनं तातडीनं सर्वपक्षीय बैठक बोलावून कृती आराखडा जाहीर करावा अशी मागणीही त्यांनी केली. राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारला जाईल असंही वडेट्टीवार म्हणाले. अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाच्या विरोधात आज नागपुरात अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. हा मोर्चा दीक्षाभूमीत जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात आला. या मोर्चामध्ये राज्यभरातील विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक तसंच कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. मोर्चाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारनं अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये तसंच उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेचा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम नवी दिल्ली इथं पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2,400 कोटी रुपयांचं प्रोत्साहन अनुदान वितरित करण्यात आलं. देशव्यापी जनजागृतीचा एक भाग म्हणून देशातील 200 ठिकाणी एकाच वेळी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. चंद्रपुरातही चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थेच्या सभागृहात विशेष कार्यक्रम घेण्यात आला. आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात 1,609 आस्थापनांनी या योजनेसाठी नोंदणी केली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. यावेळी नियोक्त्यांकडून नवनियुक्त सदस्यांना 32 नियुक्तीपत्र देण्यात आली. विदर्भातल्या शिक्षक चळवळीतले प्रभावी संघटक, माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं काल निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. देशमुख यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्यानं संघर्ष केला. प्राध्यापक आणि शिक्षक नेते म्हणून उच्च शिक्षण घेतलेल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावी नेतृत्व केलं. संशोधन, उच्च शिक्षण, विद्यापीठीय सुधारणा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्थेसाठी त्यांनी सातत्यानं कार्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे भंडारा जिल्ह्यात ड्राय स्पेलची स्थिती निर्माण झाली असून खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहे. 1 ते 20 जून दरम्यान अपेक्षित 118.5 मिलीमीटर पावसापैकी केवळ 22.8 मिलीमीटर म्हणजेच 19.2% पावसाची नोंद झाली आहे. पावसाअभावी शेतकरी दुबार पेरणीच्या भीतीनं सावध भूमिका घेत असून ग्रामीण भागात पाणी टंचाईचं संकट गळत होण्याची शक्यता व्यक्त होते. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 24 जून नंतर पूर्व विदर्भात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणी करण्याचं आवाहन प्रशासनानं शेतकऱ्यांना केलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचे मॉक ड्रिल, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. राज्यातील 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याची काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती आणि अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीद्वारे उपवर्गीकरणाच्या विरोधात नागपुरात मोर्चा आयोजित. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्त्व या विषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्त्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन, रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात पाच तरुण बुडाले, परभणीत मंदिर

0: उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला. प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली. यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या 1,500 कोटी रुपयांच्या विविध कामांचं भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झालं. 7व्या शतकातल्या या प्राचीन मंदिराच्या परिसरातल्या सुमारे 41 छोट्या मोठ्या मंदिरांचं संरक्षण करून हा येत्या 6 महिन्यांच्या आत विकसित केला जाणार आहे असं शहा यावेळी म्हणाले.
1: यहां पर जो कॉरिडोर बनेगा 1,500 करोड़ की लागत से बनेगा, 28,058 वर्ग मीटर भूमि पर बनेगा और 7वीं शताब्दी में स्पष्ट रूप से आकार लिया हुआ ये मंदिर फिर से एक नए जोम और ऊर्जा के साथ विश्व भर के देश भर के अंबाबाई के भक्तों के स्वागत के लिए तैयार हो जाएगा.
0: हा विकास आराखडा भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
2: संपूर्ण भारतामध्ये एक सांस्कृतिक पुनर्जागरण होताना दिसत आहे. पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीकडे, आमच्या परंपरेकडे आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत. आणि आमचं जे आराध्य दैवत आहे, ज्या आराध्य दैवताने आमच्या संपूर्ण या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद दिला, अशा आराध्य दैवतांचं पुनरुज्जीवन करण्याचं कार्य चाललेलं आहे. मला अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या मंदिराच्या परिसराचं काम होणार आहे.
0: 3 टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या या मंदिराच्या विकास आराखड्याअंतर्गत दर्शन मंडप, अन्नछत्र, मंदिर आणि देवस्थान समिती कार्यालय, स्वतंत्र शौचालय ब्लॉक्स, चप्पल स्टँड, दुकानं, एम्फी थिएटर, माहिती केंद्र, सुरक्षा चौकी, मल्टीपर्पज हॉल, पोलीस स्टेशन, प्रथमोपचार केंद्र, वेदपाठशाळा, भोजनगृह आणि मोठ्या क्षमतेचा वाहनतळ उभारण्यात येणार आहेत. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
3: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 सुमारास हजर व्हावं.

0: असं एनटीएनं सांगितलं आहे.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले, त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बिडकींमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते. त्यापैकी 5 जण वाहून गेले तर 14 जण सुखरूप आहेत. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभामंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतल्या मृतांना समाज माध्यमातील संदेशांद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योगदिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योगदिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या अनेक भागांमध्ये योगदिन विविध प्रकारे साजरा होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये आजच आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. केंद्रीय संचार ब्युरो अहिल्यानगर यांच्या वतीनं योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक योगदिनानिमित्त हिंगोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. यात शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उद्या नीट परीक्षा असल्यानं आजच धुळे जिल्ह्यात योग दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि 7 इतर आरोपींची मुंबईतल्या विशेष CBI न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्ण भिस्त माफीचा साक्षीदार असलेल्या पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष CBI न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं CBIनं सांगितलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या चेन्नईत MA चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या 3रा आणि अंतिम सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 17व्या षटकात बिनबाद 127 धावा झाल्या होत्या. दरम्यान याआधीचे दोन्ही सामने जिंकत भारतानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून 24 ते 26 जूनपर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसळेकर यांनी सांगितलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. राज्यातल्या सुमारे 91 लाख शेतकऱ्यांना लाभ. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन. रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात 5 तरुण बुडाले. परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट UG परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: नमस्कार श्रोते हो, संध्याकाळचे 7:10 आणि 26 सेकंद होत आहेत. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: 7:15 आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वृत्त विशेष.
1: शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: नारी सात जन्मासाठी बांधली ग दोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही.
2: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
3: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
2: सहज संवाद.
4: सहज संवाद.
5: श्रोते हो, योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
6: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
5: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
6: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मग, प्रॉमिस करा?
7: येस, प्रॉमिस.
5: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
6: रविवार दिनांक 21 जूनला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
8: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीडा व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
9: श्रोते हो, संध्याकाळचे 7:14:40 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं थेट वितरण करण्यात आलं. या रोजगार संलग्न प्रोत्साहनातून देशाच्या रोजगार आणि उद्योग क्षेत्राला बळकटी देणाऱ्या या योजनेशी संबंधित विविध पैलूंची चर्चा

0: पीएफओ मार्फत राबवली जाते. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेमध्ये 3.5 कोटींहून अधिक रोजगार पुढच्या 2 वर्षात निर्माण करायचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलंय. असंघटित कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून त्यांना संघटित आणि औपचारिक किंवा फॉर्मल रोजगारांच्या क्षेत्रात आणणं हा देखील महत्वाचा उद्देश आहे. औपचारिक रोजगारांमध्ये 1.92 कोटी कर्मचारी आणण्यात येणार आहेत. ही योजना आपल्याला 2 स्तरांवर पाहायची आहे. पहिल्या स्तरामध्ये प्रथमच रोजगार मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा विचार सरकारने केलाय. 1 लाख रुपये महिना इथपर्यंत ज्यांचं मासिक वेतन आहे असे प्रथमच रोजगार मिळालेले कर्मचारी या योजनेचा लाभ मिळवायला पात्र आहेत. 1 लाख रुपयांपर्यंत म्हणजे मासिक 1 लाख वेतन मिळतं मग आमचं काय असा प्रश्न कुणाला पडू नये इतकी केंद्राची भाषा स्पष्ट आहे. 1 लाख रुपये मासिक वेतन ही वेतनाची कमाल पातळी सांगितली आहे. तर या कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री विकसित भारत योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांना उमंग ऍपद्वारे युनिव्हर्सल अकाउंट नंबर घ्यावा लागेल. या नंबरासह स्वतःची माहिती ईपीएफओ कडे नोंदणीकृत करावी लागेल. नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचं वेतन कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात दिलं जाईल. हे वेतन कमाल 15,000 रुपये मिळेल. या वेतनाच्या एकूण रकमेचा पहिला हप्ता त्या कर्मचाऱ्यानं एकाच रोजगारदात्याकडे म्हणजे कंपनीकडे सलग 6 महिने नोकरी केल्यावर दिला जाईल. हा हप्ता कर्मचाऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यातच जमा होईल. त्यानंतरचा दुसरा आणि शेवटचा हप्ता त्या कर्मचाऱ्याची त्याच कंपनीत सलग 12 महिने नोकरी झाली तरच मिळेल. पण हा दुसरा हप्ता त्याला त्याच्या बँक खात्यामध्ये दिसणार नाही, तर तो एखाद्या बचत योजनेमध्ये गुंतवला जाईल. याचा दुहेरी फायदा आहे. एक म्हणजे सरकारचा पैसा सरकारच्याच एखाद्या बचत योजनेमध्ये फिरवला जाईल, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सरकारची बचत होईल. त्याचवेळी प्रथमच नोकरी लागलेल्या कर्मचाऱ्याला बचतीची सवय लागेल, कारण सरकार देत असलेला दुसरा हप्ता परस्पर सरकारच बचतीसाठी त्याच्या नावे गुंतवणार आहे. कर्मचाऱ्याला 12 महिने एकाच ठिकाणी सलग काम केल्यानंतरच हा दुसरा हप्ता मिळणार आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. मात्र हा हप्ता मिळवण्यासाठी त्याच 12 महिन्यांच्या आत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या पोर्टलवर जाऊन फायनान्शियल लिटरसी किंवा वित्तीय साक्षरता प्रोग्राम पूर्ण करणं हे त्या कर्मचाऱ्याला अनिवार्य करण्यात आलंय. दुसऱ्या स्तरामध्ये रोजगारदात्याचा किंवा नियोक्त्याचा विचार केला गेलाय. रोजगारदात्याने किंवा कंपनीने ठराविक वेतन श्रेणीमध्ये कामावर घेतलेल्या प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यासाठी त्याला प्रत्येक महिन्यात 3,000 रुपये दिले जाणार आहेत. हे मासिक वेतन किंवा मासिक रक्कम रोजगारदाता आणि कर्मचारी यांना 2 वर्ष दिली जाईल. गरज भासल्यास ही सुविधा 4 वर्षांनी सुद्धा वाढवता येणार आहे. कर्मचारी आणि रोजगारदाता यांना याची सर्व माहिती प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे. या योजनेच्या आराखडा केंद्रीय मंत्रिमंडळानं 1 जुलै 2025 मध्ये मंजुरी दिली होती. त्यानुसार ही योजना 1 ऑगस्ट 2025 पासून अंमलात आली आणि याचा कालावधी 31 जुलै 2027 पर्यंत निश्चित करण्यात आलाय. अर्थातच गरज भासल्यास तो वाढवला जाईल. आता याचे फायदे महत्वाचे आहेत. रोजगारदाता किंवा कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही आर्थिक मदत मिळणार असल्यामुळे खासगी क्षेत्राला विस्तार करताना मोठा आधार मिळणार आहे. यामुळे छोटे उद्योजक व्यवसाय विस्ताराचा विचार नक्की करतील आणि याचीच परिणती रोजगार वाढण्यामध्ये होईल. आपल्याकडे ही योजना सुरू व्हायच्या आधी इटली, स्पेन आणि पोर्तुगाल या देशांमध्ये अशा प्रकारची योजना सुरू आहे, हेही आपण लक्षात ठेवायला हवं.
1: श्रोते हो, या योजनेमुळे केवळ नोकऱ्याच मिळत नाहीत तर देशातील नियोक्त्यांना आणि उद्योजकांना नवीन मनुष्यबळाची नियुक्ती करण्यासाठी आणि पर्यायानं आपल्या उद्योग व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी देखील आर्थिक प्रोत्साहन दिलं जात आहे. महत्वाचं म्हणजे उत्पादन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशानं या क्षेत्रासाठीचा लाभ 4 वर्षांपर्यंत वाढवण्यात आलाय. अशा आर्थिक पाठबळामुळे लघु आणि सूक्ष्म उद्योगांचा विस्तार होऊन छोटे उद्योग मोठ्या उद्योगांमध्ये परावर्तित होण्याच्या स्टार्टअप्स प्रत्यक्ष मुख्य प्रवाहातल्या उद्योगांमध्ये रूपांतर होण्याला बळ मिळू शकणार आहे. याच अनुषंगानं महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक वृत्त संपादक वैभव वझे यांनी केलेलं विश्लेषण आपण आता ऐकूया.
0: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही जरी 2025 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेली असली तरी ती लागू होऊन त्याला वेग मात्र यावर्षी आलाय असं म्हणायला लागेल. याचं कारण त्याचा तांत्रिकदृष्ट्या कालावधी निश्चित करण्यात आलाय 31 जुलै 2027. त्यामुळे या दिवसापर्यंत सरकारला रोजगारांचं जे काही सरकारचं उद्दिष्ट आहे ते पूर्ण करायचंय. आता या योजनेमध्ये 2,400 कोटींचा पहिला रकमेचा जो हप्ता आहे तो सरकारने आता नुकताच वितरित केला. अर्थात हा हप्ता कर्मचारी म्हणजे पहिल्यांदाच नोकरी लागलेले कर्मचारी आणि त्यांचे रोजगारदाते किंवा नियोक्ता किंवा कंपन्या यांना मिळाला. याच्यातनं आपल्याला आता काय बघायचंय तर याचा थेट परिणाम उद्योगांवर होणार आहे. देशामध्ये सध्या

0: भरपूर प्रमाणामध्ये स्टार्टअप्स आहेत. त्याच्यापैकी 18% स्टार्टअप हे महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे आज DPIIT कडे नोंदणीकृत महाराष्ट्रातल्या स्टार्टअपची संख्याच 29,000 अधिक आहे. हे स्टार्टअप अर्थातच मायक्रो इंडस्ट्रीमध्ये परिवर्तित होण्यासाठी धडपडत आहेत. जे आत्ता मायक्रो इंडस्ट्री आहेत किंवा सूक्ष्म उद्योग आहेत त्यांना लघु उद्योग व्हायचं आहे, जे लघु उद्योग आहेत त्यांना मध्यम उद्योग व्हायचं आहे, आणि जे मध्यम उद्योग आहेत त्यांना मोठे उद्योग व्हायचं आहे. मग याच्यासाठी कर्मचारी बळ वाढवणं हे कोणत्याही कंपनीला गरजेचं आहे. मग हे कर्मचारी बळ वाढवताना काय असतं, तुम्ही ज्यावेळेला औपचारिक रोजगार निर्माण करता किंवा फॉर्मल एम्प्लॉयमेंट निर्माण करता त्यावेळेला तुम्हाला त्याचे सगळे लाभ हे त्या कर्मचाऱ्याला देणं अपेक्षित असतं, नव्हे अनिवार्य असतं. म्हणजे मग EPF आला, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आला, किंवा पेन्शन आलं, किंवा ग्रॅच्युइटी आलं, किंवा इन्क्रीमेंट्स आल्या, प्रमोशन्स आलं, हे सगळं त्या रोजगारदात्याला लक्षात घ्यावं लागतं. मग रोजगारदात्याचा कल कुठे वाढतो, तर हंगामी तत्वावरती कामगार घ्या, तेवढा प्रोजेक्ट पूर्ण झाला की त्या कामगारांना कामावर येऊ नका असं सहज सांगता येतं, कारण ते रोजंदारीवर असतात किंवा वाउचर पेमेंटवर असतात, मंथली वेजेसवर असतात. पण सरकारला नेमकं हेच नकोय. याचं कारण, जेवढी हंगामी रोजगार निर्माण होतील तेवढी जगापुढे रोजगारांची संख्या जास्त दिसेल, पण जे रोजगार कर्मचारी त्या रोजगारावर अवलंबून आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा काय, सोशल सिक्युरिटी काहीच नाही. म्हणून सरकार अशा वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत सोशल सिक्युरिटी देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. महाराष्ट्रामध्ये सुदैवाने आपल्याकडे राज्याची इनोव्हेशन सोसायटी आहे, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आहे. ही एक नोडल एजन्सी आहे जी सगळ्या इनोव्हेशनला किंवा आंतरप्रेन्युरियल जी काही सिस्टीम आहे त्याला चालना देते, मग त्याच्यासाठी पॉलिसी डिझाईन करते, सबसिडी डिझाईन करते. महाराष्ट्राला स्वतःची स्टार्टअप पॉलिसी आहे. महाराष्ट्रामध्ये इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट फंड नावाचा एक निधी आहे, तोही वापरून आज अनेक स्टार्टअप त्याच्यामध्ये उदयाला येत आहेत आणि प्रस्थापितही होत आहेत. आता महाराष्ट्राचं जे MSME सेक्टर आहे हे जवळजवळ राज्याच्या GDP त्याचा 40% वाटा आहे, आणि एकंदर आत्ता त्या सेक्टरनी जवळजवळ 1.5 कोटी लोकांना रोजगार दिलेला आहे. मग हे रोजगार या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेमध्ये निश्चितच वाढतील याच्यात काहीच शंका नाही. आणि याचा थेट फायदा आत्ता जो दिसतो आहे तो IT सेवा, त्याच्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग, त्याच्यानंतर चर्मोद्योग की ज्याच्यामध्ये जे लेबर इंटेन्सिव्ह म्हणतो आपण श्रमकेंद्री उद्योग आहेत, तर या श्रमकेंद्री उद्योगांना याचा थेट फायदा आत्ता मिळेल असं आत्ता तरी दिसतंय. एकंदर आपण समजा MSME विचार केला तर राज्यामध्ये 82 लाख आणि त्याच्यापेक्षा जास्त MSME नोंद आहे. याचा अर्थ देशातल्या MSME 17% MSME हे महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यानंतर मुख्यत्वानी जे आपल्याला MSME दिसत आहेत त्यांच्यासाठी ऑफिशियल पोर्टल आहे ज्याच्यावर तुम्ही रजिस्टर करू शकता, सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता, MSME लोन घेऊ शकता. आता हे MSME सगळे पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर या भागामध्ये एकवडलेले आहेत, तर या MSME या सगळ्याचा निश्चितच फायदा होईल आणि पुढच्या काळामध्ये औपचारिक रोजगार वाढीस लागतील.
1: श्रोते हो, एका अर्थानं ही योजना उद्योग क्षेत्राची भरभराट आणि युवा वर्गाची सामाजिक सुरक्षा ही दुहेरी उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग प्रशस्त करणारी ठरणार आहेत हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच मुंबई एअर न्यूज YouTube वाहिनीवरही कधीही ऐकू शकता. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन श्रद्धा वझे.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत.
1: यावेळी सायंकाळचे 7:30 होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7 MHz.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: पारवेकर कॉलेज यवतमाळ इथं 11वी 12वी तसंच BA, BCOM मराठी आणि इंग्लिश

0: मीडियम साठी नो डोनेशन मिनिमम फीस मध्ये प्रवेश. उत्कृष्ट ग्रंथालय, सीनियर स्टाफ, स्कॉलरशिप आणि भरपूर बक्षीस. पारवेकर कॉलेज, पॉवर हाऊस जवळ, पांढरकवडा रोड, यवतमाळ. संपर्क 97 64 650 149.
1: प्लॅटफॉर्म नंबर 2
2: चलने वाली सुपरफास्ट
3: एक्सप्रेस के यात्रियों, ताई तुला नाही
4: झाला, मोबाईल चार्ज करायचा होता.
1: तुझं डोकं चार्ज कर.
4: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
1: पाहिलंस
4: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल, आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना
1: बुद्धू, सुधर जरा.
4: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. आरबीआय सांगते,
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: प्रसारित करीत आहो शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम किसान वाणी।
1: किसान वाणी, किसान वाणी, बहर कृषी तंत्रज्ञानाचा।
2: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना,

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. या कार्यक्रमाचा भाग पहिला, विषय आहे शेती आणि सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर दीपक कचवे, डॉक्टर रुपेश झाडोदे, डॉक्टर प्रमोद मगर, डॉक्टर नरेंद्र देशमुख, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. या कार्यक्रमाचे निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे सुमेध मुंगले यांचं. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार.
3: नमस्कार सर.
2: नमस्कार, कोण बोलता आपण?
3: यवतमाळ जिल्ह्यातून घाटंजी तालुक्यातून बोलतो सर.
2: बोला, गाव कुठलं आपलं?
3: मुंगळे सर बोलता का?
2: हो हो.
3: मी सुरेश कुमार पुट्टाजीवार बोलतो सर, मानवलीवरून.
2: बर बर, मानवलीवरून पुट्टाजीवारजी बोलत आहे.
3: मानवली घाटंजीवरून.
2: बर बर. तर आज शेती हा विषय आहे, शेतीसोबत पशु संवर्धन चे तज्ञ आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत. तर पशु आणि शेती संदर्भात काय आपला प्रश्न आहे
3: सर? सोयाबीनचं जे बियाणं आहे कोणत्या प्रकारचं वापरायचं आज कोण आहे तज्ञ सांगणार आम्हाला शेतकऱ्यांना?
2: शेतकऱ्यांना सांगण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत डॉक्टर दीपक कचवे सर, डॉक्टर प्रमोद मगर सर, त्यासोबत डॉक्टर झाडूदे सर आणि पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर नरेंद्र देशमुख सर.
3: अच्छा,
2: तर तुम्हाला या सोयाबीन संदर्भात प्रश्न विचारायचा होता.
3: हो, तर आता सोयाबीनचं वाण जे आहे ते कोणत्या प्रकारचं वापरायचं बा, कारण की यवतमाळ जिल्हा हा. हॅलो.
2: हा बोला.
3: हा म्हणजे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे, त्याच्यामुळे अधिकाधिक पीक वाढ दृष्टिकोनातून प्रश्न विचारायचा आहे मगर साहेब.
2: बर बर.
3: तर कोणतं वाण पिकाचं बा म्हणजे पीक घ्यायचं बा हे सांगू शकाल का?
2: बर, नक्कीच नक्कीच. तर तुमच्या प्रश्नाला आमचे डॉक्टर झाडोदे सर उत्तर देत आहे, ऐका तर त्यांच्याकडून.
4: नमस्कार साहेब.
3: नमस्कार सर.
4: हा, म्हटलं आता आपल्या इकडे जी वाण आहेत त्यामध्ये लवकर येणारी वाण ह्या वर्षी आपल्याला लावायची आहेत, कारण या वर्षी पाऊस कमी सांगितलेला आहे, त्याबरोबरच पावसाचा खंड पडण्याचे सुद्धा यावेळेस जास्त चान्सेस आहेत, त्यामुळे सोयाबीन पिकांचं जे वाण आहे सगळ्यात पहिले म्हणजे पीडीकेव्ही आंबा. हा, हे वाण तुम्ही घेऊ शकता. तर हे वाण एकरी आपल्याला 25 किंवा 26 किलो याप्रमाणे आपल्याला पेरायचं आहे, आणि नाही तर मग दुसरं म्हणजे सुवर्ण सोया. सुवर्ण सोया या वाणावर म्हणजे खोडावर आणि शेंगेवर लव असते, छोटे छोटे केस असतात,

0: हे सुद्धा वाण तुम्ही लावू शकता, या दोन वाणांपैकी तुम्ही वाण लावू शकता.
1: अच्छा,
0: हा
1: पशुविषयीचा प्रश्न आहे का सर?
2: हा बोला बोला, पशुविषयी बोला.
1: आता पशुविषयी असं बोलायचं होतं का, माझे त्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं होतं की जे पोटफुगीचा विषय आहे तर त्याच्याविषयी ते एक औषध सांगितलं होतं, पण त्यांना काही कमी नाही सर.
3: अच्छा, नाही काय काय असते माहिती काय, की बरेच वेळा इंडायजेशन प्रॉब्लेम असतात जनावरांमध्ये. हा, आणि आता सगळ्यात महत्वाचं असं आहे की आता जर पहिलं पाणी पडल्यानंतर जे छोटं गवत उगवेल ते जनावराला ते शक्यतोवर फार कमी खाऊ घालावं, त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा इंडायजेशन प्रॉब्लेम किंवा पोटफुगी असे आपल्याला जनावरांमध्ये काही जे डिसऑर्डर आहे किंवा त्या ते अशा पद्धतीनं बाधित होऊ शकते. दुसरी गोष्ट अशी की त्याला जंतकरण पण फार महत्वाचं आहे. जंतकरणामध्ये ॲल्बेंडाजोल झाला किंवा अशा पद्धतीने तुम्ही त्याला जंतकरण 6 महिन्यातून 2 वेळा तुम्ही जंतकरण पण करून घ्या. हा, त्यामुळे जनावराची जे काही आरोग्य आहे हे सुद्धा चांगल्या पद्धतीनं. फक्त जंतकरण करत असताना सर एकच दक्षता घ्या की ज्या गाभण शेळ्या असतील किंवा गाभण जनावर असेल कुठलंही गाई म्हशीमध्ये, तर गाभण जनावराला ते देऊ नका औषध, फक्त तेवढं तेवढी एक काळजी करा, बाकी जनावरांमध्ये काही अडचण येणार नाही तुम्हाला.
1: उत्तरोत्तर अशी माहिती दिली त्याबद्दल मुंबई सर धन्यवाद. सर
3: धन्यवाद साहेब.
4: फोन इन कार्यक्रम हॅलो पत्रकार.
5: मी बाबाराव आंबेकर बोलतो नखेगाववरून.
4: हा नखेगाववरून बोला.
5: चिया पिकाबद्दलची माहिती द्यावी.
6: चिया हे पीक आपल्या भारतामध्ये मेक्सिको या देशामधून म्हणजे मूळ तिकडच्या देशातलं हे पीक आहे, हे तेलबिया प्रकारातलं पीक आहे आणि या पिकाची पेरणी आपल्याकडे साधारणतः रब्बी हंगामामध्ये होत असती. तिचा कालावधी आपण ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा ते ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्याच्या पर्यंत आपल्याला म्हणजे साधारणतः 1 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान आपल्याला पेरणी करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पेरणीचे जे काय अंतर आहे ते 2 ओळीमध्ये 1.5 फूट अंतर आपल्याला ठेवायचं आहे आणि 2 रोपामध्ये आपल्याला साधारणतः 30 सेंटीमीटर अंतर त्या ठिकाणी ठेवायचं, म्हणजे 1 फूट अंतर आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि साधारणतः आपल्याला ते बियाणं एकदम हे असतं बारीक असतंय, तर हेक्टरी 1/2 किलो बियाणं देखील आपल्याला त्या ठिकाणी पुरेसं ठरतंय. हो, तर या पद्धतीनं आपण हे करावं आणि त्या पिकाला पिकासाठी जे काय आपल्याला खताचं व्यवस्थापन करायचं आहे त्यामध्ये आपल्याला सेंद्रिय जे काही सेंद्रिय खतं आहेत ते सेंद्रिय खतं आपल्याला टाकायचे आहेत. सेंद्रिय खतं टाकाय, सेंद्रिय आपलं जे काय चांगलं कुजलं ते ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्याच्या पर्यंत आपल्याला म्हणजे साधारणतः 1 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान आपल्याला पेरणी करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पेरणीचे जे काय अंतर आहे ते 2 ओळीमध्ये 1.5 फूट अंतर आपल्याला ठेवायचं आहे आणि 2 रोपामध्ये आपल्याला साधारणतः 30 सेंटीमीटर अंतर त्या ठिकाणी ठेवायचं, म्हणजे 1 फूट अंतर आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि साधारणतः आपल्याला ते बियाणं एकदम हे असतं बारीक असतंय, तर हेक्टरी 1/2 किलो बियाणं देखील आपल्याला त्या ठिकाणी पुरेसं ठरतंय. हो, तर या पद्धतीनं आपण हे करावं आणि त्या पिकाला साठी जे काय आपल्याला खताचं व्यवस्थापन करायचं आहे त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं आपल्याला या पिकाची लागवड करू शकतो. हे पीक आपल्या भागामध्ये नवीन आहे, थोडंसं आपण आपल्या परिसरात जे कोणचे शेतकऱ्यांनी ते घेतलेलं आहे त्यांच्याशी संपर्क करावा, त्यांची शेती पाहावी आणि मग तज्ञासोबत सल्ला करून या पिकाची आपण रब्बीमध्ये लागवड करू शकतो. हो ठीक आहे, ठीक आहे काका.
5: हो ठीक आहे सर,
4: ठीक आहे. आता झालं
5: समाधान. हो,
4: आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद.
5: धन्यवाद.
4: फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार.
7: हॅलो कास्तकार,
4: कोण बोलता आपण?
7: मी वडगाव पोलीस स्टेशन जिल्हा यवतमाळ तुम्ही बोलतो सर, रुपराज मिलमिले.
4: अच्छा अच्छा, बोला. तर आज हा शेती विषय आहे आणि शेती संदर्भात काय आपला प्रश्न आहे?
7: सर मला का नाही, मी दरवर्षी सोयाबीन लावतो.
4: हा,
7: यावर्षी सोयाबीन लावायचे.
4: अच्छा अच्छा,
7: गेल्या वर्षी मी पिडीकी आंबा लावली होती, कृषी विद्यापीठाची व्हरायटी.
4: बरं बरं,
7: तर चांगली राहिली, जमीन भारी होती आणि यावर्षी जमीन हलकी आहे सर खूप, तर त्याच्यासाठी मग कोणती व्हरायटी चालेल?
4: बरं, तर तुमच्या या प्रश्नांना उत्तर देत आहे आमचे डॉक्टर झाडोदे सर, ऐका त्यांच्याकडून.
0: नमस्कार साहेब।

0: आता तुम्हाला मागच्या वर्षी पिढी की आंबा चांगली पिकली ना?
1: हो चांगली पिकली.
0: हा जर तुमचं आता शेत हलकं जरी असेल तर तुम्हाला सोयाबीनच लावायचं का त्यामध्ये?
1: हो सोयाबीन लावायचे, सोयाबीन आणि तूर त्याच्यामध्ये.
0: तर आपल्या इकडे सोयाबीनचं जे वाण आहे त्यामध्ये पिढी किवी आंबा ही चांगला आहे आणि सुवर्ण सोया ही दोन वाण आहेत. परंतु आता यावर्षी लावत असताना थोडस बेड पद्धतीवर लावा.
1: बेड पद्धतीने सर?
0: हा बेड पद्धतीनं किंवा रुंदसरीवर आंबा पद्धत किंवा टोका नियंत्रणाने पेरणी करा. यावर्षी थोडस त्याकडे लक्ष द्यायचं. बाकी भराटे जे आहेत तेच लावायचे, एक तर पिढी किवी आंबा किंवा सुवर्ण सोया.
1: हलक्या जमिनीत चालेल ना सर ते?
0: हो चालते चालते, काही हे प्रॉब्लेम नाही त्याला.
1: बरं, आणि खताचं एक आणि मोठं यावर्षी शॉर्टेज आहे
0: तर खताच्या
1: आपल्याजवळ.
0: हा तर खताच्या व्यवस्थापनासाठी तुम्ही काय करायचं आहे सगळ्यात पहिले, ह्या वर्षी शेणखत वगैरे काही टाकलं का तुम्ही जमिनीमध्ये?
1: नाही शेणखत नाही टाकलं.
0: थोडस यावर्षी टाकून द्यायला पाहिजे. तर काय की किमान 3 वर्षातून एकदा तरी शेणखत, गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत आपण टाकायला पाहिजे. त्याच्या मागचं कारण काय आहे की आपण जे काही रासायनिक खत टाकतो त्याची जी खतमात्रेची जी कार्यक्षमता राहते ती 20-50% दरम्यान राहते. म्हणजे 100 किलो टाकलं तर त्याच्यापैकी फक्त 20-30 किलो झाडापर्यंत पोहोचतं. उर्वरित जे खत आहे एक तर पावसाच्या वाटे पाण्या जमिनीत पाण्यावाटे निघून जातं किंवा मग हवेत उडून जातं, नंतर युक्त खत वगैरे राहिलं तर. त्यामुळे आपल्याला त्यामध्ये गांडूळ खत, शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकायला पाहिजे. आणि हा तर ते किमान 3 वर्षातून एकदा तरी ते टाकत चला. एकरी 2 टन शेणखत आणि गांडूळ खत असेल तर एकरी 1 टन. आणि आता बियाणं घेतल्यानंतर पेरणी ज्या दिवशी करणार तुम्ही त्या दिवशी बीज प्रक्रिया मात्र नक्की करा. आणि त्या बीज प्रक्रियेमध्ये रायझोबियम आणि PSB म्हणजे पूर्वज विरघळणारे जीवाणू या दोन जैविक संवर्धकांची बीज प्रक्रिया अवश्य करायची. हा आणि मग नंतर सगळ्यात शेवटी तुम्ही रासायनिक खताकडे जाऊ शकता.
1: बर,
0: तुमच्याकडे कोणतं खत आहे म्हटलं? रासायनिक खत?
1: रासायनिक खत सुपर फॉस्फेट आहे फक्त आपल्याजवळ.
0: काय सुपर फॉस्फेट आहे?
1: हो.
0: अच्छा अच्छा. बाकी अजून दुसरे खत वगैरे टाकता तुम्ही? 10-20-20 वगैरे?
1: 10-20 टाकतो, 20-20-13 टाकतो कधी कधी.
0: अच्छा.
1: यावर्षी खत शॉर्टेज असल्यामुळे खत काही आणलं नाही अजून.
0: अच्छा. मग तुम्ही कोणतं टाकायचं ठरवलेलं आहे मग यावर्षी?
1: सुपर फॉस्फेट टाकायचं ठरवलं.
0: हा जर सुपर फॉस्फेट टाकायचं असेल तर सोयाबीन पिकाला एकरी जवळपास 3 बॅगा लागतात.
1: बरं बरं.
0: सुपर फॉस्फेटच्या जर टाकायचं असेल तर. पण सुपर फॉस्फेट म्हणून तुम्हाला फक्त काय भेटणार आहे ते स्फुरदच मिळणार आहे. तर एखादं संयुक्त खत वगैरे असेल ते टाकलं तरी चालेल.
1: बरं.
0: हा अजून आपलं समाधान झालंय?
1: हो सर झालं समाधान.
0: हा ठीक.
2: तर तुम्ही आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद सर.
3: सुरेश गुजर.
2: हा सुरेश गुजर जी बोला.
3: मुक्काम कोल्ली तालुका बाबुळगाव जिल्हा.
2: हा
3: असा प्रश्न होता, ऊन खूप तापत आहे.
2: हा
3: तर आता काही असं पावसाचा मान्सून हवामानाचा काही अंदाज वगैरे काही असं सांगता येईल का सरांना?
2: हॅलो. ऊन खूप पडत आहे.
3: हो पावसा संबंधाचा थोडस हवामानाचा अंदाज.
4: काका
3: हो
4: काय प्रश्न एकदा पुन्हा एकदा सांगता का कृपया?
3: आता हे ऊन तापत आहे.
4: हो हो.
3: पाऊस येत नाही तर ते काही हवामानाचा अंदाजा बरोबर काही माहिती थोडी फार मिळेल का?
4: काकाजी आपल्या भारत देशामध्ये या वर्षी आपल्याला सरासरीच्या 90% पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. म्हणजे या वर्षी आपल्याला दरवर्षीपेक्षा थोडा पाऊस कमी आहे एक गोष्ट. आणि पुढचे साधारणतः 4-5 दिवस काही आपल्याला पाऊस येण्याचा अंदाज नाही आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार. आणि त्याच्यानंतर जर परिस्थिती बदलली, हवेचा दाब वगैरे बदलला, अनुकूल वातावरण झालं तर आपल्याला 22 तारखेनंतर पाऊस येण्याची येईल. म्हणजे सध्या आपल्याला येणार आहे का नाही हे माहिती नाही आहे अंदाज हवामान खात्याला. परंतु 22 तारखेपर्यंत नाही येईन, 22 तारखेनंतर वातावरण बदल झाला तर पुढे येऊ शकतो. तर आपल्याला काय करायचं आहे, चांगला पाऊस झाल्यावरच आपल्या पिकाची पेरणी करायची आहे. पेरणीची घाई करायची नाही आहे, कारण आपल्याला जोपर्यंत आपली जमीन चांगली ओलावत नाही आहे, आपल्या जमिनीमध्ये साधारणतः 1 फुटापर्यंत ओल जात नाही, साधारणतः त्याला आपण आकड्यामध्ये 75-100 मिलीमीटर पाऊस होत नाही, तोपर्यंत आपल्याला पेरणी करायची नाही आहे. आणि तेवढा पाऊस झाल्यानंतर आपल्याला पेरणी करायची आहे. आणि काका यावर्षी थोडा पाऊस कमी असल्यामुळे आपल्याला कमी कालावधीचे जाती वापरायचे आहेत सगळ्या पिकांच्या. सोबत आपल्याला आंतरपीक पद्धती सगळ्या पिकामध्ये वापरायची आहे, जसं सोयाबीन

0: मध्ये तुरीचे आंतरपीक, कपाशीमध्ये तुरीची, किंवा कपाशीमध्ये तुम्ही मुगाची घेऊ शकता, कपाशीमध्ये उडीदाची घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला आंतरपीक पद्धतीचा समावेश करायचा आहे. आणि पेरणी करताना जे सरी वरंबे तयार होणारं जे असते बीबीएफ पेरणी यंत्र, त्या पेरणी यंत्रानं आपल्याला पेरणी करायची आहे.
1: झालं समाधान?
2: हो सर जी, समाधान झालं सर जी.
1: आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद.
2: धन्यवाद, धन्यवाद सर.
3: तर आताच आपण फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार ऐकलात. भाग होता पहिला, विषय होता शेती, आणि सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर दीपक कचवे, डॉक्टर रुपेश झाडुदे, डॉक्टर प्रमोद मगर, डॉक्टर नरेंद्र देशमुख, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं सुमेध मुंगले यांचं. शेतकरी बंधूंनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमध्ये हुगळी येथून या हप्त्याचे वितरण केले जाईल आणि पात्र शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण DBT द्वारे प्रत्येकी रुपये 2000 मिळतील.
4: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 20 जून को हुगली पश्चिम बंगाल से प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 23वीं किश्त जारी करेंगे. इसके तहत 9 करोड़ 44 लाख से अधिक किसानों के खातों में 18,880 करोड़ रुपए से अधिक की सम्मान राशि सीधे हस्तांतरित की जाएगी. पीएम किसान की इस किश्त के साथ ही किसानों को हस्तांतरित कुल राशि 4,46,000 करोड़ रुपए से अधिक हो जाएगी, जो करोड़ों किसान परिवारों को आर्थिक संबल प्रदान कर रही है.
5: हर जोखिम

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब भोले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
2: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
3: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
2: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
3: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
2: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
4: मंडळी, आंतरराष्ट्रीय योगा दिन दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो। योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायदे याविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून रोजी योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता। त्यानंतर डिसेंबर 2014 याला मान्यता मिळाली आणि 21 जून 2015 रोजी पहिला जागतिक योगा दिन जगभर साजरा करण्यात आला। 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो। या दिवशी सूर्य लवकर उगवतो आणि जास्त वेळ प्रकाशात असतो, ज्यामुळे योगासने करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आणि योग्य मानला जातो। मानवी जीवनात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। नियमित योगासने, प्राणायाम आणि ध्यान केल्याने तणाव कमी होतो, शारीरिक लवचिकता वाढते आणि संपूर्ण आरोग्य सुधारते। योगामुळे शरीरातील स्नायू बळकट होतात आणि पचनशक्ती सुधारते। ध्यान आणि प्राणायाम केल्याने मानसिक ताण आणि चिंता दूर होते, तसेच एकाग्रता वाढते। योग आपल्याला निसर्गाशी जोडतो आणि आत्मजागरूकता वाढण्यास मदत करतो। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया शेळीपालन किफायतशीर व्यवसाय याविषयी डॉक्टर नरेंद्र देशमुख, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, पशुसंवर्धन विभाग यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत।
5: शेतकरी बंधूंनो, शेती व्यवसाय करत असताना आपल्याला जोडधंदा सुद्धा अत्यंत किफायतशीर असणारा जो एक व्यवसाय आहे तो म्हणजे शेळीपालन। आणि शेळीपालन करत असताना आपल्याला कसल्या प्रकारचं त्याचं नियोजन व्यवस्थापन करायचं, येणारे शेळ्यांवर आजार, रोग, किडीचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं, या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथून आपल्याला आभलेले तज्ज्ञ आहेत डॉक्टर नरेंद्र देशमुख सर आपल्या आकाशवाणीमध्ये आलेले आहेत। तर चला तर बातचीत करूया त्यांच्याशी। नमस्कार सर।
6: नमस्कार
5: सर। शेळीपालन व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आणि हे करत असताना त्यावर येणारे आजार आणि रोगाचं व्यवस्थापन

0: व्यवस्थापन कसं करायचं या संदर्भात काय सांगाल?
1: चांगला प्रश्न विचारला आपण. आजच्या घडीला आपण पाहतो की शेती ही निसर्गावर अवलंबून आहे आणि शेतीशी निगडीत म्हणजे जोड व्यवसाय म्हणून आपण शेळीपालन हा एक अत्यंत एक किफायतशीर व्यवसाय मानला जातो. कारण गांधीजीसुद्धा म्हटले आहे की शेळीला गरिबाची गाय म्हटलेलं आहे आणि शेळीपालनापासूनसुद्धा शेतकऱ्यांबांधवांना आपल्याला शेतीमध्ये जो होणारा तोटा आहे तोसुद्धा आर्थिक तोटा भरून काढण्याची ताकद या व्यवसायामध्ये आहे. म्हणून शेळीपालन हा गोरगरिबांसाठी किंवा एक पूरक व्यवसाय म्हणून अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय आहे. हा करत असताना आपल्याला शेळीच्या जाती कुठल्या आहे, योग्य त्याचं खाद्याचं व्यवस्थापन, त्याचं आरोग्याचं व्यवस्थापन आणि ब्रीडिंग मॅनेजमेंट असे तीन व्यवस्थापन या फार अत्यंत गरजेचे आहे. मुख्यत्वे चार जाती जातीवंत

आर्थिक तोटा भरून काढण्याची ताकद या व्यवसायामध्ये आहे. म्हणून शेळीपालन हा गोरगरिबांसाठी किंवा एक पूरक व्यवसाय म्हणून अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय आहे. हा करत असताना आपल्याला शेळीच्या जाती कुठल्या आहे, योग्य त्याचं खाद्याचं व्यवस्थापन, त्याचं आरोग्याचं व्यवस्थापन आणि ब्रीडिंग मॅनेजमेंट असे तीन व्यवस्थापन या फार अत्यंत गरजेचे आहे. मुख्यत्वे चार जातीवंत आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळतात. त्यामध्ये प्रामुख्याने उस्मानाबादी ही जात महत्त्वाची आहे, त्यानंतर बार्बेरी आहे, आणि तिसरी संगमनेरी आहे, आणि चौथी कोकण कन्याला आहे. या जातीमधल्या चारीपैकी कुठलीही जात ही आपल्या महाराष्ट्रासाठी चांगल्या पद्धतीनं एक तग धरते. पण त्यातल्या त्यात उस्मानाबादीचा जर विचार केला आपण तर ही रोगाला कमी बळी पडणारी आहे, आपल्या भागामध्ये स्टडी आहे, त्यामुळे उस्मानाबादीचा आपण जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी विचार करावा. कारण त्यामध्ये रिप्रोडक्शन जे रेट आहे किंवा जे प्रजनन क्षमता म्हणतो याच्यामध्ये जुडे तिडे देण्याचं पिल्ले देण्याचं सुद्धा चांगला परिणाम त्या शेळीमध्ये दिसून येतो. त्यामुळे उस्मानाबादी ही जात मला असं वाटते शेतकरी बांधवांनी जोपासावी किंवा त्याचं संगोपन करावं. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे खाद्याचं व्यवस्थापन हे फार अतिशय महत्त्वाचं आहे. खाद्याच्या व्यवस्थापनामध्ये कुठले चारा पिकं लावावेत किंवा त्याचं खाद्याचं व्यवस्थापन कसं करावं किंवा शास्त्रोक्त पद्धतीने त्यामध्ये खाद्याचं किती प्रमाण असावं, खुराक किती असावा, ह्या सगळ्या जो बॅलन्स डाईट म्हणतो आपण किंवा समतोल आहार म्हणतो हा जर आपण शेळीमध्ये दिला तर नक्कीच शेळीमध्ये वेट गेन जे म्हणतो किंवा त्याचं वजन वाढीचं म्हणतो आपण तर हे सुद्धा चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये प्रथमतः फुले जयवंत म्हणून एक हायब्रिड नेपियर ही संकरित जात आहे, तर त्याचं उत्पादन क्षमता पण जास्तीचं आहे. त्याचबरोबर प्रथिन जे आहे प्रथिने त्यामध्ये जवळपास 9 ते 11% आढळतात, त्यामुळे निश्चित प्रकारे हा चारा चविष्टसुद्धा असतो आणि याचं वजन वाढीवरसुद्धा शेळीच्या आपल्याला चांगला परिणाम दिसून येतो. याची साधारणतः या खरीप हंगामामध्ये आपण लागवड करू शकतो, साधारणतः जून ते ऑगस्टपर्यंत 2x2 फुटावर सऱ्या काढून घ्यायच्या आणि त्यानंतर त्याला ठोंबे पद्धतीने लावून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपल्याला पहिली कापणी 75व्या दिवशी येते आणि नंतरच्या ज्या कापण्या आहेत अशा 1.5 महिन्यानंतर येतात. म्हणजे साधारणतः आपल्याला वर्षभरामध्ये 8 ते 10 कापण्या आपल्याला या गवतापासून मिळतात. म्हणून निश्चितपणे आपल्याला चाऱ्याचंसुद्धा हिरव्या चाऱ्याचंसुद्धा चांगल्या प्रकारे नियोजन आपल्याला या याच्यामध्ये करता येईल. तर या शेळीपालनामध्ये जो समतोल आहार आहे याचं सुद्धा फार अतिशय महत्त्वाचा असते भाग असतो. कारण समतोल आहार जर शेळीला दिला तरच त्याचं वजनामध्ये आपल्याला चांगलं रूपांतर मिळतं अथवा त्याच्यामध्ये वेट गेन आपल्याला जसं पाहिजे तसं येत नाही. त्याकरिता आपल्याला साधारणतः शेळीला आपल्याला दिवसातून साधारणतः 3 किलो चारा लागतो. त्यामध्ये खुराक जर द्यायचा झाला तर आपल्याला साधारणतः 200 ते 250 ग्रॅम आपण खुराक देऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याला ढेपीवरचा जर खर्च वाचवायचा असेल तर आपल्याला पूरक पशु आहार म्हणून आपण शेळीच्या खाद्यामध्ये अजोलासुद्धा आपण त्याला 200 ते 250 ग्रॅम आपण देऊ शकतो. त्यासाठी आपल्याला सिम्पल टेक्नॉलॉजी आहे. तर ते तयार करण्यासाठी आपण अजोला घरच्या घरी आपण टाके साधारणतः 1.5 फूट खोलीचे आणि रुंद 3 फूट आणि लांबी त्याची 8 ते 10 फूट असा खड्डा आपण जर सावलीमध्ये किंवा शेडनेटच्या याच्यामध्ये जर घेतला तर त्यामध्ये साधारणतः 8 ते 10 किलो गाळलेली माती, त्यानंतर 5 ते 10 किलो शेणाची स्लरी आणि 25 ते 30 ग्रॅम सुपर फॉस्फेट असे एकत्रितरित्या आपण या अजोल्यासाठी तयार करू शकतो. आणि त्यामध्ये 12 सेंटीमीटर लेवलची पाण्याची पातळी अशा पद्धतीनं आपण 1 किलो कल्चर जर अजोला पिरायटा नावाची जर जात त्याच्यामध्ये आपण टाकली तर आपल्याला दिवसामधून किंवा डेली आपल्याला 500 ग्रॅम अजोला त्याला मिळू शकतो. आणि साधारणतः याची कॉस्ट जाते 1 रुपया प्रति किलो कॉस्ट जाते, जे की याच्यामध्ये 25 ते 30% आपल्याला प्रथिने मिळतात. परंतु आपण जे ढेप आणतो त्यामध्ये आपल्याला 20% प्रथिने मिळतात आणि त्याला भाव जो असतो बाजारभाव तो असतो 38 ते 40 रुपये किलो. म्हणजेच नक्कीच आपण पार्शियली रिप्लेसमेंट आपल्याला ढेपीला जिथं आपल्याला 200 ग्रॅम द्यायचा आहे तिथं 100 ग्रॅम जर दिलं तरी आपल्याला त्याची कम जे काही त्याची जे न्यूट्रियंटची जी काही भागवता येते त्याला त्याची भूक. तर अशा पद्धतीनं आपण शेळीला समतोल आहार देऊ शकतो. त्याचबरोबर शेळी ही जवळपास 21 जी काही वनस्पती असतात याच्यावरसुद्धा झाडपाल्यावरसुद्धा जगू शकते, त्यामुळे चाऱ्याचं व्यवस्थापन हे सुद्धा फार याच्यामध्ये आपल्याला कॉस्ट सेविंग आपल्याला करू शकतो. त्यामध्ये अंजन ट्री असेल, शेवरी असेल, बाबूळ असेल अशा पद्धतीनं आपण बांधावर जरी या झाडाची आपण निर्मिती केली किंवा लागवड केली तर निश्चितपणे आपल्याला जी काही चाऱ्याचं व्यवस्थापन आहे हे सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं आपण करू शकतो. त्यामध्ये

0: आम्ही प्रामुख्याने दशरथ या जो काही चारा पीक आहे याचा प्रामुख्याने अंतर्भाव करेल, कारण हे असं अत्यंत एक रेशमी पीक आहे की जे चारा पीक असून शेळीला खूप आवडते आणि याच्यामध्ये जवळपास 12.5% प्रोटीनचं पर्सेंटेज असते आणि हे कुठल्याही जमिनीवर म्हणजे खडकाळ असो मुरमाड असो अशा जमिनीवरसुद्धा हे याची लागवड करू शकतो, बांधावरसुद्धा करू शकतो, नाल्याकाठीसुद्धा करू शकतो. त्यामुळे पशुपालकांना माझं विनंती राहील की जर शेळीपालनासाठी जर आपण चारा पीक निवडायचं झाले तर दशरथ या चारा पिकाला आपण प्रथम प्राधान्य आपण देऊ शकतो आणि याची लागवड साधारणतः जून ते जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये आपण मोहरीसारखं त्याचं सीड असतं आणि आपण 3x2 फुटावर त्याची लागवड केली तर निश्चित प्रकारे तिथं चांगल्या पद्धतीचं पीक आपल्याला येऊ शकतो. तर याच्यामध्ये सुद्धा चांगलं वेट गेन आपल्याला आढळून येतं, म्हणून आपण दशरथ हे एक चारा पीक आपण त्याच्यासाठी खाद्यासाठी आपण निवडू शकतो.
1: शेळीमध्ये काही रोग आणि आजाराचं प्रमाण आहे,
0: हो बरोबर,
1: हे आजार कुठले आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं?
0: अच्छा, चांगला प्रश्न विचारला आपण. तर शेळीच्या आजारात प्रामुख्याने आपल्याला लाळ्या खुरकत किंवा FMD नावाचा आपल्याला रोग प्रामुख्याने दिसू शकतो. तर याच्यामध्ये पहिले लक्षणं म्हणजे शेळीच्या पायाला खुरी येणे म्हणतो आपण, किंवा त्याला जिभेवरसुद्धा काही फुडं येणे म्हणतो. तर अशा पद्धतीनं हा रोग आपल्याला FMD नावाचा फूट अँड माउथ डिसीज म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, त्याला लाळ्या खुरकत आपण मराठीमध्ये म्हणू शकतो. तर अशा पद्धतीचा रोग जो आहे हा सुद्धा आपल्याला येत असतो, त्यामुळे याच्यासाठी आपल्याला उपाययोजना म्हणून साधारणतः FMD नावाची जी लस आहे ते ही टोचून घेणे फार आवश्यक आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये गोचिड गोमाशाचं नियंत्रण करणे. शेळीच्या आजारावर साधारणतः 30-35% खर्च होत असतो आणि तो आपल्याला कमी करायचा असेल तर रोग येऊ नये म्हणून काही प्रतिबंधात्मक उपाय असतात, ते सुद्धा करणे गरजेचे असते. तर त्याकरिता आपल्याला गोठ्याची स्वच्छता, त्याचा निवारा, त्याची स्वच्छता तर कशा पद्धतीनं आपण घेतली पाहिजे हे सुद्धा आपण त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये गोठ्याच्या स्वच्छतामध्ये आपण जरी स्वच्छ झाडले तरीही बरेचसे जीवजंतू जे डोळ्यांनी दिसत नाहीत ते सुद्धा तिथं त्याची उत्पत्ती होत असते. तर त्याचा नायनाट करण्यासाठी जसे गोचिड असतील, गोमाशा असतील, आणखी काही कीटक असतात, परोपजीवी कीटक असतात, त्यांचा नायनाट करण्यासाठी आपल्याला साधारणतः 0.01% मॅलेथियन किंवा डेल्टामेथ्रिनचा स्प्रे दर 15 दिवसांनंतर घेणेसुद्धा आवश्यक असतो. आणि आता आपण पाहत आहोत की आता पावसाळ्याची सुरुवात लवकरच होणार आहे, तर पावसाळ्यामध्ये सुद्धा शेळीला जपणे हे खूप अतिशय महत्त्वाचे असते. तर मी पूर्वीच सांगितले की उस्मानाबादी शेळी ही खूप चांगली काकट जात आहे आणि रोगाला कमी बळी पडणारी आहे, परंतु तिचा एक ड्रॉबॅक असा आहे की तिला पावसाळ्यामध्ये ठाणबंदी करणे फार अत्यंत महत्त्वाचे असते, कारण ही पाण्याला किंवा मॉइश्चरायझर असेल तर त्याचे बरेचसे करडे हे याचं मॉर्टॅलिटी किंवा मर्तुक हे जास्त होताना आपल्याला दिसतं. त्यामुळे आपल्याला पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा तिथे जी जागा असेल ती कोरडी ठेवणे फार आवश्यक असते, म्हणून शेळीला पावसाळ्यामध्ये अतिशय तिची काळजी घेणे आवश्यक असते. त्यामध्ये आपल्याला एक चाटणविटासुद्धा आपण एक प्रयोग करू शकतो, कारण की शेळीमध्ये लिकिंग प्रॉपर्टी म्हणतो आपण त्याला, चाटण्याची जी सवय असते तिला खूप असते, त्यामुळे चाटल्यामुळे एकमेकाला चाटल्यामुळे जे काही जीवजंतू असतात ते त्याच्या शरीरामध्ये जाऊन पुन्हा रोगाला आमंत्रण देतात. त्यामुळे आपल्याला हे होऊ नये म्हणून चाटणविटा ज्या काही न्यूट्रिएंटचे ब्लॉक्स असतात तर तेसुद्धा आपल्याला पशुवैद्यकीय मेडिकलवर आपल्याला ते उपलब्ध असतात, तर ते दिल्यामुळे आपल्याला दुहेरी फायदा असा होतो की शेळीला एक तर न चाटल्यामुळे रोग कमी होतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या शरीरामध्ये जे काही पोषक घटक तत्वे असतात ते यामार्फत आपल्याला या चाटणविटेमार्फत आपल्याला त्या मिनरल ब्लॉक्समार्फत आपल्याला त्याची गरज जी न्यूट्रिएंटची जी आवश्यकता असते शरीराचे घटक वाढीसाठी त्याच्या वजन वाढीसाठी जे काही आवश्यक घटक पोषक तत्वे असतात तर ते पोषक तत्वे याच्यामधून त्याची कमतरता भागवल्या जाते. यामुळे गोठ्यामध्ये आपल्याला हे चाटणविटासुद्धा टांगणे आपल्याला फार महत्त्वाचा एक उपाययोजना आपल्याला तिथं करता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे खरारा करणे, आपल्याला ग्रूमिंग ब्रश वगैरे जर असेल तर त्याला दररोजचं आपल्याला ग्रूमिंग ब्रशसुद्धा आपण हे केला पाहिजे, त्याला साधारणतः आठवड्यामध्ये वॉशिंगसुद्धा आपण केलं पाहिजे जेणेकरून त्याच्यावरची जे डर्ट डस्ट असेल किंवा आणखी काही जीवजंतू असतील ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्याचा नायनाट करता येईल. त्याचबरोबर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जसं मी तुम्हाला सांगितली लाळ्या खुरकत, तर ह्या लाळेद्वारे पसरणारा रोग असतो, तर त्याच्यामुळे आपल्याला जर ती बाधित जनावर असेल तर त्याला वेगळं कप्प्यामध्ये किंवा वेगळ्या जागी त्याला बांधावे जेणेकरून त्याचा उष्ट पाणी किंवा उष्ट जे काही खाद्य असेल हे एकमेकांना आपण देऊ नये.

0: हे सुद्धा कटाक्षानं पाळणे फार गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला हा रोग येऊ नये म्हणून अशा बऱ्याच खबरदाऱ्या आहेत की त्या घेणं फार अत्यंत महत्त्वाचं आवश्यक बाब आहे. त्याचबरोबर स्वच्छ आणि निर्मळ पाणी, निर्जंतुक पाणी आपल्याला देणं गरजेचं आहे. कारण बरेच वेळा शेळ्यांना आपण पाहतो रानावनात चरण्यासाठी जातात आणि डबक्यामधलं पाणी देतात, तर बरेचसे आपले शेतकरी बांधवच असतात की आपण त्याच्यामध्ये जे आपला जो फवारणीचा पंपातला जे काही औषध उरलेले बॉटल्स असतात ते सुद्धा डबक्यामध्ये फेकतात, तर त्याला पॉयझनिंगसुद्धा होऊ शकतो. म्हणून हे सुद्धा महत्त्वाचं आहे की जे डबक्यामधलं पाणी सुद्धा आपल्याला त्याला पिऊ द्यायचं नाही, तर त्यामुळे स्वच्छ पाणी देणंसुद्धा फार गरजेचं असते. अशा छोट्या छोट्या काही गोष्टी असतात की ज्या खूप आपल्या शेळी जीवितहानीसुद्धा वाचू शकते. त्यामुळे आपल्याला स्वच्छता, त्याचबरोबर तिची रोग येऊ नये म्हणून काळजी करणे, त्याचबरोबर PPR म्हणून आहे किंवा त्याची लस देणे गरजेचं आहे. पावसाळ्यापूर्वी जे काही अँथ्रॅक्स असेल किंवा BQ ब्लॅक कॉर्नर डिसीज असेल, अशा बऱ्याचशे काही ज्या काही लसीकरण असते, व्हॅक्सिनेशन म्हणतो आपण, हे सुद्धा फार करणे गरजेचे असते की जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये रोग येणार नाही. कारण बरेचसे असे रोग असतात की त्याला सळकून ताप येणे आणि लगेच 2-3 दिवसांमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये त्याची डेथ आपल्याला दिसून येते. म्हणून हे होऊ नये म्हणून आपल्याला अवेअरनेस करणे, जनजागृती शेतकऱ्यांमध्ये किंवा जे पशुपालक असतात त्यांना मी आवर्जून सांगतो की आपल्या गावामध्ये जर LDO किंवा जे पशुवैद्यक अधिकारी असतात, साधारणतः गव्हर्नमेंटच्या मार्फत ज्या काही स्कीम्स असतात की जे 2 रुपयाला एक जनावर आपण त्याला टोचून घेऊ शकतो, अन्यथा आपले पैसे पण वाचू शकतात की प्रायव्हेटमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला 30-35 हजार रुपयाला मिळते, तर त्याचा ते सुद्धा आपल्याला वाचवणे किंवा अवेअरनेस असणे फार गरजेचे आहे. तर मी या आकाशवाणीला धन्यवाद देतो की त्यांच्या माध्यमातून एक संदेशसुद्धा मी शेतकरी बांधवांना देऊ इच्छितो की या येणाऱ्या पावसाळ्यापूर्वीच आपण लसीकरण सर्व जनावरांचं करून घेणे आवश्यक आहे. आणि त्यामार्फत मी आव्हानसुद्धा कृषी विज्ञान केंद्र वरिष्ठ शास्त्रज्ञ यांच्यामार्फतसुद्धा आपल्याला आव्हान करतो की जिल्ह्यामध्ये आपल्या सर्व पशुपालकांनी याचं लसीकरण करून घेणे पावसाळ्यापूर्वी हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ते घेतल्यामुळे रोग बऱ्याचशा आपल्या बहुतांश आपण रोग हा रोगाला बळी पडणार नाही आपली शेळी, अशा पद्धतीचं आपलं नियोजन असलं पाहिजे असं मला वाटते.
1: नक्कीच सर, अतिशय महत्त्वाची शेळी पालन फायदेशीर व्यवसाय या संदर्भात शेळ्यांचं लसीकरण, त्यांचं व्यवस्थापन आणि नियोजन या संदर्भात तुम्ही अतिशय शेतकऱ्यांच्या हितावर अशी माहिती दिली, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानतो. धन्यवाद, इथेच थांबतो.
0: धन्यवाद सर.
2: तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण शेळी पालन किफायतशीर व्यवसाय याविषयी डॉक्टर नरेंद्र देशमुख कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ पशुसंवर्धन विभाग यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पुन्हा भेटूयाच पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी सुमेध मुंगले घेतो आपली रजा. नमस्कार.
3: माहितीचं वावर किसान वाणी.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या. शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: आकाशवाणी मुंबई. मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. देशातल्या सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट UG फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. लेबननमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळं इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंडसोबत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या

0: हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला. प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली. यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. आदिवासी समुदाय देशाच्या विकासाच्या प्रवासात महत्वाची भूमिका निभावत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ओदिशामध्ये मोहनचरण मांझी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रायरंगपूर इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. यावेळी प्रधानमंत्र्यांनी 47,000 कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मूळ गावी मयूरभंज जिल्ह्यात पहाडपूर इथं भेट दिली. भारतीयांचं सामर्थ्य, समृद्धी, स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षांच्या कार्यकाळात भारत आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित केल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा तपशील गोयल यांनी यावेळी मांडला. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले. त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बेडकिनमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभा मंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5,00,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉकड्रिल आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची नेआण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या जगभरात साजरा होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईसह देशातल्या 12 मुख्य शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 210 पेक्षा अधिक भारतीय दूतावासांसह जगभरात

0: सुमारे 2500 ठिकाणी उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 5 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राज्यातही विविध ठिकाणी योगदिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत.
1: होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने आज जाहीर केलं. लेबनॉनवरील इस्रायलच्या सुरू असलेल्या लष्करी कारवाया आणि प्रामाणिकपणे आपल्या वचनांचे पालन करताना अमेरिकेला अपयश आल्याने हा निर्णय घेतल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने म्हटले आहे. ही कथित आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशारा कमांडने सरकारी वाहिन्यांद्वारे दिला आहे. दरम्यान दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारतानं चिलीचा 6-0 एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. भारतातर्फे नवनीत कौर आणि दीपिकानं प्रत्येकी 2 तर नेहा आणि ऋतुजा पिसाळनं प्रत्येकी 1 झळकावला. भारताची गोलरक्षक सवितानं उत्तम कामगिरी करत भारताचा बचाव अभेद्य ठेवला. यजमान न्यूझीलंडनं अमेरिकेविरुद्ध नियमित वेळेत 1-1 अशी गोल बरोबरी साधल्यानंतर शूट ऑफमध्ये 4-1 विजय साकारत अंतिम फेरीत प्रवेश केला. अफगाणिस्तानविरुद्धची एकदिवसीय क्रिकेट मालिका भारतानं आज 3-0 अशी जिंकली. चेन्नईत झालेल्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्ताननं दिलेलं 219 धावांचं आव्हान भारतानं केवळ 28 षटकं आणि 4 चेंडूत 1 गमावत पार केलं. भारताचे सलामीवीर यशस्वी जयस्वालनं नाबाद 110 तर रोहित शर्मानं 79 धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या अफगाणिस्तानचे 5 भारताच्या प्रसिद्ध कृष्णानं केवळ 23 धावात बाद केले. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 10:30 नेदरलँड्सचा सामना स्वीडनबरोबर होणार आहे. अमेरिकेत ह्युस्टन इथंही लढत होत आहे. आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात ब्राझीलनं हैतीवर 3-0 विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. देशातल्या 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट UG फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. लेबननमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळं इराणकडून होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा बंद. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंडसोबत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: नमस्कार श्रोते हो.
3: मैं तो कहला के छोड़ूंगी. हाँ जो खूब बोला. मैं चाहता हूँ कि वो तुम्हारी तरह हो, ऐसी ही गंभीर हो, ऐसी ही बातचीत में चतुर हो, ऐसा ही अच्छा खाना पकाती हो, ऐसी ही किफायती हो, ऐसी ही हंसमुख हो. बस ऐसी औरत मिलेगी तो सगाई करूँगा, नहीं तो इसी तरह पड़ा रहूँगा. प्यारी का मुख लज्जा से आरक्त हो गया. उसने पीछे हटकर कहा, तुम बड़े नटखट हो. हंसी हंसी में तुम सब कुछ कह गए, सब कुछ. कहानी स्वामिनी का प्रथम प्रकाशन हिंदी में मासिक विशाल भारत सितंबर 1931 में प्रकाशित मानसरोवर भाग 1 में संकलित उर्दू रूप मालकिन शीर्षक से उर्दू कहानी संग्रह वारदात में संकलित.
4: मुंशी प्रेमचंद की कहानी स्वामिनी का तीसरा और अंतिम भाग अभी आपने सुना. सुनो कहानी इस श्रृंखला के अंतर्गत वाचक स्वर ममता सिंह, प्रस्तुति सहयोग आकांक्षा सिंह, प्रस्तुतकर्ता हर्षवर्धन गवई.
5: सुनो कहानी.
6: ये विविध भारती है, राष्ट्रीय सेवा देश.